श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर सर्तत 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 20 भाद्रपद शके 1948 अर्थात 11 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झाले आहेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया कविता खरवंडीकर यांनी गायलेलं शंकराचार्य विरचित श्री लक्ष्मी नरसिंह पंचरत्न स्तोत्र।

कविता खरवंडीकर यांनी गायलेलं शंकराचार्य विरचित श्री लक्ष्मी नरसिंह पंचरत्न स्तोत्र आताच आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेली रमेश अणावकर यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार वसंत प्रभू.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीतकार श्रीनिवास खळे.

वैदेही करंबेळकर यांनी गायलेली संत विष्णुदास महाराज यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या भक्तिगीताला संगीत दिलं होतं पंडित अवधूत बाम यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांच्या मुख्य स्वरातील वसंत बापट यांची गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर उषा अमोणकर यांनी गायलेली ताबिश रोमानी यांची हिंदी भक्तिरचना ऐकूया. संगीतकार

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: हा सातत्यानं 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: राणी पूजेचं सर्व साहित्य आणि सुगंधित अगरबत्ती आणायला दोघे जाऊया.
2: हो पण कुठे?
1: एकच ठिकाण, जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क 70283-07-89.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, कृषीवाणी या कार्यक्रमात नारळ आणि सुपारी बागांसाठी सूक्ष्म सिंचन याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गदरे यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नारळ पिकासाठी ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर किंवा मायक्रोजेट या पद्धतीनं पाणी देणं हे फायदेशीर ठरतं. सुपारी पिकासाठी मायक्रोजेट, मायक्रो स्प्रिंकलर किंवा ओव्हरहेड तुषार सिंचन या पद्धती किफायतशीर आहेत. यासाठी झाडांच्या गरजेनुसार दररोज किंवा दिवसाआड पाणी द्यावं. प्रत्येक झाडासाठी रिंग पद्धतीनं किंवा मायक्रोट्यूबचा वापर करून 4 लिटर प्रतितास विसर्ग असणाऱ्या 6 ते 10 ड्रीपर्सचा वापर करावा. 1-2 तासामध्ये प्लॉट पूर्ण सिंचन होईल या पद्धतीने आराखडा करावा. पाणी देताना झाडाच्या बुंध्यापासून 1 ते 15 मीटर अंतरावरती द्यावं. मायक्रोजेट किंवा मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करायचा असल्यास झाडाच्या 2 बाजूला प्रत्येकी 1 असे 2 नग प्रतिझाड याप्रमाणे वापरावे. या पद्धतीने झाडापासून 1 ते 15 मीटर त्रिज्येचं सर्कल पूर्णपणे भिजतं. संचाचा आराखडा तयार करताना योग्य फिल्टर्स, पंप आणि योग्य दाब यांचा वापर करावा. सुपारी बागेला मायक्रो स्प्रिंकलर किंवा ओव्हरहेड तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देताना मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करताना 4 झाडांमध्ये 1 या प्रमाणात आराखडा तयार करावा. ओव्हरहेड तुषार सिंचनाचा वापर करायचा असल्यास 6x6 मीटर किंवा 12x12 मीटर अंतरावरती स्प्रिंकलरचा वापर करावा. तसंच काही वेळेला पाणी कमतरता असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यासाठी प्रत्येक झाडासाठी 4 ते 8 प्रतितास विसर्ग असणाऱ्या 2 ड्रीपरचा वापर करावा. यासोबत योग्य फिल्टर्स, पंप, योग्य दाबाचा वापर करावा. संपूर्ण प्लॉटचं सिंचन 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण होईल याप्रमाणे आराखडा तयार करावा. मंडई नारळ पिकामध्ये ठिबक सिंचन किंवा अन्य सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून 10 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते तर 30 ते 40% पाण्याची बचत होते. 10 ते 20% ऊर्जेची बचत होते आणि 30 ते 40% मजुरांची बचत होते. सुपारी पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर केला तर 20 ते 30% उत्पादनात वाढ होते, 30 ते 40% पाण्याची बचत होते, 10 ते 12% ऊर्जेची बचत होते आणि 30 ते 40% मजुरांची बचत होते. स्वयंचलित सिंचन यंत्रणेमध्ये वेळेवर आधारित, प्रवाहावर आधारित, जमिनीतील ओलाव्यावर आधारित, हवामानावर आधारित असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मंडई हे सूक्ष्म सिंचन संच बसवताना आणि ते वापरताना काही काळजी घेणं देखील आवश्यक आहे. नारळ आणि सुपारी बागेसाठी जेव्हा सिंचनाचा आराखडा तयार करतो तेव्हा तो तयार करताना जमिनीच्या मगदुरानुसार संचाची निवड करावी. अचूक आणि समान वितरण होईल असा आराखडा तयार करावा. गाळण यंत्रणा किंवा खतं देण्याची यंत्रणा याचा योग्य वापर करावा. संचाचं साहित्य चांगल्या प्रतीचं वापरावं. संचाची वेळोवेळी स्वच्छता आणि देखभाल करावी. पावसाळ्यामध्ये संच काढून ठेवावा. संचामधील दाब, गळती, कचरा यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. तेव्हा मंडळी, नारळ आणि सुपारी

0: बागांसाठी जर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा आपण वापर केला तर नक्कीच तो फायदेशीर ठरू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: नारळ आणि सुपारी बागांसाठी सूक्ष्म सिंचन याविषयीची माहिती श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसला पेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर अशा रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं आणि मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लीनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं तर नॉड्युलर लिव्हर पुष्कदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी

0: त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीने आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं, लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात, आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं, तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं, ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां, डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार, अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षकसुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान

0: प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षीसुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखूड बोटांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकानाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार या विषयीची माहिती जाणून घेतली.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात उत्सवी पर्यटन गणपती विशेष या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकाल. सहभाग अभिजित नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर यांचा आहे. लेखन सोनाली सावंत यांचा आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचा आहे. तर सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावरती ओंकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल. तसंच वाढतं नैराश्य आणि हिंसा कारणं आणि उपाय या विषयावरती मानस

0: उपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची मुलाखत आपण ऐकाल आणि त्यानंतर आजची रेसिपी यामध्ये उकडीचे मोदक याविषयी आपण जाणून घ्याल. निर्मिती आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची आहे. दुपारी 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40 ठाणे पालघर जिल्ह्यांचं वार्तापत्र, दुपारी 2 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी, 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल संध्याकाळी 6:30. 6:35 सप्टेंबर महिन्याचे अंतरंग हा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं आहे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रेडिओ सेटवरती हे धावतं वर्णन आपण ऐकू शकाल, तर मोबाईल ॲपवरती आमचे नेहमीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. ते कार्यक्रम याप्रमाणे: 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी प्रथमेश साठे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 कार्यक्रम पॉप म्युझिक, 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग जोकंस प्रसारित केला जाईल. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
2: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
1: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
2: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.

0: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. निमार नावाच्या प्रदेशामधला भीमा नायक हे एक असंच उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, त्याच्याबद्दल आपण माहिती करून गेला. आज आपण जो निमाड म्हणून प्रदेश ओळखतो, मध्य प्रदेशामधल्या माळव्याला लागून हा प्रांत आहे. तिथे 1840 ते 1864 या काळामध्ये भीमा नायकानं भिल्लांच्या क्रांतीचं नेतृत्व केलं. 1815 सुमाराला साधारणतः बारवानी संस्थान म्हणून जो भाग आहे निमाडमधला, तिथे पंचमोहाली नावाचं एक छोटं गाव आहे. या छोट्या गावामध्ये भीमा नायकचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी हा छोटा मुलगा धनुर्विद्या आणि मुख्य म्हणजे गोफण कला, हे जे पारंपरिक पद्धती आहेत, ह्याच्यामध्ये निपुण झाला. आणि त्यांनी ठरवलं आपण क्रांतिकारक बनायचं. 1837 भीमा नायकांनी प्रथम लष्करी तुकडी करायला सुरुवात केली. 1837

वर्षामध्ये जवळजवळ 500 ते 700 सैनिकांना त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं. आणि सैन्यात होतं कोण तर भिल्ल होते, भिलाला लोक होते, मकरानी लोक होते. दुष्काळाच्या कामामध्ये इंग्रजांनी करासाठी जबरदस्ती, लाचखोरी आणि हिंसाचार यांचा नंगाना सगळ्या प्रदेशामध्ये मांडला. भीमानं मालदार, बनिया, जहागीरदार आणि सावकार या सगळ्यांनी भरलेली सरकारी तिजोरी लुटायचं ठरवलं. ती लुटली पण, आणि ती मिळालेली लूट त्यांनी सर्वसामान्य गरिबांमध्ये वाटली. इंग्रजांनी हे जे भिल्ल नायक होते, या भिल्ल नायकांना चिरडण्यासाठी जवळच्या गुजरातमधून सैन्य बोलवायचं ठरवलं. तेव्हा भीमासकट त्या भागातले

0: आणि निमारला आले होते हे जेव्हा भीमाला समजलं तेव्हा भीमा त्यांची भेट घ्यायला गेला. याच भीमानं त्या कठीण प्रदेशामधून तात्या टोपेंना नर्मदा पार करायला पण मदत केली. 4 फेब्रुवारी 1859 हा एक खूप मोठा वेगळा दिवस. यावेळेला जनरल किटिंगच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्यानं त्या प्रदेशातल्या ढोलबावडी नावाच्या गावावरती छापा टाकला. 1859 याच्या जवळ थोड्या महिन्यांनी पाचबौली नावाचं जे गाव आहे या पाचबौली गावामध्ये भयंकर युद्ध झालं. या युद्धामध्ये भिल्लांची पिछेहाट झाली त्यामुळे भिल्लांना प्रदेश सोडून जंगलामध्ये जावं लागलं आणि या युद्धामध्ये भीमाचे जवळजवळ 10 ते 20 साथीदार हुतात्मा झाले. अनेक लोक शत्रूच्या ताब्यात सापडले, त्यांना अटक केली गेली. भीमाचे जे इतर क्रांतिकारी सहकारी होते आणि त्याची आई सुरसी यांना शेजारी जो मंडलेश्वर गाव आहे तिथे ब्रिटिशांचा मोठा तुरुंग होता तिथे टाकलं गेलं. भीमाची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या सहकारी खोजप सिंग आणि आई सुरसी या दोघांना खूप मारझोड केली गेली, अनेक यातना दिल्या गेल्या. शेवटी या त्रासाला कंटाळून जर्जर होऊन 28 फेब्रुवारी 1859 या भीमानायकाची जी आई सुरसी हिने आपला प्राण सोडला. अर्थात हे बलिदानच होतं. पण ही गोष्ट जशी तुरुंगाच्या बाहेर पडली की सुरसीचा बळी इंग्रजांनी घेतला तेव्हा बाहेर असणारे जे खुले क्रांतिकारक होते त्यांच्या संयमाचा बांध फुटला. क्रांतिकारकांनी तुरुंगावर हल्ला केला आणि तुरुंगाचा कब्जा घेतला. या मंडलेश्वर तुरुंगामध्ये प्रचंड मोठं युद्ध झालं. तुरुंगातून बाहेर काढलेले सोडवले गेले काही क्रांतिकारक. 16 डिसेंबर 66 दिवस असेल या दिवशी निमारच्या सगळ्या नायकांनी ठरवलं की आपण एकत्र यायचं आणि हल्ला करायचा. या हल्ल्यामध्ये ब्रिटिशांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यावेळेला बरवणीचे भिल्ल क्रांतिकारक जे होते हे फितुरीने पुन्हा एकदा फसवून पकडले गेले आणि कुणीतरी अशी फितुरांनी माहिती दिली की भीमानायक एका घनदाट जंगलात आहे आणि त्याचा ठाव ठिकाणा ब्रिटिशांना सापडला. पुन्हा दुर्दैव, अशा फितुरीमुळे भीमानायकला पकडलं गेलं आणि शेवटी पुढे त्याचा या क्रांतियुद्धामध्ये बळी गेला, तो शहीद झाला. तेव्हा मुख्यतः आपल्याला असं लक्षात येईल की वनवासी समाजामध्ये सुद्धा फितुरी हा गुण आपल्याला त्यावेळेला बहुतेक ठिकाणी आढळून येतो. त्यामुळे शौर्य असूनही या समाजाचा बऱ्याच वेळेला पराभव झालेला आपल्याला दिसतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोते हो, जरूर ऐका। हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद।
3: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात। तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच। आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे। कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे। आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते। त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली। आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत।
2: अवश्य ऐका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस. येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 ब आणि क गटाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आंदोलक परीक्षार्थींशी चर्चा करताना ही घोषणा केली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल वाशीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी 10,000 अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावे जागतिक विक्रम नोंदवला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: माझी तर विनंती आहे, आता तुम्हाला मातीची मूर्ती बनवायला येते, पुढच्या वर्षीपासून आपल्या घरच्या लोकांना सांगा आम्ही बनवलेली मूर्ती त्याचीच प्रतिष्ठापना करा आणि 10 दिवसांनी आपल्याच मूर्तीचं विसर्जन करा. तुम्ही विचार करा किती आनंद येईल.
0: जागतिक विक्रम ठरलेल्या या उपक्रमाच्या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं. या कार्यशाळेत फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्वतःच्या हातानं शाडू मातीची गणेश मूर्ती साकारली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127 पदवीदान समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात 6 सुवर्णपदकं, 446 पीएचडी तसंच 1,00,000 अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा बैल पोळ्याचा सण काल राज्यात विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. श्रावण अमावस्येला साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाच्या जोडीला सजवून गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काल शेतकऱ्यांबरोबर पोळा सण साजरा केला. परभणी जिल्ह्यातही बैलपोळा

0: दिवाळीच्या सणावर यंदा अपुऱ्या पावसाचं सावट होतं. या सणाच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या सध्याच्या स्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीनं दिलेली ही माहिती.
1: परभणी जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. यावर्षी बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. सरासरीच्या तुलनेत यावर्षी 50% कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यामुळे पिके करपून जात आहेत. याशिवाय सोयाबीनवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि हळदीला हुमणी, कंदकूस, तर उसावर आणि कापसावर पांढऱ्या माशीमुळे पिके धोक्यात आली आहेत. येणाऱ्या काळात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. बैल केवळ जनावरे नसून ती कुटुंबातील सदस्य असतात, त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो बैल आमची नेहमीच साथ देतात, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगावर आणि पाठीवर लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून आपला बोनस तत्काळ द्यावा अशी मागणी केली. बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली असल्यानं बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत यात सहभागी झाले. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैल पोळा भरवला होता. सहभागी नागरिकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं देण्यात आली. तान्हा पोळ्यानिमित्त आज नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथेनुसार शहरात काळी मारबत, पिवळी मारबत आणि बडग्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक केलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. नंदुरबार इथं झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 123 उद्योजकांनी 5003 कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून जिल्ह्यात 7778 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या असं त्यांनी यावेळी सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात असताना मदत मागणं म्हणजे कोणताही कमीपणा नसून ते धैर्याचं एक पाऊल आहे असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल तोडकर यांनी केलं. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरजवळील सीताखंडी घाटात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं पिकअप वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला. अहिल्यानगर ते कल्याण दरम्यान भाळवणीजवळ एक टेम्पो आणि मोटार यांच्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील वाई इथले ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन नेने यांचं काल वाई इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. वाई शहरासह सातारा जिल्ह्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या कार्याशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. सज्जनगड इथल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे गेली 18 वर्ष ते कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. दुबईत काल रात्री झालेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित झालं आहे. भारताच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमवून केवळ 109 धावा करता आल्या. 40 चेंडू 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे काही भागात शेती

0: आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान. पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस, येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

श्रोते हो, आज 11 सप्टेंबर. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची जयंती आहे. आज हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री महादेवी वर्मा यांचा स्मृती दिन आहे. संगीतकार जोडी अजय अतुल यांच्यापैकी आज अजय गोगावले यांचा आहे वाढदिवस. श्रोते हो, कवी अनिल यांची आज जयंती आहे. ज्येष्ठ गायिका मधुबाला जव्हेरी यांचा आज स्मृती दिन आहे. आताच आपण ऐकलेत आजचे काही दिनविशेष.

0: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षण याविषयी ओमकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: पर्यावरण संरक्षण याचे दोन पैलू आहेत. एक तर प्रत्यक्ष ऑन फील्ड काम करणं किंवा त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं. तर आमचं काम हे निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करणे या विषयामध्ये जास्त आहे. अवेअरनेस निर्माण करायचा म्हणजे काय करायचं तर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन स्लाइड शोज करायचे किंवा फोटो एक्झिबिशन भरवायची किंवा फिल्म फेस्टिवल्स असतात ते असे वेगवेगळे निसर्गविषयक फिल्म फेस्टिवल आयोजित करायचे किंवा बर्ड फेस्टिवल्स आयोजित करायचे. असे वेगवेगळे फेस्टिवल्स असे कार्यक्रम आम्ही चिपळूणमध्ये गेली अनेक वर्ष आयोजित करतोय की जेणेकरून निसर्ग म्हणजे काय हे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्यांना निसर्गाची आवड लागली पाहिजे म्हणण्यापेक्षा निसर्गाबद्दल प्रत्येक गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे.
0: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: मी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती,
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, या कार्यक्रमात आज आपण ऐकाल उत्सवी पर्यटन गणपती विशेष या कार्यक्रमाचा पहिला भाग. सहभाग अभिजित नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर यांचा आहे. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे. जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40 आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयव दानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणारे तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहे त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं. त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण म्हणतो ऍपनिया टेस्ट. मग ते 6 तासानंतर ते ऍपनिया टेस्ट परत करणार. ते ऍपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मेंदूमृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कोऑर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदूमृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग ते त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतो. एक, जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदूमृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावं लागतो. कारण की मेंदूमृत्यू झाली तर बॉडी मध्ये ब्रेनच्या कंट्रोलच नाहीये. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी, बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगल्या अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCC ला इन्फॉर्म करतात

0: की अशी अशी मेंदू मृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांना हो म्हणाले आहे, तर ते एसएटीसीकडे म्हणजे गव्हर्नमेंटची समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे, मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक अधिकारी जे आहे ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय, मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेकिंग करतात आणि मग ॲलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तास मध्ये संपतो आणि त्याच्यानंतर हा आणि एकदा ॲलोकेट झालं की हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
1: ते आम्ही पेपर मध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
0: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गनची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते, दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते, आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
1: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
0: आणि ते इवन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडोर. तर ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गन साठी ते तयार केलं जातं, तर की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिक मध्ये अडकायला नाही पाहिजे, आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात कारण की अमुक वेळ ते फास्टर असतं.
1: फास्ट आहे, हो, बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
0: आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्यूट.
1: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्यात, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात, मग ह्या लिस्ट मध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात, तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
0: सो ह्याच्यामध्ये 2 ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
1: अच्छा,
0: किडनी आणि लिव्हर.
1: अच्छा,
0: हे 2 ऑर्गन्स मध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
1: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
0: सो किडनी मध्ये काय 2 किडनी असते, तर 2 मधून 1 किडनी जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर 1 किडनी आपण देऊ शकतो, ते जवळचे नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
1: अच्छा,
0: दुसरा प्रकार लिव्हर एकच असतो. तर लिव्हर देताना आपल्याला काय लिव्हरला कट करून एक भाग पेशंटकडे आणि एक भाग ज्यांनी डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
1: अच्छा,
0: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
1: अच्छा,
0: सो दिल्यानंतर कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठं होऊन उगून फुल साईज होऊन जातो,
1: दोघांचा पुन्हा
0: फुल साईज होतो. सो ते स्पेशल केस आहे लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
1: आणि मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही
0: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटची फिटनेस बघायचं आहे. ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो, मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो, मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि हे दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
1: बरोबर. सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता आपण नॉमिनेट केलेत तिथे होऊ शकतं, तर या शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो?
0: सो लिस्ट जी आहे ते कॉमन असतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी एक म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तासात 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तर त्यांना जीवाचा धोका आहे, तशी पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
1: बरं सर, डेथ लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्या म्हणजे कायदेशीर बाबी कशा काय आणि किती पटकन पूर्ण केल्या जातात?
0: सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही.

0: नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही, सो असं काहीच नाहीये. हे लिगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इव्हन मेडिको लिगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो. ऍक्सिडेंटल केस वगैरे आहे, सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमध्ये ते उशीर नाही होणार, आपल्याला लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
1: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत. पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
0: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपलं फक्त 90 ऑर्गन डोनेशन झाले होते, 90 डोनेशन झाले होते. गेल्या 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय. आणि ह्या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा. सो आजची डेट मध्ये आपण 1 per million पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखांमध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
1: अरे बाप.
0: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, US आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
1: खूप काम करायला,
0: खूप काम करायचं आहे.
1: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन याचा सुद्धा आता खूप उपयोग होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्यांनी पण वाढ होत असेल.
0: हो, सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले आहे, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर जे ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
1: अच्छा.
0: ऑर्गन अलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे, एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरा की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेले आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं, हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं. आता हे रुटीन झालंय, लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
1: बरं सर, तरुणांमध्ये जास्त ह्याची जागरूकता आणण्याची गरज आहे, कारण तोच शेवटी आपला भविष्यातला नागरिक आहे. तर तरुणांसाठी आपण असे वेगळे काही, तुम्ही म्हणालात महाविद्यालयात वगैरे तर आपण जातोच, पण काही त्यांच्या मनामध्ये सुद्धा, त्यांच्या मत परिवर्तन होण्यासाठी सुद्धा काही आपल्याला राबवण्याची अजून गरज आहे का असं वाटतं?
0: हो, ते फार गरजेचं आहे, कारण की आजची तुम्ही बघायला गेलं तर डिसिजन मेकर जे असतात फॅमिलीमध्ये ते तरुणी असतात.
1: बरोबर आहे.
0: की काय करायचं आहे ते डिसिजन, निर्णय जे आहे ते तरुणीच घेतात.
1: बरोबर.
0: आणि आता आपली जनरेशन ते ऐकतो की हा हे म्हणतो तर पण करूया. सो फार गरजेचं आहे की आपण हे अवयवदानचं महत्व त्यांना
1: त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली. कारण की त्यावेळी जे डोक्यात एकदा आलं आणि ते एक्सेप्टन्स आली ते पुढे कधी ते मागे होणार नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळेच पुढचे 10 वर्ष 15 वर्षांमध्ये
1: काम असते आपल्या विचारांवर.
0: ऍब्सोल्युटली. म्हणून ते आपल्याला फार गरजेचं आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू.
1: तर जाता जाता तुम्ही लोकांना, तरुणांना, सामान्य जनतेला काय संदेश द्याल?
0: सर्वांनी त्यासाठी गैरसमज व भीती दूर करून पुढे यावे, जेणेकरून हजारो गरजू रोगांचे प्राण वाचू शकतील. आणि तुम्ही प्लीज ऑर्गन डोनेशनसाठी हे प्लेज घ्या आणि हे एक मोहीम चालू करा. जर एक माणसाने 5 माणसाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अवयवदान करा आणि तो प्रत्येक एक माणसाने अजून 5 माणसाला कन्व्हिन्स केलं तर हे चेन चालू होऊन जाईल आणि महाराष्ट्र राज्यात जे 20 कोटीचे वर लोक आहे त्यांच्यापर्यंत आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7:40 झाले आहेत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकूया अरुण डाते यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गाणं, संगीतकार यशवंत देव.

0: श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद थोड्या वेळाने पुन्हा एकदा आपण घेणार आहोत. आता वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची. 7:45 आणि 15 सेकंद झालेले आहेत. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. ह्या भागामध्ये आपण आमवात या विषयावर बोलणार आहोत, तर आमवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये लक्षणं काय दिसतात?
4: कसं आहे, बऱ्याच वेळेला सांधे दुखायला लागले म्हणजे तो संधिवातच आहे असं धरून पेशंट चालतो आणि ते सांधे दुखणं लगेच कमी होण्याच्या दृष्टीने फक्त वेदनाशामक औषधं किंवा कॅल्शियम सारख्या गोळ्या घेत राहतो आणि हळूहळू आजार वाढतच जातो. आता सांधे दुखींमध्ये ज्या रचनात्मक विकृती दिसणाऱ्या असतात त्याच्यामध्ये संधिवात, आमवात, वातरक्त हे प्रामुख्याने 3 आजार असतात. त्यातलं आमवात ह्याचं जे स्वरूप आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये पचनाचे संबंधित त्रास होत असतात. पचन प्रक्रिया व्यवस्थित नसते, सतत जड पदार्थ खाण्यामध्ये येत असतात, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असतं, पहिलं अन्न पसण्या अगोदर दुसरं अन्न घेतलं जातं, त्याच्यामुळे अन्न न पसल्यामुळे जो आमसदृश भाग शरीरामध्ये तयार होतो, जे नको असणारे टॉक्सिन शरीरात साठून राहतात, हे साठलेले टॉक्सिन्स नंतर रक्तात थ्रू सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात आणि त्याच्यामुळे जे सांधे दुखीची लक्षणं दिसत असतात, कोणाच्या हातांची बोटं दुखतात, काहींची मनगड दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, काहींचे घोटे दुखतात, परंतु आम जसा फिरतो आहे, ज्या सांध्यांमध्ये जाऊन बसतोय त्या पद्धतीने त्रास होतो, तिथं सूज असते, उष्ण स्पर्श जास्त प्रमाणात असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुलांमध्ये होणारा रुमॅटिक फिवर नावाचा जो आजार आहे की जो बरेच वर्ष राहिला तर हृदयाच्या झडपांवर पण त्याचा परिणाम होतो. रुमॅटिक फिवर म्हणून त्रास बरेच वर्ष राहतो. हे जर पुढचे कॉम्प्लिकेशन वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर प्रॉपर आमवातानुसार आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे.
3: म्हणजे ही आमवाताची लक्षणं तुम्ही सांगितली डॉक्टर.
5: श्रुती हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: आमवात हा आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो का?
4: आमवात पूर्णतः बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचारच हे आवश्यक ठरतात, त्यांनीच तो पूर्णतः बरा होऊ शकतो. कारण वयाच्या 7व्या 8व्या वर्षी झालेला, 12व्या वर्षी झालेला, 15व्या वर्षी झालेला रुमॅटिक फिवर म्हणून डायग्नोसिस झालेला रुमॅटिझम आहे, सांध्यांवर परिणाम झालेला आहे, तात्पुरते इंजेक्शन घेतले जात आहेत दुखणं कमी होण्यासाठी, पण मग तो हळूहळू परिणाम सांध्यांवर व्हायला लागतो, तो

0: सात झाला तर हातांचे बोट वाकडी होणं, पायांचे बोट वाकडी होणं इतका त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. नको असणारा आमसदृश हा विषारी पदार्थ कसा तयार होणार नाही, जो तयार झालेला आहे त्याचं पाचन कसं होईल, सांध्यांपर्यंत जो गेलेला आहे तिथलं पाचन कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. आजार पूर्णतः बरा करायचा असेल तर तिथलं असलेले टॉक्सिन्स बाहेर काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बस्ती, ह्याच्यात सुद्धा बस्ती वापरताना पाचन बस्ती वापरणं खूप गरजेचं असतं. वैतरण बस्तीचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. अभ्यंतर औषधं आधी पाचन करून नंतर वातशमन करणारे औषधं आवश्यक आहेत आणि नंतर मग तुम्ही भ्रूण औषधांचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आमवात हा कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते.
1: बरोबर, म्हणजे थोडक्यात आमवात हा आयुर्वेदिक उपचाराने आपण छान बरा करू शकतो आपण जर व्यवस्थित अंतर्गत बाह्य ट्रीटमेंट घेतली तर. पुढच्या भागात आपण वातरक्त याच्यासारखा एक आजार घेऊन माहिती देणार आहोत आपल्या श्रोत्यांना. या भागात मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोतेहो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओमकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:50 आणि 37 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70283807 89.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम. आज सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात उत्सवी पर्यटन गणपती विशेष या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकाल. सहभाग अभिजित नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर यांचा आहे. लेखन सोनाली सावंत यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं आहे. तर सादरकर्ते विवेक वानखडे. आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावरती ओंकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. संध्याकाळी 6:35 सप्टेंबर महिन्याचे अंतरंग हा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज. दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर 8:30 पुणे केंद्राची निर्मिती असलेलं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18 ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18 ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांची द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79 सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल

फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक वृद्धीदर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद परिस्पर्धा 2025-26 पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील PM श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाले आहेत. कोकण दर्शन या कार्यक्रमात उत्सवी पर्यटन गणपती विशेष या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित करत आहोत. सहभाग अभिजित नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर यांचा आहे. लेखन सोनाली सावंत यांचं आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं आहे. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शनच्या आजच्या भागात मी सोनाली सावंत
1: आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: गणपती बाप्पा मोरया. श्रोते हो, ही केवळ गणेशोत्सवातली घोषणा नाहीये, तर कोकणी माणसाच्या मनामनात दडलेली एक हाक आहे. वर्षभर कुठेही राहिला तरी गणपती जवळ आले की कोकणी माणसाचं मन गावाकडे धाव घेतं.
1: मुंबई असो, पुणे असो किंवा आणखी कुठचंही शहर, गणपतीला गावी जायचं, बाप्पाला आपल्या घरात आणायचं आणि काही दिवस त्याच्या सहवासात राहायचं. खरंच ही ओढ प्रत्येकाच्या मनात असतेच.
0: आणि म्हणूनच गणेश चतुर्थी जवळ आली की कोकणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर, रेल्वे स्थानकांवर आणि एसटीच्या बसेसमध्ये एक वेगळीच लगबग आपल्याला बघायला मिळते.
1: गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या रेल्वेचं आणि एसटीचं बुकिंग अनेकदा दोन दोन तीन तीन महिने आधी केलं जातं. तरीही ऐन गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी मात्र काही कमी होत नाही.
0: रेल्वे, एसटी यांच्यासोबतच खासगी वाहनांनीही मोठ्या संख्येने लोक आपल्या मूळ गावी, आपल्या घराकडे गणपतीसाठी येत असतात. हे सगळे चाकरमानी आतुरतेने या सणाची वर्षभर वाट बघत असतात. काय असतात त्यांच्या भावना, ऐकूया अभिजित नांदगावकर यांच्याकडून.

0: वाचे।
1: श्रोते हो, गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी एक दिव्य सोहळा असतो। गणेशोत्सवाला कोकणात येऊन चाकरमानी वर्षभराची ऊर्जा मिळवतो, त्यामुळे चाकरमान्यांचे गणेशोत्सवाशी अतूट असं नातं आहे। असं म्हणतात की गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी येतात तर अर्धी मुंबई खाली होते। पुण्याची ही स्थिती काही वेगळी नाही। या दोन शहरात रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणावर गेले आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाला गावी येण्याचा एक भावस्पर्शी प्रवास प्रत्येक चाकरमानी दरवर्षी करतो। चाकरमानी यातून ग्रामीण

0: संस्कृती जपतो, आरत्या, भजन, जाखडी, फुगड्या असा कोकणचा खरा आनंद देणारा हा सण आहे। त्यामुळे न चुकता मीही गणेशोत्सवाला गावी येतोच। गणेशोत्सवात गेली 11 वर्षे मी माझ्या हातून छोटीशी गणेशमूर्ती साकारतोय। गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी माझ्या हातून छोटीशी गणेशमूर्ती साकारण्याची मनाला सुखावणारी अनुभूती मी घेतो। पुण्यात गेलो तरी माझ्या रत्नागिरीचा, गावचा आणि घरचा गणेशोत्सव आजही माझ्यासाठी खास आहे आणि अर्थातच कायम राहील। गणेशोत्सवाच्या माझ्याकडून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।
1: गजानना श्री गणराया आदी वंदु तुझ मोरया, गजानना श्री गणराया आदी वंदु तुझ मोरया।
2: श्रोते हो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात होणारी ही गर्दी म्हणजे केवळ चाकरमान्यांची घरी येण्याची गडबड नसते, तर त्याचबरोबर या काळात कोकणात एक मोठी आर्थिक उलाढालही होत असते।
3: गणपतीची मूर्ती, पूजेचं साहित्य, फुलं, पत्री, सजावटीचं सामान, मखरासाठी लागणाऱ्या वस्तू, रोषणाईचं साहित्य, प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते।
2: आणि या खरेदीमागे असतात कोकणातले अनेक छोटे व्यावसायिक। गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावागावात निर्माण होणाऱ्या या छोट्या छोट्या व्यवसायांची एकत्रित आर्थिक उलाढाल मोठी असते।
3: श्रोते हो, कोकणातला गणेशोत्सव म्हणजे एक उत्सवी पर्यटनाचा कालखंड। हा उत्सव भक्तीचा आणि परंपरेचा सोहळा तर असतोच, पण त्याचबरोबर तो कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना देणारा एक महत्त्वाचा काळ असतो।
2: आणि या सगळ्याबरोबरच गणेशोत्सवामुळे कोकणात येणाऱ्या माणसांना इथल्या निसर्गाचा, गावांचा, देवस्थानांचा आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभवही मिळतो। म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणारा प्रत्येक माणूस हा एका अर्थाने कोकणचा पर्यटक।

0: सत्यम वच्मि।
1: श्रोते हो, या सगळ्या गडबडीच्या केंद्रस्थानी असतो तो अर्थातच आपला सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा। कोकणात गणपती बसवण्याची प्रत्येक घरातली पद्धत वेगळी असते, पण त्यामागची भावना सगळ्यांची एकच असते।
2: नागपंचमी झाली की गणपतीच्या तयारीला सुरुवात होते। मूर्तिकाराकडे पाट देण्यापासून अनेक घरांमध्ये गणेशोत्सवाची चाहूल लागते। गणपतीसाठी राखून ठेवलेला पाट, घरातली ठरलेली जागा, त्या जागेमागची भिंत सजवणं, माटवी बांधणं, या सगळ्या गोष्टींना कोकणच्या गणेशोत्सवात खास महत्व आहे।
1: विशेष म्हणजे ही सजावट केवळ बाजारातून आणलेल्या वस्तूंनी होत नाही, तर पावसाळ्यात रानात उगवणारी फळं, फुलं, पत्री, आंब्याच्या डहाळ्या, नारळ, सुपारी यांचे घोस, अशा नैसर्गिक गोष्टींनीही ही माटवी सजवण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये जपली जाते।
2: घरातली मोठी माणसं तयारी करत असतानाच लहान मुलांची सुद्धा लगबग सुरू असते। गणपती शाळेत जाऊन आपला बाप्पा तयार होताना पाहण्यापासून ते मखर सजवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत या लहान मुलांचा उत्साह आपल्याला अगदी भरपूर दिसून येतो बघा।
1: आणि कोकणच्या या गणेशोत्सवाची आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथली गणेश मूर्ती। पर्यावरणाचा विचार करत शाडूच्या मातीच्या मूर्तींना आजही मोठ्या प्रमाणावर पसंती आहे।
2: श्रोते हो, याच पर्यावरणपूरक गणेश मूर्तीबाबत अधिक जाणून घेऊया मूर्तिकार कौस्तुभ पालकर यांच्याकडून।
3: नमस्कार श्रोते हो, मी कौस्तुभ पालकर। आमच्या पालकर कुटुंबाची ही तिसरी पिढी पवित्र कलासेवेत रुजू आहे। माझे काका विजयानंद पालकर दरवर्षी सुमारे 500 अधिक पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवण्याचे काम करतात। कोकणातला गणपती उत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तो इथल्या माणसांच्या आत्म्याचा भाग आहे। आमच्या गणपतीच्या कारखान्यात आम्ही फक्त बाप्पाची पारंपरिक रूपच नव्हे तर

राधाकृष्ण गणपती, गरुड गणपती, शंकर पार्वती गणपती अशा विविध आणि आकर्षक रूपाच्या मूर्त्या घडवतो. आमच्या कारखान्यात अगदी 10 सेंटीमीटरपासून ते तब्बल 4 फुटापर्यंतच्या विविध आकाराच्या मूर्त्या बनवल्या जातात. विशेष म्हणजे या मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीविषयी सांगायचे झाले तर बाप्पासाठी प्रामुख्याने शाडूची माती वापरली जाते, जी प्रामुख्याने गुजरातमधून येते. पण याचबरोबर पूर्वी व आजही कोकणातल्या काही भागात आमचे मूर्तिकार शेतातील मळ्याची, काळी माती, तांबडी माती, तलावातील गाळ, तसेच वारुळाची माती अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक मातीचा वापर करून अत्यंत सुबक मूर्ती बनवतात. आज कोकणातल्या लोकांचा ओढा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपेक्षा अशा पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींकडेच प्रकर्षाने आहे. मातीच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यावर त्या तात्काळ विरघळतात. आमचे काही ग्राहक आज घरातच टबामध्ये किंवा खाजगी विहिरीमध्ये मूर्तीच्या विसर्जनाला प्राधान्य देतात. जेव्हा आमची ही शुद्ध माती किंवा शुद्ध मातीची मूर्ती कोकणातील एखाद्या घरात स्थानापन्न होते आणि तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतो, तेव्हा आमच्या पिढ्यानपिढ्याची मेहनत खऱ्या अर्थाने सार्थकी असल्यासारखी वाटते. चला तर मग या गणेशोत्सवात आपणही बाप्पाची पर्यावरणपूरक मातीचीच मूर्ती निवडूया आणि आपल्या कोकणची ही सुंदर परंपरा अशीच पुढे नेऊया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.

0: वशिष्यम्। श्रोतेहो, पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा विचार हा आता केवळ पर्यावरण प्रेमींच्या चर्चेपुरता विषय राहिलेला नाहीये, तर गणेशोत्सव अधिक सुंदर आणि आनंददायी करताना आपल्या उत्सवाचा निसर्गावर होणारा परिणाम कमी करणं ही आता प्रत्येकाचीच जबाबदारी आहे।
1: रत्नागिरी शहरात आणि परिसरात गणेश भक्तांच्या श्रद्धेची अनेक ठिकाणं आहेत। सांगायचंच झालं तर तेली आळीतील एका दिवसात तयार केला जाणारा लाल गणपती, वरच्या आळीमधला 18 हातांचा गणपती, तसंच भाटे इथला झरी विनायक, अशी अनेक गणेशस्थळं भाविकांचं विशेष आकर्षण ठरतात।
0: रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली परिसरातला आंजर्ले इथला कड्यावरचा गणपती, हेदवीचा गणपती अशी प्रसिद्ध गणेश स्थळंही भाविकांना आणि पर्यटकांना या काळात नेहमीच आकर्षित करतात।
1: गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढते, त्यातून स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे व्यवसायही चालना घेतात।
0: रत्नागिरीतला हा गणेशोत्सव आज समाज माध्यमांमधून दूरवर पोचत आहे। इथली परंपरा, इथला गणपती, इथली गावकी, इथली भावकी या सगळ्याचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक छोट्या छोट्या कथा, अनेक स्टोरीज सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतात।
1: साहजिकच कोकणच्या बाहेरच्या लोकांना हे सगळं बघत असताना या हिरव्यागार कोकणातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यात आपलंही कौलारू घर असावं असं नक्कीच वाटत असेल, नाही का? गणपती बाप्पावर विशेष प्रेम असणारा इथला कोकणी माणूस आणि त्याचा हा लाडका उत्सव यांचं एक वेगळंच नातं आहे।
0: याविषयीच बोलतायत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर।

नमस्कार रसिकहो, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नाही, तर आपल्या कोकणचा आत्मा आहे। गेल्या 50 वर्षात या उत्सवाने साधेपणाकडून भव्यतेकडे आणि पारंपरिकतेकडून आधुनिकीकरणाकडे एक सुंदर प्रवास केला आहे। रत्नागिरीची खास ओळख म्हणजे 7 पिढ्यांची परंपरा असलेला लाल गणपती। नागपंचमीच्या दिवशी शेटे घराण्यातील पाट गणेश मूर्ती घडविण्यासाठी पाटणकर यांच्या घरी आणला जातो आणि अवघ्या 12 तासात मूर्ती घडवून पूर्ण होते। चतुर्थीच्या आदल्या दिवशी एकाच दिवसात तिचा रक्तचंदनासारखा लाल रंग दिला जातो। याशिवाय जोशी यांचा 18 हातांचा गणपती, गणपतीपुळे आणि गणेशगुळे येथील मंदिरे

आपल्या संस्कृतीची मोठी केंद्रे आहेत. पूर्वी वाडीत एकच गणपती असायचा, आता घर तिथे गणपती ही नवी संस्कृती रुजली आहे. केळीचे खांब आणि थर्माकोलचा काळ मागे टाकून आजचा रत्नागिरीकर पुन्हा निसर्गाकडे वळून इको फ्रेंडली सजावटीकडे वळला आहे. डीजेची क्रेज कमी होऊन युवा पिढी पुन्हा ढोल ताशा पथके जाखडी नमन भजन आणि दशावताराकडे वळली आहे. कोकण रेल्वेचे आरक्षण फुल्ल असले तरी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे आणि पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असलेल्या रत्नागिरी विमानतळामुळे चाकरमानांचा प्रवास आता सुलभ होणार आहे. शाडूच्या मातीसोबत सिलिकॉन साचे वापरले जात आहेत. 3D मॅपिंग, लेझर शो, ड्रोन कॅमेरे आणि सोशल मीडिया लाईव्हद्वारे जगभरातील कोकणी माणूस हा उत्सव घर बसल्या अनुभवत आहे. आज गणेशोत्सव रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनला आहे. पर्यटकांमुळे होमस्टे, उकडीचे मोदक, स्थानिक खाद्य संस्कृती, मंडप व्यावसायिक आणि कलाकारांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो आहे. थोडक्यात सांगायचे तर आजचा रत्नागिरीतील गणेशोत्सव म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची झालर असलेला पण कोकणी आपुलकीचा जिवंत दस्तऐवज आहे. एकीकडे ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आहेत, तर दुसरीकडे गावोगावी एकत्र बसून केळीच्या पानावर घेतला जाणारा महाप्रसाद आहे. काळ कितीही बदलला तरी कोकणी माणसाची बाप्पावरची अगाध श्रद्धा कायम आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की मंगलमूर्ती अगाध कीर्ती बाप्पा मोरया. धन्यवाद.

0: ब्रह्मासि।
1: श्रोतेहो, गणपतीच्या काळात इथे प्रत्येक जण ते 10-11 दिवस अगदी एकमेकांमध्ये मिसळून जगतो। हा बाप्पा बुद्धिदाता तर आहेच, पण तो सगळ्यांच्या मनात आपलेपणा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांची बीजे रोवणाराही आहे।
2: कोकणचा माणूस आपल्या बाप्पासाठी शक्य तितकं आपल्या मातीतलं, आपल्या गावातलं आणि आपल्या निसर्गातून मिळणारं काहीतरी वापरण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो। म्हणजे बघा ना, इथे तर बाप्पा नारळातही कोरला जातो।
1: कोकणात नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं। याच नारळाला कलात्मक रूप देत गणपतीची मूर्ती साकारण्याचं काम इथे अक्षय पिलणकर नावाचा एक तरुण करतो। त्याच्या या कोरीव कामाच्या कलेतून तो सगळ्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेतो।
3: नमस्कार, मी अक्षय परमानंद पिलणकर रत्नागिरीतील भाटेगावी राहतो। माझ्याकडे माझ्या आजोबां आणि वडिलांकडून मूर्तिकलेचा वारसा आला आहे। आम्ही पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवीत आहोत। वडिलांनी सुरू केलेल्या असोल्या नारळावरती हाती कोरलेल्या विविध कलाकृती मी सुद्धा त्याच वारसा हक्काने ही हस्तशिल्पकला मेहनतीने सुरू ठेवली आहे। या कलेसाठी माझ्या वडिलांना आणि मला देखील केंद्र सरकारचा कोकणट बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे। या कलेसाठी देश विदेशातून खूप मागणी आहे। रत्नागिरीतील येणारे पर्यटक आवर्जून या कलेला दाद देतात। सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शहरानजीक भाटेगावी असलेले श्री झरीविनायक मंदिर पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। समुद्रकिनारी बांधलेल्या या मंदिरातील देखणी गणेशमूर्ती ही 90 वर्षापूर्वी तिथेच असलेल्या महाकाय शिळेमधून मूर्तिकार जनार्दन उर्फ भाऊ पिलणकर आणि मूर्तिकार घरश्याम भाटकर या दोन गावातील कलाकारांनी गणेशमूर्ती कोरलेली आहे। ती आज भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे।

0: खरच नारळातून गणपती साकारण्याची ही कल्पना जितकी वेगळी आहे ना, तितकीच ती कोकणच्या निसर्गाशी जोडलेली सुद्धा आहे. कोकणचा गणेशोत्सव आपल्याला नेमकं हेच शिकवतो.
1: निसर्गा काढून घ्यायचं, पण त्याचं जतनही करायचं, परंपरा जपायची, पण त्यात नवनवीन कल्पनांना स्थानही द्यायचं.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्सवाच्या निमित्ताने माणसांनी माणसांजवळ यायचं. गणेशोत्सवात गावाकडे येणारा चाकरमानी काही दिवसांसाठी का होईना आपल्या मुळांकडे परततो.
1: घरात बाप्पा येतो आणि त्याच्यासोबत येतात जुन्या आठवणी, नाती, गप्पा, भजनं, आरत्या आणि गावच्या मातीचा सुगंध. म्हणूनच कोकणचा हा गणेशोत्सव हा फक्त पाहण्याचा उत्सव नाहीये, तर तो जगण्याचा आणि अनुभवण्याचा उत्सव आहे.
0: श्रोते हो, हा गणपती बाप्पा

0: आपल्या घरी जेव्हा विराजमान होतो तेव्हा तो आपल्या घरातलाच एक सदस्य होऊन जातो आणि मग वेळ येते ती त्याच्या निरोपाची. गणपती विसर्जनाच्या वेळी आपल्या प्रत्येकाचेच डोळे अगदी भरून येतात. हां, पण मनात कुठेतरी आस असते ती पुढच्या वर्षीच्या या बाप्पाच्या आगमनाची.
1: श्रोते हो, आजच्या या गणपती विशेष भागातून आपण बघितली ती कोकणच्या गणेशोत्सवाची मनाशी जोडलेली नाळ, पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा विचार, रत्नागिरीतल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य, गणेशोत्सवामुळे निर्माण होणाऱ्या पर्यटन आणि स्थानिक व्यवसायाच्या संधी आणि नारळातून गणपती साकारण्याचा अभिनव प्रयोग.
0: श्रोते हो, इथे येणारा गणपती बाप्पा जितका जिव्हाळ्याचा तितकीच इथे येणारी गौरही मानाचीच. याच गौराईचा थाट, गौराईची परंपरा आणि तिचं वेगळेपण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या कोकण दर्शनच्या पुढच्या भागात.
1: तोपर्यंत मी सोनाली सावंत
0: आणि मी वंदना मुसळे आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
3: कोकण दर्शन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया शान आणि कैलाश खेर यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गाणं. संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट आहे फना.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही।
3: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
2: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com।
4: श्रोते हो, लखलक चंदेरी मध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: लक्ष या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलेत. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.
1: बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये।
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कभी अलविदा ना कहना या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया। जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी।

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया बँड बाजा बारात या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सलीम सुलेमान यांनी.

या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. सकाळचे 9:30 आणि 20 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावरती ओंकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पर्यावरण निसर्ग याचं संरक्षण करूया हे आता काही नवीन नाहीये. अनेक व्यक्ती संघटना संस्था यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसेल पण सुरुवात मात्र नक्कीच झाली. आणि जर प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर हे काम सुद्धा खूप काही अवघड नाहीये तर सोपंच आहे, नाही का? तर श्रोते हो, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या त्याचं संरक्षण करण्यासाठी धडपडणाऱ्या अशाच एका निसर्गप्रेमीला आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. त्यांचं नाव आहे ओंकार बापट. चला त्यांच्याशीच आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की पर्यावरण निसर्ग तो वाचवूया, या गोष्टी आता काही खूप नवीन नाहीयेत. आता त्या आपल्या तशा अंगवळणीही हळूहळू पडायला लागल्यात. त्याच्यावर काम तर सुरू झालेलंच आहे. तुमच्यासारखे लोक त्याच्यावर खूप चांगलं काम करतायत. त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण मला सुरुवातीला तुमच्याविषयी ऐकायला आवडेल. तुमचं बालपण, शिक्षण याविषयी सांगा.
1: मी मूळचा चिपळूणचा. माझं बालपण चिपळूणमध्येच गेलं. शालेय शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये झालं. 11वी 12वीला मी पुण्याला होतो. सायन्स माझी साईड होती. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मी देवरुखच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली. पण 2 वर्ष तिथे शिक्षण घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा पंथ आपला नव्हे. त्यामुळे ज्या बाजूला आवडतंय अशा दृष्टीने आपण शिक्षण घ्यावं यासाठी सावर्डेच्या सह्याद्री कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम या कॉलेजला मी ऍडमिशन घेतली. मुंबई युनिव्हर्सिटीतून माझा त्याच विषयाचा डिग्री कोर्स झाला आणि त्यानंतर मी या विषयाकडे वळलो.
0: अच्छा, म्हणजे असं आपण म्हणतो की शाळेच्या जीवनात आपल्याला अनेक विषयांची ओळख होते. आपल्याला माहित नसतं की आपल्याला कुठला विषय आवडेल. तर तुम्ही हळूहळू इंजिनिअरिंग कडून या टुरिझमकडे आलात आणि टुरिझमकडून निसर्गाकडे आलात.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की परत फिरून तुम्ही बरोबर योग्य जागी येऊन पोहोचला आहात आणि हे तुमचं काम तुम्ही सुरू केलंय. सुरुवात कशी झाली नेमकी या कामाला, त्याविषयी सांगा.
1: तुम्ही जर सत्ता म्हणालात की अनेक लोक या विषयामध्ये काम करतायत, पण आमच्या बालपणी निसर्ग या विषयामध्ये काम करणारे लोकच मुळात कमी होते.
0: बरोबर.
1: चिपळूणला आमची एक संस्था होती, आरोही निसर्गप्रेमी युवा संघटना म्हणून. त्याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम चिपळूणमध्ये केले जायचे. अशीच निसर्ग शिबिरं त्या काळामध्ये मुलांसाठी त्यांच्याकडनं आयोजित केली जायची. मी 5वीत असताना पहिलं निसर्ग शिबिर केलं कोयनेच्या जंगलामध्ये. तिथून हळूहळू ती आवड लागली, पण ती कळायला थोडा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. तिथून माझी आवड लागली. मग तिथून दरवर्षी एक एक निसर्ग शिबिर करत करत आम्ही जोपर्यंत मी 10वीपर्यंत इथे होतो तिथपर्यंत मी दरवर्षी निसर्ग शिबिरं केली. अगदी 10वीच्या वर्षात सुद्धा कुठेही जायला मिळालं नाही. म्हणून माझ्या आरोहीच्या एका दादाने परीक्षा संपल्यावर लगेचच फक्त 10वीच्या मुलांसाठी कोयनेमध्ये एक शिबिर ठेवलं होतं ट्रेकिंगचं. तर ते आम्ही असं वेगवेगळं काही ना काहीतरी करत होतो, वेगवेगळे कार्यक्रम करत होतो. म्हणजे फोटो एक्झिबिशन्स म्हणा किंवा काही चित्रपट दाखवणं म्हणा, असे कार्यक्रम करत होतो. पण हेच करिअर म्हणून करता येईल हे खरं तर त्यावेळेला सांगणारही कोणी नव्हतं आणि त्याच्याबद्दल फारशी अशी माहितीही नव्हती.
0: बरोबर.
1: त्याच्यात काम करणारे, हार्डकोर काम करणारे चिपळूणातले लोकही तसे कमीच होते. त्यामुळे हे समजायला थोडा वेळ गेला. आणि मग जेव्हा मी

0: याच्यातून बाहेर पडलो आणि हॉटेल मॅनेजमेंट झालं. त्यानंतर पहिल्यांदाच मी जेव्हा ठरवलं की या क्षेत्रात जायचं आहे आपल्याला, तर पहिलं 1 वर्ष मी बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये एक हॉटेल मॅनेजर म्हणून काम केलं, की तिथे येणारे लोक कसे असतात, कशा प्रकारे टुरिझम चालतं हे शिक्षण घेण्यासाठी. कारण आत्तापर्यंत जी आमची शिबिरं जी होती त्याला ऍक्च्युअल शिबिराचं रूप असायचं. सोडून शिबिराचं रूप म्हणजे असं होतं की मुलंच एकतर मुलांच्या भोवती केंद्रित होतं, त्याच्यामध्ये असं काही फॅमिली ट्रिप वगैरे असं काही त्याला आयाम त्यावेळेला नव्हता. तर जेव्हा मुलं त्या शिबिराला यायची तर प्रत्यक्ष ट्रेकिंगला किंवा जातोय की आपण एखाद्या निसर्ग शिबिराला जातोय असं त्याची सगळी तयारी असायची. झोपण्याच्या व्यवस्थेपासून सगळं आपण स्वतः सगळं घेऊन जायचं, तिथे जाऊन टेंट बांधायचे किंवा झोपड्या बांधायच्या, तिथे राहायचं. जेवण बऱ्याचदा आमच्या बरोबर खानसामा एकतर असायचा किंवा मग आमच्यातलेच लोक जेवण तयार करायचे बनवायचे आणि मग ते मुलं आम्ही खायचो. प्रत्येकाबरोबर डायरी असायची, पेन असायचं. जर आपण निसर्गात फिरतोय तर निसर्गामध्ये चालताना काय काय आपल्याला दिसतंय ह्याची नोंद करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आम्हाला ती नोंद करायला सांगितली जायची. एखाद्या रात्री किंवा एखाद्या संध्याकाळी आम्हाला मुलांना एकत्र नेऊन सांगितलं जायचं की इथनं परत आपल्या जे शिबिराचं ठिकाण आहे तिथे तुम्ही आपापले जायचं, म्हणजे तुम्हाला निसर्गात फिरताना किंवा जंगलात फिरताना वाटा लक्षात राहायला पाहिजेत हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं. त्यामुळे हे शिबिराचं स्वरूप आमच्या त्यावेळेच्या भटकंतीला होतं. मग मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट झाल्यावरती याचं करिअर म्हणून करायचं ठरवलं तेव्हा मग असं लक्षात आलं की नुसतं शिबिर याच्या भोवती केंद्रित करून चालणार नाही, तर तो गाभा तसाच ठेवून त्याच्यामध्ये फॅमिलीजना इन्क्लूड केलं तर ते अधिक जास्त चांगलं होईल, व्यापक होईल आणि ती मुलांमध्ये आवड लहानपणापासून निर्माण केली जाईल. पालकांना जेव्हा ते आवडेल किंवा पालक जेव्हा त्या निसर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतील तेव्हा ती मुलांनाही तो दृष्टिकोन शिकवतील किंवा त्यांच्यात तो रुजवतील असं लक्षात आल्यामुळे तो गाभा तोच ठेवून डायरी मेंटेनन्स वगैरे असा ठेवून त्याला आम्ही थोडं प्रोफेशनल रूप द्यायचं ठरवलं. आणि मग त्या बांधवगडला मी याचा अनुभव घेतला आणि 2013 साली मी माझी स्वतःची एक कंपनी स्थापन केली की ज्याच्यातून हे निसर्ग पर्यावरण चालू करता येऊ शकेल, इको टुरिझम हे चालू करता येऊ शकेल.
1: अच्छा अच्छा, बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही असं म्हणालात तसं की सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली, मग तुम्ही या विषयाकडे वळलात, आपण त्याच्याकडे आलोच, नेमकं काय काय काम केलंय तुम्ही त्याविषयी मला सांगा जरा.
0: निसर्ग संरक्षण किंवा पर्यावरण संरक्षण याचे दोन पैलू आहेत, एक तर प्रत्यक्ष ऑन फील्ड काम करणं किंवा त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं. तर आमचं काम हे निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करणे या विषयामध्ये जास्त आहे. अवेअरनेस निर्माण करायचं म्हणजे काय करायचं, तर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन स्लाइड शोज करायचे किंवा फोटो एक्झिबिशन भरवायची किंवा फिल्म फेस्टिवल्स असतात ते असे वेगवेगळे निसर्गविषयक फिल्म फेस्टिवल आयोजित करायचे किंवा बर्ड फेस्टिवल्स आयोजित करायचे, असे वेगवेगळे फेस्टिवल्स असे कार्यक्रम आम्ही चिपळूणमध्ये गेली अनेक वर्ष आयोजित करतोय की जेणेकरून निसर्ग म्हणजे काय हे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्यांना निसर्गाची आवड लागली पाहिजे म्हणण्यापेक्षा निसर्गाबद्दल प्रत्येक गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे आणि मग त्यातून पर्यावरण संरक्षणाकडे आपण एक एक पाऊल पुढे जाऊ असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून निसर्ग शिक्षण या विषयाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी मगाशी मी जसं म्हटलं की शालेय मुलं ही त्याचा मेन गाभा आहे, त्याच्यामुळे त्याच्यात त्यांच्यावरती भर देणं हे आमचं पहिलं काम असतं. त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळेत जातो, तिथली मुलं तयार करतो आणि मग त्या मुलांना वेगवेगळे स्लाईड शोज दाखवणं किंवा त्यांना एखाद्या दिवशी एखाद्या सहलीला घेऊन जाणं, एका दिवसाच्या असेल, पक्षी निरीक्षण काय असतं, पक्षी बघताना कसा ओळखायचा, पक्ष्याचं वर्णन कसं करायचं, पक्षी त्या एखाद्या पुस्तकातून कसा शोधायचा, हे पण एक शास्त्रोक्त शिक्षण आहे. तर ते मुलांना आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर असं आमचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काम सुरू असतं.
1: वा वा, मला असं वाटतं की कुठेतरी सुरुवात ही व्हायलाच हवी आणि जसं मगाशी म्हटलं तसं की खारीचा वाटा जो प्रत्येकाने उचलणं गरजेचं आहे, अशा अनेक खारी जमल्या की कुठलीही गोष्ट कठीण आहे असं मला तरी वाटत नाही, नाही का? आता तुम्ही असं म्हणालात की पर्यावरण संरक्षण करण्यासाठी तुमचा मेन बेस मुलं असा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण कोकणात राहतो, कोकण हा स्वर्ग आहे, अशा छान छान वाक्यांनी आपण लहानात मोठे झालोय, पण तो स्वर्ग नेमका काय आहे याचं भान आता आपल्याला नाहीये, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करता की आता तुम्ही म्हणालात तसं शिबिरं घेऊन लोकांना सुज्ञ करण्याचं काम तुमचं चालू आहे आणि मला वाटतं ते चालूच राहील, पण तरी पण नेमकं त्या कामाचं स्वरूप काय असतं, आणखीन काय तुम्ही करता वेगळं वेगळं?
0: एक म्हण मराठीमध्ये पिकतं तिथे विकत नाही, तसं आपलं खरं कोकणाच्या बाबतीमध्ये झालंय. आपल्या रोज उठल्यानंतर डोंगर झाडी हिरवंगार सगळीकडे दिसतंय, त्यामुळे त्याची आपल्याला किंमत थोडक्यात राहिलेली नाही खरं सांगायचं तर. त्यामुळे ही किंमत आपल्याला कळली पाहिजे आणि हे समजा नष्ट झालं तर काय होईल, त्याचे परिणाम काय होतील हे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत असतो की आपण बऱ्याचदा असं म्हणतो की रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण हे म्हणजे सड्यांची भूमी आहे, आणि तुम्ही जर का सरकारीच्यामध्ये जर का शोधायला गेलात तर

0: सरकारी रेकॉर्डमध्ये सडे हे वेस्टलँड म्हणून समजले जाते, पण ते वेस्टलँड न समजता त्याच्यावरती नक्की जैवविविधता काय आहे हे सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जसं रत्नागिरीला भाई रिसबुड आहेत, जे कातळशिल्पांवरती काम करतात, तर नुसतीच कातळशिल्प न करता एखादा दगड उचलला तर त्या दगडाखाली काय काय कुठले कुठले जीव तुम्हाला सापडतात हे बघणं सुद्धा वेगळं एक इंटरेस्टिंग बाब आहे.
1: म्हणजे एक सायकलचा भाग आहे ना,
0: त्यामध्ये एक वेगळी पूर्णपणे इकोसिस्टीम आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्या दगडांवरती मिळणारे जीव, पावसाळ्यामध्ये त्या कातळसड्यांवरती मिळणारे जीव हे वेगवेगळं आहे. त्यामुळे एक इंटरेस्टिंग असं विश्व आपल्याकडे कातळसड्यांच्या माध्यमातून आपल्याला कोकणाला लाभलेलं आहे. हा एक कातळसडे हा एक कोकणाच्या सौंदर्याचा एक भाग झाला. असं वेगवेगळे इकोसिस्टीमचे भाग आपल्याकडे कोकणामध्ये आहेत. मग ते जर का आपण वाचवले नाहीत तर आपल्या येणाऱ्या पिढीला हे सगळं बघायला मिळणार नाहीये. आणि बघायला मिळणार नाही म्हणण्यापेक्षा आपली येणारी पिढी सुद्धा जिवंत राहील का. माझा एक मित्र कायम असं म्हणतो की निसर्ग चक्रामध्ये किंवा निसर्ग या विषयामध्ये अख्ख्या पृथ्वीवरती माणूस ही अशी एकमेव जात आहे की जी नष्ट झाली तर कोणाचं काहीही बिघडणार नाही. कारण माणूस हा कुठल्याही निसर्ग चक्राचा भाग नाही, कुठल्याही फुडचेनचा भाग नाही. त्यामुळे तो नष्ट झाला, एखादा फुडचेन मधला प्राणी काढला, म्हणजे वाघ का वाचवायचे तर वाघ बाजूला काढला तर त्याचे परिणाम पूर्णपणे हे निसर्ग चक्रावरती किंवा त्यांच्या फुडचेनवरती होणार. जसा वाघ महत्वाचा आहे तसंच गवतही महत्वाचं आहे, तसंच गवतावरचे अगदी छोटा किडाही महत्वाचा
1: आहे.
0: पण तसंच माणसाच्या बाबतीत आहे, माणूस जर का त्यातून बाजूला काढला तर कोणाचंही काही अडणार नाही, कोणाचंही काही बिघडणार नाही. लाखो वर्षापूर्वी करोडो वर्षापूर्वी डायनोसॉर्स होते, ते बाजूला झाले, त्याच्यामुळे कोणाचं काही अडलं नाही. तसंच माणसाच्या बाबतीतलं आहे, जो अपेक्स प्रिडेटर आपण म्हणलं जातो तर निसर्गाच्या बाबतीत तो वाघ जरी असला तरी आपण त्या दृष्टिकोनातून अपेक्स याच्यावरती आहोत, तर ते बाजूला झाले तर कोणाचं काही अडणार नाही. त्यामुळे आपल्याला निसर्गाची गरज आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही किंवा आपण मान्य करत नाही तोपर्यंत हे वाचवणं त्या दृष्टिकोनातून कठीण आहे. म्हणून आमचे सगळे प्रयत्न हे निसर्ग वाचवण्यासाठी निसर्ग समजणं हे जास्त आवश्यक आहे. व्यंकटेश माडगुळकर असं कायम म्हणायचं की जंगलात फिरताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की जंगल हे वर्तमानपत्रासारखं असतं, प्रत्येक पानावरती वेगळी बातमी असते, फक्त ती भाषा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ती भाषा जर का तुम्हाला समजली तर जंगलात फिरतानचे वेगवेगळे जे आयाम आहेत, मजा आहेत, त्या तुम्हाला कळणार आहेत. तर हे आमचा दृष्टिकोन असतो की जंगलात फिरताना तुम्ही कसं फिरलं पाहिजे, जंगलात काय काय दिसू शकेल. अगदी कोकणात सुद्धा, कोकणात फिरताना तुम्हाला पायाखाली एखादी मुंगी आली किंवा डोंगळ आलाय तर आपण पटकन मारून जातो, किंवा एखादा साप आलाय तर आपण पटकन मारूनही टाकतो. आता अवेअरनेसमुळे पटकन प्राणी मित्राला किंवा स्नेक कॅचरला सर्पमित्राला बोलवलं जातं, पण त्याची सुरुवात करताना आम्हाला त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले की साप मारू नका. साप म्हणजे अशी एक वेळ आली होती की सापांचे आम्ही एक प्रदर्शन लावलंय फोटोंचं, आणि त्याच दिवशी एक बातमी छापून आली की डोक्यावरती मृत्यू घेऊन तो वावरत होता. का तर एका माणसाच्या डोक्यावरती जे पातेलं होतं त्याच्यामध्ये सरणटोळ नावाचा साप पडला आणि तो डोक्यावरती मृत्यू घेऊन वावरत होता. मग आम्ही त्या पत्रकाराला बोलावलं, त्याची समजूत घातली की बाबा रे हा हरणटोळा साप सेमी व्हेनमस आहे, त्याचा कुठल्याही माणसावरती परिणाम होत नाही त्याच्या विषाचा, त्यामुळे हा असं काही नाहीये. तर हे तो इतका नाजूक साप आहे की तो असं कुठल्याही प्रकारची टाळू फोडू शकत नाही माणसाची. आणि मग एकतर आपण निसर्गाविषयी एवढा अवेअरनेस निर्माण करतो, एखाद्या बातमीमुळे त्याची पूर्णपणे विरुद्ध बाजू लोकांसमोर येऊ शकते.
1: बरोबर आहे,
0: त्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी बातमी छापून आणली की हरणटोळा हा साप असा असं असतो, ते असं असं करतात. आणि मग संरक्षणाच्या दृष्टीने, निसर्गाच्या दृष्टीने तो साप कसा महत्वाचा आहे, तो काय खातो, हे सगळं त्याने छापून आणलं. आणि मग वेगळ्या एक पद्धतीने आम्ही
1: चष्मा
0: लोकांना मिळाला. आणि मग आमच्या लक्षात आलं की पेपर किंवा वर्तमानपत्र हे माध्यम निसर्ग प्रसारासाठी किंवा निसर्ग शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मग आम्ही असं करायला सुरुवात केली की जास्तीत जास्त पत्रकारांना या कार्यक्रमांमध्ये बोलवायचं, त्यांना या निसर्गाविषयी जी जी माहिती असेल ती सांगायची.
1: मला असं वाटतं आणि या सगळ्यातून तुम्हाला असं सांगायचं आहे की वर्तमानपत्र जे आज आपण म्हणतो की हा मोबाईलवर वाचायला मिळतं, त्याचं माध्यम बदललंय पण त्याचा परिणाम अजूनही तितकाच आहे. मला असं वाटतं की हा एक खूप चांगला चष्मा तुम्ही दाखवलायत की नेमकं काय आहे. आणि एक निसर्ग साखळी हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे. आपल्या पिढीला किंवा आधीच्या पिढीला ज्या गोष्टी सहज मिळाल्या त्यामुळे त्याची किंमत नाही त्यांना कळली, पण तरीही त्या लोकांनी बरीच जपली. आता मात्र प्रगतीच्या नावाखाली आपण त्या गोष्टींचं नुकसान करतोय आणि ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे आतापासून सगळ्यांना सजग करणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे, नाही का?
0: खरी गोष्ट.
1: आता आपण पर्यावरण संरक्षण याविषयी बोललोच आहोत. पर्यावरण साक्षरता, आज आपण असं बघतो की शिक्षणाने माणूस साक्षर होतो असं एक ढोबळ ढोबळ व्याख्या त्याची आहे.
0: बरोबर.
1: तर पर्यावरण साक्षरतेविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मगाशी मी जसं म्हणलं की निसर्ग वाचवण्यासाठी निसर्ग समजून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. निसर्ग

0: साक्षरता म्हणजे मुळात हाच भाग आहे की निसर्गाविषयी जास्तीत जास्त समजून घेणं, निसर्ग शिक्षण घेणं. निसर्ग शिक्षण म्हणजे काय? निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काहीतरी कायम शिकवत असतोच, तर ते आपल्याला शिकता आलं पाहिजे. निसर्ग कसा वाचायचा, कसा बघायचा, हे सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. मग निसर्गामध्ये वेगवेगळे ऍस्पेक्ट, निसर्ग म्हटल्यानंतर आपण पटकन म्हणतो की अरे वा किती छान हिरवी झाडी आहे, किती छान प्राणी आहेत, किती छान पक्षी आहेत, तर तसं न करता निसर्ग हे सगळ्याचं एक मिश्रण आहे. तसं बघायला गेलं तर अगदी छोट्याशा किडामुंगीपासून ते वाघापर्यंत, त्या मिश्रणाकडे आपण कसं बघतोय, त्याची चव आपण कशी घेतोय, हे निसर्ग शिक्षणामध्ये थोडंसं असतं. म्हणजे निसर्ग शिक्षण थोडक्यात स्पष्ट किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती बाराखडी गिरवण्यापासून निसर्गाची ते आपण त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट होईपर्यंत सगळं शिक्षण निसर्गाविषयीचं त्याच्यामध्ये आलं. मग अगदी मी निसर्गात जातोय म्हणण्यापासून माझ्या आजूबाजूला काय दिसतंय इथपासून ते झाड कुठल्या प्रकारचं आहे, त्याची पानं अशीच काय आहेत, ती पानं उन्हाळ्यात का गळतायत, मग नवीन पालवी काय येते, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं अगदी पीएचडी पर्यंत शिक्षण त्याच्यामध्ये म्हणता येईल. आणि मग हे निसर्ग शिक्षण आम्ही देण्याचा सोप्या भाषेमध्ये आम्ही प्रयत्न करत असतो की मुलांना निसर्ग कसा बघायचा, कसा वाचायचा हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मुलं या विषयाकडे वळणार नाहीत. आणि मुलं जर का वळली नाहीत तर हे पुढे जाऊन कसं वाचवणार हा आपल्यापुढचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निसर्ग शिक्षण या विषयामध्ये आम्ही मुलांना निसर्ग कसा बघायचा, कसा वाचायचा हे शिकवत असतो. मी जसं म्हटलं की लहानपणी मला निसर्ग बघायचा किंवा डायरी मेंटेन करायची हा एक वेगळा काय म्हणतो त्याला सोपस्कार असायचा, की आपण शिबिराला जातोय संस्कार मिळाला. ते नंतर पुढे जाऊन आमच्या लक्षात आलं की सोपस्कार म्हणण्यापेक्षा तो संस्कार आहे
1: आणि तो
0: महत्वाचा आहे. की आपण बऱ्याचदा माझ्या बाबतीतही अजूनही असं होतं की मी एखाद्या जंगलात गेलोय आणि एखादा वाघ बघितलाय तर मी अजूनही तो लिहून ठेवत नाही. ही खरं तर चुकीची गोष्ट आहे. तर
1: त्यानंतर
0: की 2010 साली 2011 साली आपण हा वाघ इथे बघितला होता, हे जोपर्यंत मी रेकॉर्ड माझ्याकडे ठेवत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर माझ्या रेकॉर्डला राहणार नाही की हा वाघ इतके वर्ष जिवंत राहिला, इतके वर्ष तो या भागात होता. कारण हे वाघांचा अभ्यास एक वेगळा इंटरेस्टिंग भाग आहे. तो कुठल्या भागात आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अजून फिमेल्स येतात, तिथे तो राहिलाय म्हटल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग त्याच्या कसा आहे, कशी आहे हे. कारण जर का वाघ तिथे असेल तर ती निसर्ग साखळी समृद्ध मानली जाते. त्यामुळे हे एक वाघाचं उदाहरण दिलं. पक्षी सुद्धा, पक्षी या महिन्यामध्ये चिपळूणला आलाय हे जर का तुम्ही लिहून ठेवलं तर तो दरवर्षी याच महिन्यात चिपळूणला येतोय का, किंवा रत्नागिरीत येतोय का, किंवा या महिन्यातनं तो दुसरीकडे जातोय का, जर का या महिन्यामध्ये त्याचं घरटं बांधायला सुरुवात झाली असेल तर ते याच महिन्यात होतंय का, हे आपण जोपर्यंत लिहून बारकाईने ठेवत नाही तोपर्यंत वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे. तोपर्यंत आपण ते डायरी जोपर्यंत मेंटेन करत नाही तोपर्यंत त्याच्यातून आपल्याला वेगवेगळं निसर्गाविषयी शिक्षण मिळणार नाही. जसं असं म्हटलं होतं की सुनामी आली त्या काळामध्ये पशुपक्ष्यांनी तिथल्या वेगळे संकेत दिले होते, ते हे संकेत काय असतात. पक्षी या विषयाबद्दल म्हणताना आम्ही असं म्हणतो की पक्षी हे निसर्गाचे लिटमस जोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत ते काय ऍक्ट करतायत हे तुम्हाला कळणार नाही आणि निसर्गात जे बदल होत आहेत ते तुमच्या लक्षात येणार नाहीत. त्यामुळे आमचं निसर्गाविषयीचं शिक्षण हे त्या पद्धतीने देणं सुरू असतं की तुम्ही पक्षी बघताना सुद्धा तो कसा बघा, झाड बघताना सुद्धा कसं बघा, गवत बघताना सुद्धा कसं बघा, वाघ बघताना सुद्धा कसं बघा. बऱ्याच वाघाला बघितलं तर असं म्हणतो की अरे हा वाघ आणि हा वाघ ह्याच्यात फरक काय आहे, वाघ हा आपल्यासाठी वाघ आहे पण मग ती नावं तुम्ही कशी ठेवता, असा बऱ्याचदा प्रश्न आम्हाला येतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचे कोर्स कसे ठरवतं, तर ती वाघ ओळखण्याची सुद्धा वेगळी पद्धत आहे. ते काय आपल्या माणसासारखं नाही, असं काही त्याच्यामध्ये नावं नसतं,
1: वैविध्य काय नसतं,
0: तर ते ओळखणं ही पण एक वेगळी कला आहे. त्यांच्या अंगावरचे स्ट्राईप पॅटर्न्स वेगळे असतात, जसे आपले फिंगरप्रिंट्स वेगवेगळे प्रत्येकाला दिलेले आहेत देवाने, तसं त्यांच्या शरीरावरचे जे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पॅटर्न्स आहेत जे काळ्या रेषा असतात ते पॅटर्न्स वेगळे असतात, तर त्या पॅटर्न्सवरनं वाघ हे ओळखले जातात. आणि मग ते एक वेगळं सॉफ्टवेअर असतं, त्या सॉफ्टवेअरमध्ये ते फोटोज लोड केले जातात, मग हा वाघ वेगळा तो वाघ वेगळा असं त्याचं सेग्रिगेशन केलं जातं. मग हा वाघ तुम्ही कसा, समोर तुमच्या वाघ आलाय तर प्रत्येक वेळेला तुम्ही काय त्या बघणार नाही, मग ते कुठल्या अजून वेगळ्या स्वरूपाने तुम्हाला तो वाघ ओळखता येईल, कुठल्या टेरिटरीमध्ये तो वाघ असला तर तो वाघ असू शकेल, मग त्याच्या चेहऱ्यावरती काही रेषा वेगळ्या आहेत का, नक्षी आहे का, पायावरती काही नक्षी आहे का, ह्याच्यावरनं वेगवेगळे बारकावे असतात की वाघाला कसं ओळखायचं, हा वाघ तो आहे का कुठला आहे असं. तर हे शिक्षण आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी निसर्ग शिबिर असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे माध्यम आम्ही त्याच्यातनं निवडले. की म्हणजे तुम्ही घर बसल्या सुद्धा निसर्ग कसा बघायचा, म्हणजे मला आठवते की माझा एक पुण्याचा मित्र आहे किंवा माझा गुरु आहे, त्याचे कट्टा नावाचा उपक्रम चालतो, तर त्याच्या कट्ट्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते ब्युरोक्रॅट्स पर्यंत सगळ्या प्रकारची लोक येतात. आता आपण चिपळूणलाही तो कार्यक्रम सुरू केलाय, तिथेही अनेक प्रकारची वेगळ्या व्यवसायातली वेगळ्या वयोगटातली माणसं येत असतात. पण तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की तिथे एका लहान मुलाने बर्ड्स थ्रू माय विंडोज अशा नावाने एक अर्ध्या तासाचं लेक्चर दिलं की मला माझ्या खिडकीतून दिसणारे पक्षी पुणे

0: पाण्यामध्ये, तर आपण चिपळूणमध्ये तर हा नक्कीच करू शकतो की माझ्या खिडकीतून किंवा माझ्या परसावणात मला कुठले पक्षी दिसत आहेत हे एखादं डॉक्युमेंट तयार करून त्याच्या थ्रू आपण वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे कट्टा हे आम्ही माध्यम अशा स्वरूपाचं ठेवलं आहे. आता सुरुवातीला आम्ही त्याच्यामध्ये असं केलं की बाहेरच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांना आणणं, त्यांच्या मुलाखती घेणं, पण मग तुम्हाला जर का त्याच्यामध्ये काही प्रेझेंट करायचं असेल तर यू आर वेलकम. की आम्ही असं ठेवलेलं आहे की तुम्ही या, तुमच्या माझ्या याच्यामध्ये हे दिसतं, हा पक्षी दिसतो, ही झाडं आहेत, त्याचं हे काय म्हणतो महत्व आहे, वैशिष्ट्य आहे, हे तुम्ही सांगा. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास तुमचा तुम्ही कराल,
1: बरोबर, आणि त्याच्यात
0: ऍडिशन होत राहील त्याच्यामध्ये. किंवा एखादा तज्ञ जर का तिथे आला असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता.
1: मला असं वाटतं निसर्गाची जशी साखळी होते तशी तुमची अभ्यास करणाऱ्या लोकांची पण एक पद्धतीने साखळी होते, आणि ती होणं महत्वाचं आहे.
0: अशी लोक आम्ही जोपर्यंत तयार करू शकणार नाही तोपर्यंत त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही असं आम्हाला वाटतं. जसं मी मगाशी म्हटलं तसं आमच्या संस्थेचं हे ध्येय आहे की आमच्यासारखी मुलं त्याच्यातून तयार झाली की आत्ता काम करतायत, जी ती पिढी आमची त्या संस्थेने घडवली, तसं आमचंही हे दायित्व आहे. जोपर्यंत असं आम्ही मुलं किंवा माणसं तयार करत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात सक्सेस झालो किंवा यशस्वी झालो असं मी म्हणू शकणार नाही.
1: बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे सगळं हे सांगताय त्याच्यामध्ये प्रयत्न ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
0: खरं
1: सगळ्याच गोष्टींसाठी की पर्यावरण संरक्षणासाठी, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की लहान मुलं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे महत्वाचं आहे. मुलांची उत्सुकता वाढली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये की हे का हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण अभ्यास करतो.
0: नक्कीच.
1: आणि मला वाटतं त्यातून अजून प्रश्न पडत जातात आणि मग तो अभ्यास असाच वाढत जातो आणि माणूस त्यात निपुण होत जातो. तुमचाही प्रयत्न ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि आयुष्य आपल्याला कायमच शिकवत असतं, निसर्ग तर खूपच शिकवत असतो. आणि मला असं वाटतं प्रयत्न करत आहात तुम्ही, त्यामुळे त्याच्यात सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जसं तुमच्या आधीच्या लोकांनी केलं तुम्ही करताय. मला वाटतं पुढेही अशीच पिढी घडेल. आणि जे आपल्याला अपेक्षित आहे की निसर्ग हा वाचला पाहिजे तर तो नक्कीच वाचेल. सर, सुरुवातीला तुम्ही जेव्हा असं म्हणालात की हे सगळं अभ्यास करता करता तुम्ही इको टुरिझम या विषयावर पण तुम्ही बोलताय किंवा ते करण्याचा प्रयत्न करताय, नेमकी काय संकल्पना आहे ही?
0: बऱ्याचदा वाघ किंवा इको टुरिझम हे म्हटल्यानंतर समोर वाघ हाच प्राणी येतो. इको टुरिझम हे तिथले जे लोकल लोक आहेत त्यांना घेऊन करायचं असं टुरिझम आहे. निसर्ग पर्यटन हे जर शाश्वत पर्यटनाचा एक भाग समजला जातं तर तिथल्या लोकल लोकांना जोपर्यंत त्या पर्यटनाचा बेनिफिट मिळत नाही, फायदा मिळत नाही, तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारचं निसर्ग पर्यटन हे सक्सेस समजलं जात नाही. मग निसर्ग पर्यटन याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत. मग निसर्ग पर्यटन म्हणजे काय करायचं, निसर्गात फिरायला जायचं म्हणजे काय करायचं. आता आम्ही हे बदलायला सुरुवात केली की फॅमिली ट्रिप्स हे निसर्ग पर्यटनाचा भाग होऊ शकतात. म्हणजे तुम्ही फॅमिली ट्रिप म्हणून जाताय तर तुम्ही एखादं जंगल बघायला जरा. आमचा फोकस असा असतो की 6-7 दिवसाची जी काही ट्रिप असेल त्याच्यामध्ये आपण एकच जंगल बघायचं. बऱ्याचदा अशा लेजर ट्रिप्स असतात त्याच्यामध्ये 2 सफारीज किंवा 1 सफारी अशी त्या जवळच्या मोठ्या जंगलाला जिथे आपण जातोय तिथे ती आयोजित केली जाते. पण तसं न करता आमचा पूर्ण फोकस हा त्या जंगलावरती असतो. एखाद्या तुम्ही जर का जंगलात जाताय तर तिथे 5-6 सफारी करायच्या, ते जंगल कसं आहे हे सगळं समजावून घ्यायचं आणि मग त्याच्यातून इको टुरिझम म्हणजे फिरायला जातोय तर नुसतंच फिरायला जातोय न म्हणण्यापेक्षा त्याच्यातून काहीतरी आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे किंवा निसर्गाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे असा आमचा फोकस असतो. त्याच्यात सुद्धा 2 पैलू आहेत. काही लोक असे असतात की जे निसर्गात फिरायला जातोय म्हणल्यानंतर फक्त निसर्ग बघायला जातोय असे म्हणणारे असतात. पण आम्ही असेही लोक बघितले तर आम्ही एखाद्या ताडोबाच्या जंगलामध्ये गेलोय आणि वाघ दिसला नाही तर आपली ट्रिप ही निष्फळ झाली असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. तर आमचा दृष्टिकोन हा या लोकांचं जी विचार करण्याची वृत्ती आहे ती बदलण्याकडे आमचा त्याच्यावरती भर आहे. निसर्ग पर्यटन या विषयामध्ये निसर्गात जातोय किंवा मोठ्या ताडोबासारख्या मोठ्या जंगलात जातोय असं आमच्याही बरोबर झालंय की आम्ही ताडोबात गेलोय. ताडोबा हे वाघांसाठी अत्यंत प्रसिद्ध जंगल भारतामध्ये समजलं जातं किंवा ताडोबात गेल्यानंतर वाघ दिसणारच असं थोडक्यात व्याख्या झालेली आहे. पण हे आमच्याही बाबतीत झालंय की आम्ही ताडोबात गेलोय, 5-6 सफारी फिरले आहेत पण एकही वाघाचं शेपूटही दिसलं नाही असं अनेकदा झालेलं आहे. मग वाघ का दिसला नाही किंवा निसर्गात त्यावेळेला काय बदल झाला असेल हे सुद्धा अभ्यासणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे वाघ दिसला नाही किंवा असेही लोक बघितलेत की वाघ बघितलाय म्हणून अर्ध्या तासात जंगलातून परत आले असेही लोक आम्ही बघितले. दुसरी बाजू आहे ही. तर आम्ही अशा लोकांचा दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जंगलात जाताय म्हणल्यानंतर प्रत्येक वेळा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वाघ दिसेलच असं नाही.
1: दोन्ही मानसिकता
0: तुम्ही ठेवल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही कायम असं लिहिलं वाईल्ड लाईफ इज अ मॅटर ऑफ चान्स. ते तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही त्याच्या एखाद्या निसर्ग पर्यटनासाठी आलं पाहिजे. मग मगाशी मी म्हणलं जसं निसर्ग पर्यटन हे नुसतं पर्यटन न राहता निसर्ग शिक्षणाचा एक पैलू असं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मग वेगवेगळे आम्ही त्या निसर्ग पर्यटनाच्या याच्यामध्ये सेशन्स ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ आज सकाळची सफारी समजा 5:30 सुरू होणार असेल, 5:30 ते 9:30 ही सफारी झाली की 1/4 ते 1.5 तास तुम्हाला फ्रेश होण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर तुमचे वेगवेगळी सेशन्स घेतली जातात. मग आजच्या सफारीमध्ये आपण काय काय प्राणी बघितले,

0: कुठले पक्षी बघितले, एखादा पक्षी वेगळ्या प्रकारे ओरडत होता का, एखादा पक्षी वेगळं बिहेवियर करत होता का, एखादा प्राणी का वेगळ्या प्रकारचा ओरडत होता का, अलार्म कॉल म्हणजे काय, साधे कॉल म्हणजे काय, हे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आम्ही त्या सेशन्स मधनं देण्याचा प्रयत्न. भाषा असते, ती भाषा आपल्याला जर का समजली नाही किंवा सकाळी उठून पक्षी का रोज ओरडतात हे सुद्धा समजणं म्हणजे उगाच मनात आलं म्हणून पक्षी कुठलाही ओरडत नाही किंवा प्राणी कुठलाही ओरडत नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी कारण असतं. तर तसं ती कारणं काय आहेत, सकाळी जर का त्यांनी रियाज केला नाही त्यांच्या ओरडण्याचा तर त्यांना ओरडता येईल का, त्यांच्या पंखांची त्यांनी साफसफाई केली नाही तर त्यांना उडता येईल का, हे असे वेगवेगळे पैलू आहेत. तर ते काय करत होते पक्षी, म्हणजे आम्हाला एक अजून इंटरेस्टिंग असं आठवते की एक खंड्याने एक मासा मारला, तो त्याच्या साईज पेक्षा तो मोठा होता तसं बघायला, तर तो त्याचं काय करतोय हे आम्हाला उत्सुकता होती. तर त्याने तो वरच्या फांदीच्या एका टोकावरती जाऊन बसल्यावरती, उन्हाळ्याचे दिवस होते, त्याने तो मासा असा चोचीमध्ये धरून तसाच सूर्याकडे बघून ठेवला जरा वेळ, आणि आम्हाला कळे ना 2-3 मिनिटांनंतर काय हा असं का नक्की करतोय, आणि 2-3 मिनिटांनंतर त्याने तो खाल्ला मासा. मग आम्ही आल्यानंतर अजूनही आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला सगळं कळतं म्हणून, मग आम्ही तज्ज्ञांना आम्ही विचारलं की हे असं असं का झालं असेल, मग त्याने सांगितलं की पाण्यामध्ये असताना त्याचं वस्तुमान जास्त असतं, मग त्याने थोडक्यात ते उन्हाचा वापर करून त्या कडक पाणी घालवलं आणि मग त्यानंतर त्याने तो मासा गिळला, त्यामुळे त्याला गिळायला तो सोपा गेला. मग तो पक्षी गिळताना तोंडाकडूनच मासा का खातात, जर का उलटा खाल्ला तर काय होईल, हे सुद्धा एक बघण्याचा निरीक्षणाचा किंवा शिक्षणाचा एक भाग आहे. ते आम्ही असं इको टुरिझम म्हणणं हे वेगवेगळे पैलू शिकवण्याचा प्रयत्न करत असतो.
1: मला असं वाटतं की ही खूप वेगळी गोष्ट आहे की पर्यटन हा विषय सुद्धा लोकांच्या खूप आवडीचा असतो, पण नुसती मजा करणं म्हणजे पर्यटन नव्हे, त्याचबरोबर अशा पद्धतीने निसर्गाचा अभ्यास केला तर मला वाटतं पर्यटनही तुमचं होईल आणि या वेगळ्या गोष्टींचा अभ्यासही होईल. आणि तुम्ही म्हणाला तसं की निरीक्षणातून तुमची उत्सुकता वाढून तुम्हाला त्याबद्दल आत्मीयता वाटून तुम्ही त्याच्यासाठी पुन्हा परत मी त्याच विषयावर ते खारीचा वाटा तुमचा जो काही असेल तो तुम्ही उचलावा आणि हे निसर्ग संरक्षण करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा, नाही का? सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: निसर्ग बघणं हे आपल्या आपण जी दैनंदिन कामं करतोय तसं त्यातलंच एक काम आपण समजलं पाहिजे. तुकाराम महाराजांबद्दल उदाहरण देताना पु ल देशपांडे असं एका भाषणामध्ये म्हणाले होते की तुकाराम महाराजांना विठ्ठलाने बिघडवलं, तसं निसर्ग आपल्याला बिघडवतो असं मी दुसऱ्या दृष्टिकोनातून म्हणेल. बिघडवलं म्हणजे त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणलं होतं की विठ्ठल भक्तीमुळे त्यांना एक वेगळी नशा चढली, तसंच निसर्ग बघणं एका नशेसारखं आहे. ही नशा लागली एखाद्याला तर ती तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, पण ही जगणं किंवा जीवन समृद्ध करणारी नशा आहे. एकदा तुम्ही निसर्ग बघितलात, एखादा वाघ बघितलात, तर ते आपल्याला सारखं बघावं असं वाटतं. असे अनेक लोक आहेत की जे ताडोबाला 2-3, 3-3, 4-4, 5-5, 6-6 वेळा गेलेले आहेत तरी त्यांचं पोट भरत नाही. जसं मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक ठिकाणी वेगळी बातमी आहे, त्यामुळे आज जे जंगल तुम्हाला दिसलं असेल ते उद्या तसंच दिसेल असं नाही. त्यामुळे निसर्ग जर का तुम्हाला वाचवायचा असेल तर तो निसर्ग वाचणं किंवा त्याचा अभ्यास करणं, त्याच्याविषयी जास्तीत जास्त जाणून घेणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या पिढीने सुद्धा फोटो काढताना, फोटोग्राफी करताना सुद्धा निसर्गाची, निसर्ग वाचला कसा पाहिजे, त्या एका माझ्या क्लिकमधनं निसर्ग कसा वाचेल या दृष्टीने जर का प्रयत्न केले, किंवा आपणही रेग्युलर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये निसर्ग कसा वाचेल हे जर का आपण बघितलं तर ते मला वाटतं जास्तीत जास्त उपयोगाचं पडेल. मी जसं म्हटलं तसं आमच्या काळामध्ये असं सांगणारं कोणी नव्हतं आम्हाला की निसर्ग हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं करिअर होऊ शकतं किंवा निसर्ग वाचवणं ही वेगळ्या प्रकारची पॅशन आहे, हे आम्हाला सांगणारं त्यावेळेला दुर्दैवाने कोणी नव्हतं. पण आता जग इतकं जवळ आलंय, इतकं आता सगळं बदललंय की त्याच्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी अचीव्ह करता येऊ शकतं किंवा काही चांगलं करिअर घडवता येऊ शकतं हे आता कळलंय मुलांना. आम्हाला जे अनुभव आले ते आम्ही लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला, किंवा जंगल आता भारतातली सगळी जंगलं कशी आहेत हे सांगणं काही सोपं काम नाही, तर आम्ही त्यातली 50 जंगलं निवडली, त्याच्यावर पुस्तकं लिहिली. असे पुस्तकं तुम्ही म्हणजे थोडक्यात आपल्याजवळ जे आहे ते तुम्ही दुसऱ्याला द्या हे, आणि निसर्ग तरच त्याच्यातून वाचेल. ते एक चेन वर्क आहे थोडक्यात सांगायचं, किंवा कम्युनिटी वर्क आहे, ते एकट्या दुकट्याचं काम नाही. मगाशी जसं म्हटलं तसं खरं तर निसर्ग वाचवणं हे वाचवण्यासाठी आपण काहीच करत नाही, निसर्गाला त्याच स्थितीत ठेवणं हेच मुळात वाचवण्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठं पाऊल आहे. तर ते सगळं बाकी जे काही आहे ते सगळं निसर्गच करणार आहे. त्यामुळे खरं बघायला गेलं तर वाचवणारे आपण कोणीच नाही, पण निसर्गाचा अभ्यास जर का आपण केला तर ते संवर्धन करण्याच्या दृष्टीने आपण काही ना काहीतरी वाटा उचलू शकू असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. मला याच्यातनं समजलेलं एवढंच आहे की पर्यावरण संरक्षण हा विषय न होता आपण पर्यावरणाचं नुकसान करूया नको, एवढं जरी आपण केलं तरी मला वाटतं खूप गोष्टी साध्य होतील. सर, आज नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि निसर्ग संरक्षण याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण या विषयावरती ओंकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल आहे.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीतकार अवधूत गुप्ते आणि चित्रपट आहे झेंडा.

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा.
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: श्रोते हो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबरला 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण उर्फ जया गोरे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
5: मी कुठे जरी गेलो सिंधुदुर्गात तरी मला नाव जरी माझं श्रीकृष्ण असलं तरी जया गोरे म्हणून ओळखतात आणि गोरे काकाच म्हणतात. गौरा कुंभारांची भूमिका जास्त केल्यामुळे मी आणि तो सादर करताना जो आनंद मिळाला आहे तो कुठे विकत नाही मिळणार आणि त्याच्यात रिटायर आयुष्य माझं बरंच असं निघून केव्हा गेलं कळत पण नाही. पण अजूनही खूप ओढ आहे आणि ती कृष्णाची बासरी मला ह्या नाटकात वाजवायचीच आहे कृष्णाची भूमिका करून. आणि ती राधा आणि कृष्ण हे काय ते निर्वाज्य प्रेम असं आहे ते दोघांचं ते लोकांना दाखवायचं आहे. काय आहे ते बासरीतून दाखवायचं आहे. ती बासरी म्हणजे कोण आहे आणि कृष्ण म्हणजे कोण आहे हे समजलं पाहिजे. ती एक खूप इच्छा आहे आणि ती करणार पुरी.
4: तेव्हा श्रोते हो, 16 सप्टेंबरला 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
6: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: या गाण्याला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी आणि चित्रपट होता मंगलाष्टक वन्स मोर.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखडे.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर टाईम प्लीज या चित्रपटातलं नेहा राजपाल आणि ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेलं गाणं ऐकूया. क्षितिज पटवर्धन यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ऋषिकेश कामेरकर यांनी.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकता आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोतेहो सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं साधना सरगम आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्र

0: केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
1: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: खामोशी द म्युझिकल या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि हरिहरन यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजन उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजन उचलायला कोण लावणार नाहीये पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: जगजीत सिंग यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी आणि चित्रपट होता सरफरोश.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐतराज या चित्रपटातलं अदनान सामी आणि सुनिधी चौहान

बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये।
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गाणं ऐकूया। संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट आहे गुलाम।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातलं आतिफ अस्लम यांनी गायलेलं गाणं ऐकूया. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रावडी राठोड या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि जावेद अली यांनी गायलेलं गाणं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे साजिद वाजिद यांनी.

या गाण्याबरोबरच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. आजचा हा संपूर्ण दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा आणि उत्साहाचा जाओ या सदिच्छा. परत भेट आहेच पुढील कार्यक्रमात. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल.
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

247.47 मीटर सतत 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात भारतीय संस्कृती

0: मैत्रिणींनो, ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका. आज या श्रुतिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
0: अगं रश्मी.
4: हाय.
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का गं? बघ बरं एकदा. आणि वस्त्रमाळा पण तयार आहेत बरं का?
4: हा, पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की.
0: बरं, मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती.
4: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो.
4: हा, हे घ्या.
0: बरं, हे डबे ठेवून दे. आणि अगं, पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
4: झाले झाले झाले.
0: हे बघ, काही राहिलं असेल ना तर मला सांग. आता कसं माझं काम झालंय ना, मी तुला मदत करू शकते.
4: नाही नाही, झालंय, आता होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे.
0: बरं, आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना?
4: मग काय करतोय?
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो.
4: अगो बाई,
0: आज जर सुहास असला असता ना इथे मदतीला, तर आज हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन?
4: हो ना,
0: पटापट काम झाले असते सगळे.
4: मग
0: मग
4: अरे हो, राहुल जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर.
5: अगं आई, मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
0: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बरं का?
4: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस.
5: मग सदस्यांना एवढी काम करायला लावतात का?
4: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात.
0: अगं आई, त्याला जास्त काम देऊ नकोस.
5: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. माझी बहिणाबाई माझ्या बाजूने आहे वाटतं.
0: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल.
5: मला वाटलं काळजी करतीस की टोमणं मारतीये.
0: दोन्ही. गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही.
5: अगं
0: रश्मी, एवढा गोंधळ कसला चाललाय?
4: हे पोरांचं ना, घरात काम, स्वच्छता, साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं.
5: आजी अगं, पण मी करतोय ना.
0: कुठ?
5: मनाने ग.
4: मनाने काम करतोय, घ्या.
0: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
6: आजी, याचं सगळं काम मनातच होत असतं.
4: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागतं.
5: आपण तसं नाही काही, मी करतोय ना.
0: हा, अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे, मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे.
5: मग आजी, मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना.
0: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटतं गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा.
6: दादुड्या आई, फुलांची माळ सरळ धर जरा.
5: धरली की ग मी?
6: सरळ धर म्हणलंय.
5: मला तरी वाटतं माझ्या मते सरळच आहे बर काही.
6: तुझ्या मते पृथ्वीही चौकोनी असेल मग.
5: अगं पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवलीये.
4: अरे अरे, भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना.
5: आई, हीच तर दरवर्षीची परंपरा.

0: म्हणजे काय तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
1: आजी यावेळी सजावट कशी करायची ग?
0: साधी आणि सुंदर सजावट करा बघ. जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची. कारण काय, बाप्पा भक्तीचा भुकेलाय रे.
2: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो.
1: म्हणजे दादुळ्या?
2: अग म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना वा काय छान.
1: वाटलंच, आई याला बाहेर काढा बरं.
3: नाही नाही याला काम द्या.
2: मी तेच म्हटलं ना.
0: हो हो राहुल, ते तू ते फुलं लाव बरं जरा.
2: फुलं? आजी अग मी कलात्मक माणूस आहे.
0: मग दाखवू की जरा तुझी कला राहुल.
2: अग म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग.
3: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
2: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन.
3: छान छान. बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचंय काही?
0: अगं रश्मी, हा दुर्वा फुलं नारळ फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना?
3: हो हो.
2: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
3: बाप्पासाठी चिप्स?
2: हा गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना.
3: बर मग
1: तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही.
2: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना, बोलण्यासाठी ऊर्जा लागते
3: नाही का ऊर्जा.
0: अरे बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी घे.
2: हो आजी बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ.
3: हा
1: आणि स्वतःसाठी?
2: मग काय बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक.
3: दोन्ही एकदाच.
2: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचा ना.
3: अच्छा म्हणून का? बर आता मी जाऊन येते. हा ए चला मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा.
2: बर बघू मी जरा चव पाहू का?
3: आपल्याला नैवेद्य दाखवायचंय, लगेच काय चव पाहतोस? करणार आहेस का?
2: मदत करायचं म्हटले तू.
3: हा मग मदत करणार का खाणार?
2: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
1: आई याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का.
2: अगं पण गुणवत्ता नियंत्रण माझ्याकडे आहे ना.
0: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या. पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बर का.
1: आजी तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
2: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग?
0: तू आधी करून तर दाखव ना मोदक.
2: तुम्हाला काय वाटलं मी केलं नाही हे बघा की.
0: हो
1: हा मोदक आहे की एखादं छोटा डोंगर दादुड्या.
2: अगं ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अगं ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
3: आधुनिक विधुनिक काही नाही.
2: बर मग ठीक आहे, छोटं तर छोटं डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी. हा नाही ग तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
0: ए रश्मी ह्याला मोदकांपासून जरा लांब ठेव बरं.
1: नाही नाही ठेवावंच लागणार आहे त्याला लांब,
0: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
1: मग काय तर.
0: तुम्हाला माहितीये का आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बरं का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
1: आजी आता पण तसंच वाटतं की नाही रे दादुड्या.
2: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात, कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
3: राहुल तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची का?
2: अगं तसं नाही गाई, पण गणेशोत्सव म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
3: बरोबर, तुझ्या भावनेचा नाही का.
0: अरे राहुल भावना महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का. सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार. अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट. घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
2: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
3: गंभीर झालाय राहुल.
2: मग बरोबर आहे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
3: हो झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
2: हो
0: स्वच्छ झाले की नाही आता. म्हणून
2: छान सजावट झालीये, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना
1: आई. आता

0: सगळं झालंय ना?
1: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना
2: आई? हो छान बनवलंय.
1: म्हणजे कसं आहे, 10-12 दिवस, यावेळेस 12 दिवस गणपती आहेत ना,
2: 12 दिवस
1: गणपती बाप्पा घरात राहणार आहेत, तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की
2: नाही? आणि त्याला प्रसाद पण तसा पाहिजे ना.
1: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का?
2: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
1: बिलकुल बिलकुल.
3: अरे ती गुणवत्ता ती ठेव बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
2: ते तर
1: अहो दुर्वा आणल्यात ना आई मी मग अशी सामानात.
3: फुलं
1: पण आहेत.
2: आणि मोदक आहेत का? ते तर महत्वाचे आहेत.
1: तेच महत्व
3: ते तर आहेत रे. त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल?
1: ए थांबा, मोदक किती आहेत?
0: मी 21 मोदक ठेवले होते ग.
1: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत?
0: अरे आता 18 मोदक आई.
1: हो पण
0: बादुड्या
2: नाही नाही
0: मी
2: नाही खाल्ले
0: ग.
1: नक्कीच
2: मी नाही खाल्ले मोदक.
0: मग 3 मोदक कुठे गेले सांग?
2: अग आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला असतो.
0: असं असतं का कुठे?
3: गणपती बाप्पांनी पण स्वीकारला हो प्रसाद.
1: बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील?
2: आता मी त्यांचं प्रतिनिधी म्हणून आलो ना.
1: उंदीर बाबा आहेस का तू?
2: मी तसं नाही पण अग मी नाही खाल्ले.
1: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणार आहे पुन्हा बाप्पासाठी, ते मात्र खायचे नाहीत.
2: अरे वा
3: मग हे खाऊ का आम्ही सगळे?
1: आता काय करणार, खा
0: आता. तू कधी खायचे बघ का दादुड्या? मी जास्त खाणार
2: आहे. मी 11 खातो.
0: नाही मी 13 खाणार, तू 5 खाणार.
1: अरे देवा झालं यांचं याच्यावरनं
2: सुरू. आई तू काय कर तिकडे 6 वाढव.
0: नाही ग आई याला कमी द्यायचे, याने 3 खाल्ली.
2: बरं
3: एक काम करा, दोघही खाऊ नका, रश्मी आपणच खाऊ.
1: हो आम्ही पण चव बघायला हवी नाही का?
0: एक एक खा ना तुम्ही, आम्ही बाकीचे खातो.
3: आता कसं एखादा सण असल्यासारखं वाटते बघ बरं.
1: म्हणजे वर्षभर आपण प्रत्येक जणच आपापल्या कामात व्यस्त असतो, कुणी ऑफिसमध्ये असतं, कुणी अभ्यासात असतं, कुणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये, पण असे सण आले ना की सगळे पुन्हा एकत्र येतो.
0: हो आई आणि भांडतोही आणि हसतोही
2: आणि कामापासून पळतोही.
1: हो ते तर तू वर्षभरच करतोस.
3: अरे उत्सव म्हणजे फक्त सजावट नाही, फक्त नवीन कपडे नाहीत किंवा फक्त गोड पदार्थ देखील नाही. उत्सव म्हणजे एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनातला राग विसरणं असतं बरं का?
2: आजी बरोबर म्हणतीयस तू. हा चला बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो.
1: माफी
2: असावी बहिणाबाई.
0: कशासाठी रे दादुळे? आता काय केलंस तू?
2: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून.
0: अच्छा तसं का? मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून.
2: ते उद्या पुन्हा सुरू करूया.
0: नक्की नक्की, उद्यापासून सगळी काम तू कर, मी तुला काम सांगते.
2: बर
1: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी
3: कधी धावपळीची असते,
2: कधी थकवणारी असते,
0: कधी भांडणाची असते,
1: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
2: आनंदाची.
0: आजीच्या आठवणी,
2: आईची काळजी,
1: भावा बहिणींची मस्ती
3: आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम,
1: यानेच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो नाही का?
0: चला तर मग
3: या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया,
1: त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
2: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची.
1: घराची तर सजावट करूच यात, पण
0: नात्यांचीही करूया.
2: आणि थांबा, मोदकांचा गोडवाही वाढूया
1: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया.
4: गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं.

फुलका, हल्का फुलका। कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 17 आत्ताच आपण ऐकलात। लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं। सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा। संकल्पना आणि सादर करते नयन पवार। मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला। ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात। तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात। त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला। त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यास वृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे। विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला। ते म्हणत, हे विज्ञान युग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल। ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे।

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, सध्या समाजात वाढणारं नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे. आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना. डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो. विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं. मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात. कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे. मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय पण ती सुटत नाहीये. त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा

0: त्याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो.
1: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं, तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे. कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले, म्हणजे कोणी बोललेलं किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे. आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात. आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते. डोक्यामध्ये काय चाललंय हे तर कुठला MRI किंवा कुठला सिटी स्कॅन किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार. तर त्याला साधारण सगळी केस हिस्ट्री माहीत पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे. तर हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते, पण बाहेर दिसताना एकाकी, उदास, फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे, मला जमणार नाही, माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे, आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं.
1: डॉक्टर, बेरोजगारी, आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
0: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी, आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता, कमीपणा, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागतीये. म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत, त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला, जर्मनीहून शिकून आला, तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला, पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये, आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे, मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाही आहे. अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाही आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाही आहे आणि माझे घरचे लोक आहेत, हा, आणि मला माझं कमवून दाखवायचं, मला यांच्या पैशावर नाही राहायचं. त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आई वडिलांच्या की मुलगा रात्रभर जागतोय, मूवीज बघतो, सिरीज बघतो, कोणाशी बोलत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही, जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूम मध्येच घेऊन जातो, तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो, त्याला डॉक्टरकडे यायचं नाही आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित नैराश्यावर त्याचा परिणाम होतो. आणि बेरोजगारी असेल, काय होतं की बेरोजगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते, तो आक्रमक होत जातो. आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं आहे हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो आणि मग त्याला ते नको असतं, त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते, त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या, तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरो ट्रान्समीटर आणि डोपामाइन सेरोटोनिन हे सगळं इम्बॅलन्स झालंय, मग ते मुख्य काय करतात, इरिटेशन करतात, फास्ट चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा, आर्थिक ताण, स्पर्धा ह्याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो.
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला जे माहिती नाही आहे किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्नेटिव्ह लेवलला, म्हणजे फिजिकल लेवलला, त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक CP होते, ॲडिशनल CP, ते असे म्हणायचे लॅपटॉपचे इश्यूज होते, पुस्तकांचे इश्यूज होते, त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो. आणि मी असं मानतो की माझा UPSC अभ्यास मी मोबाईल वर अभ्यास करून पास झालोय. अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे. असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे, बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स, कमेंट्स आणि नोटिफिकेशन याला फारच महत्व. जेनजीचा मोबाईल बघितला असा क्लीन दिसतो, प्रत्येक मेसेज वाचलेल्या प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली, मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते, जे असेल ते असेल. पण हे जे आहे या सगळ्यांमुळे काय होतं, रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज. कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या

0: लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना, आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते. आणि ही जी चेकिंग करण्याची सवय, ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम, जेव्हा तुम्ही बसला आहात, तुमच्याकडे निवांत वेळ आहे, जेवताना तर अजिबात नाही, रात्री उशिरा अजिबात नाही, तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली, तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम आहे.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांच्या असतात, त्याच्यामुळे ते तेवढ्या सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्या मधली सहनशक्ती कमी झाली आहे असं आपल्याला कधी जाणवलं?
0: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, साधारण सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे, आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचा जर कंटेंट तो घेत असेल, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचं जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तर तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल, तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कशी 1947 गोष्टी सांगताय, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचाही वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंडा आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
1: वाढत जाते,
0: वाढत जाते. तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येतंय की हा इरिटेड होतोय, हा रिॲक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करणे. कॉमन जसं मी आधी सांगितलं तसं समजवून सांगणे तुमच्या बसतच नाही आहे. तो सोशल मीडिया इतका समजवून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाही
1: आहे,
0: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय. आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराइज होत नाहीये, कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराइज करून दाखवतो.
1: अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं. ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटतं नाही हो, थोडं 98 पडलेला, एक 2 मार्क बघा असंच करतो हा, ही अशीच करते, ही ना लक्षच देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का, मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो, इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजवून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही, कारण त्यांचे बिलीफ्स असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला, तर माझ्या पण मुलाला तोच रूल है ना. आपल्याकडे कम्पॅरिझन म्हणजे जगातला मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे तुलना करणे. आपण बोलताना सहज म्हणतो पाची बोट सारखे नाहीत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत,
1: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा,
0: बरोबर ना. म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं? तुम्हाला कळतंय की आज 3-र्या महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायची. हे दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे. मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल. म्हणजे त्याच्या स्पीड

0: स्पीड न जाणं ही तुमच्यासाठी चॅलेंज आहे, ते चॅलेंज स्वीकारा, म्हणजे तो तुमचा ऐकेल.
1: ते स्वीकारा नाही तर मान्य करा की
0: मान्य,
1: तुझ्या स्पीडना नाही येऊ शकत.
0: करेक्ट, ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरं ना, मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न, जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून, हे शक्य नाही आहे. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे, तुमची इच्छा नाही आहे इथे. दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय आहे, चूक बरोबर काय? कसं शक्य आहे? जे बाळ जन्माला आलं त्यांनी शिशू कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कॉर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात. तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ, त्याचा स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे एन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःचं स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
1: आपण हस्तक्षेप
0: नाही करायचा, आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
1: त्याला प्रोत्साहन द्या.
0: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव, हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत, आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे, बाबांचे डोळे, आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील, की आधी खूप ऐकायची हो पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या
1: मी आधी खूप ऐकले,
0: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही, माझं आयुष्य काही आहे की नाही, असं सगळं.
1: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
0: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जागा आहे ती, आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्न असा आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का? तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे तो किती मला अप्रिशिएट करतोय, त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडत आहेत. तर हे जे आहे हे कुटुंबातला विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर, आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळं, हो वेगळं आहे, पण तरी सुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना, का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडंसं विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत, त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते, त्या फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणली की आई मला असं म्हणलं की यांना राग येतो माझ्या आईविषयी तो बोलते, म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात. आणि मग ती आई काय करते, ती वस्तू घेते आणि ती फुटली का, ती कशी आहे ते बघून हातात घेते, म्हणजे काय झालं बघा, या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं, म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नसतो तो असा ऍक्ट करायचा असतो, आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व्ह करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही, म्हणजे भांडणं झाले की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायचे हे मॉड्यूलच नाही ना. झालं असेल एका तासाने भांडण, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय, मग आपलं भांडणं कशामुळे झाली, तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जर त्यांच्यासमोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं,
0: प्रॉपर संवाद असणं
1: गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला?
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना, म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून ऍक्शन अशी आहे हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं, 2, 3, 4

0: पाच नाही, थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं, भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते, कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट, याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात. समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो, जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात, तर ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो?
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जास्त. आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत करत जातो, हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे, कोणते एक्सप्रेस करायचे, त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन, मोटिवेशन, कम्युनिकेशन, सगळ्याच बाबतीमध्ये. बघा, माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी, ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या नाकाच्या कानाच्या जवळ आहे, आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जात आहे किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नावात एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे, जोडीदार पाहिजे, आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं, फक्त ते या सिक्युरिटीपर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार, स्वप्रगटीकरण, स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे पुढे पुढे जात राहतो.
1: बरोबर
0: आहे ना. एक छोटंसं घर होतं, मग त्यांनी मोठं घेतलं, मग त्यांनी मोठं घेतलं, म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे, याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे? बरं,
0: मित्रांच्या थ्रू, भावा बहिणींच्या थ्रू किंवा आई वडिलांच्या थ्रू, आजी आजोबांच्या थ्रू, हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना, याची नाळ, याच्या बरोबरचं बिलॉंगिंग म्हणजे माझं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे. ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे, म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे, त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि चार लोकांनी म्हटलं छान दिसतोय, बरं की मला छान वाटतंय, आणि तो शर्ट मी असं सांभाळून घेऊन जातो, त्याला डाग पडू देत नाही, दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे, याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय, कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात. त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट, गिव्ह अँड टेक सुरू होते, आणि या गिव्ह अँड टेकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतोय की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत, त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत, पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे, त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे, कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो. त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं पण चितेवर नेणारं नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसतात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारे कंटेंट घेऊन प्रवास करते, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आई बाबांची पिढी अशी म्हणते की

0: खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काय एडिट करता येणार नाही आहे पडत, तर मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात, कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली वेगवेगळ्या थॉट वेगवेगळे बिलीफ्स घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे. मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणते माझं नाव नोंदवा, पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या. आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो कशासाठी लग्न करायचं आहे तुला. तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं, याबद्दलचे काय विचार आहेत तिचे, आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं.
1: आणि सध्या तर आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
0: संसार हा दोन लोकांचा आहे असं म्हणतात. तू काय करायचंस ते तू ठरवणारस. त्यांनी कसं वागायचं त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर नाही होत, थोडस इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात. आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या तीन गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलं की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत, पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, या सगळ्या गोष्टी होतात.
1: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील बरं?
0: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे, माझा 6 महिन्याच्या नंतरचा काही प्लॅन नाही आहे असं वाटणं, कुठलंही व्हिजन दिसत नाही आहे माझ्या डोळ्यासमोर, मला पटकन कुठलं काम करा वाटत नाही आहे, लोकांना इंटरॅक्ट करा वाटत नाही आहे. ज्यापूर्वी इंटरेस्टच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पण मी आता टाळायला लागलो. झोप कमी जास्त होणे, भूक कमी जास्त होणे, सकाळी 9 तास झोपली, 10 तास झोपलोय, पण परत परत सकाळी असं उदास आणि थकवा असल्यासारखं वाटणं, कोणी बोलतंय माझ्याशी आणि काय काय म्हणलं तुम्ही असं जर होत असेल, वजनामध्ये अचानक कमी जास्त होणे, मी निरुपयोगी आहे असे वारंवार विचार येणं, स्वतःला गिल्ट दोषी समजणं, अपराधी समजणं, चिडचिड करणं, सामाजिक संपर्क कमी होतोय असं जाणवणं, आपण जी डे टू डे कामगिरी करतोय त्याच्यामध्ये आपला ग्राफ खालच्या बाजूला येतोय हे लोकांकडून ऐकणं आणि स्वतःला स्वतः पण बघणं, या गोष्टी उदासीनतेकडे नैराश्याकडे आपल्याला घेऊन चालल्यात हे ओळखणं. नैराश्य म्हणजे मला शर्ट शिवायचा आहे टेलरकडून शिवायचा आहे तो माझं माप घेणार आहे, दुसऱ्याचे कसे घालणार ना, तर ते माझे इश्यूज आहेत. तर ही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित कळली तर खूप छान वाटतं. मी असं बघितलं की अधूनमधून मला जगावं असं नाही वाटत आहे, माझं कोणीच नाही आहे, मला कोणी सपोर्ट नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही आहे, असे गंभीर संकेत देणं, जग संपवण्याचे भाषा बोलणं, अशा लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर सायकोलॉजिस्ट बरोबर त्याला भेट घालून देणं. प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाही आहे, पण बोलण्याने, ऐकण्याने, विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं. केवढी ताकद आहे एडिट करणं. मला कळतं की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात.
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त प्रत्येकाला.
0: करेक्ट.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरली आहे आणि पायाची बाजू खाली धरली आहे तर ते बाळ कम्फर्ट असतं, पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच

0: इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कोऑर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्ट आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो. छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी. स्वभावाला एडिट करायचं असतं. त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला, त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट ही, भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, हे कॉन्शियस आहे, हे ॲक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ॲक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमचं सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियसमध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे IAS अधिकारी पण पाहिले ज्याला दोन्ही पाय नाही आहेत, की ज्यांना डोळे नाही आहेत दोन्ही, पण ते IAS अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे. कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियसमध्ये आहे. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या बाजूच्याने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण थोडंसं स्वतःला अॅनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि कळत, अरे हा मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये. लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकती आहे, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातोय. मला ताण देणारे 3 घटक आहे असं लोक मानतात. 1 म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो. आपल्याला आपलं कुठं काय असतं? परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना, तर मग म्हणतात नाही नाही नाही, आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या मला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती आहे. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येतंय, त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित हँडल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इझिली सायकोलॉजिस्टकडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्यवर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं? मग
0: कुठल्या तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियस मध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो. हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली म्हणजे काय, तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी नाही करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो. आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.
1: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
0: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे, म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
1: राग, द्वेष,
0: आश्चर्य, बस हे 4-5 पलीकडे आपल्याला माहित नाही आहे. 22 टाइप्स ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचं कनेक्शन्स म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व होतो. याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोक होती, 10 प्रकारची 10 पर्सनॅलिटीज होत्या, त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला की मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही.

0: किंवा ॲक्शनसाठी काहीतरी भयानक झालं आहे असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकलं तू मी, ना ना ना, ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल ते. तो बोलतोय ना, तर हा महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणं हे काही चुकीचं नाही आहे, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाही आहे. पेरेंट्स ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियसमध्ये वापरणार.
1: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्त्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
0: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय. आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्या चळवळीतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाही आहे हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे ह्या पुरेसे नाही आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आईवडिलांचं कम्युनिकेशन, आईवडिलांची बॉन्डिंग छान असेल, आईवडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह बिहेवियर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला, आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण, या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
1: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आहे.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गूळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायचीची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खाऊन घ्यावं. गूळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं, अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गूळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळे एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं

पीठ घेऊन त्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज। प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा। यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन। फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू। भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय। भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत। लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे। या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत। समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल। त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील। शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील। येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील। नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल। उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले। प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी

द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परहिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही, असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिच बुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे.
एचपीव्ही लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केला आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच एचपीव्ही संसर्ग आणि एचपीव्हीशी संबंधित कर्करोग

0: पासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत, तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलीत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे, तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेन यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8 मानांकित बेन शेल्टन आणि 11 मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18 ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. युपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी फोडली नशामुक्तीची हंडी. पालघर जिल्ह्यात 9 राष्ट्रीय पोषण मासाला सुरुवात. आणि 15 सप्टेंबरपासून पालघरमध्ये सुपोषण साथी पालघर उपक्रम राबवण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
3: 80 स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांचे कुटुंबीय लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत 2047 महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शेतकरी कल्याण आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशा मुक्तीची हंडी फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावं आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू केलेली निवृत्ती सन्मान योजना देशातील पहिली योजना असून ती कष्टकरी चालकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे नुकतंच ठाण्यात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. 32 ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटे आणि 21 सेकंद या वेळेत 21 किलोमीटरचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी 1 तास 26 मिनिटं 4 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरने

0: खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र पाठक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आला. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
1: पालघरमध्ये 9व्या राष्ट्रीय पोषण महाला सुरुवात झाली. या निमित्तानं 2 दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय पुणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबविण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमात पोषण विषयक माहिती, चित्र प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोषण उखाणे, प्रश्नोत्तरे आणि पौष्टिक आहारांच्या पाककृतींचं प्रदर्शन घेण्यात आलं. तसंच आशा सेविकांना मार्गदर्शनही करण्यात आलं. तर पोषण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा गौरव यावेळी करण्यात आला. निरोगी माता, सुदृढ बालक आणि पोषणाबाबत जागरूक कुटुंब यातूनच विकसित भारताची मजबूत पायाभरणी होईल असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पालघर जिल्ह्यात कुपोषणाविरोधात आता सुपोषण साथी पालघर हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत उपक्रमाचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित म्हणजेच 65 श्याम बालकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेतलं जाणार आहे. त्यांचं आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपाययोजना या दरम्यान केल्या जातील. त्यानंतर 734 मॅम बालकांवर तालुका आणि ग्राम स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष दिलं जाणार आहे. दत्तक घेतलेल्या प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्यांचं वजन, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी आढावाही घेतला जाणार आहे. गरजेनुसार बालकांना VCDC किंवा NRC मध्ये दाखल करण्यासोबतच प्रथिनयुक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंगणवाडीतील सुविधा, स्वच्छ पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचं समुपदेशन यावरही यावेळी भर दिला जाईल. केवळ वर्धन वाढवणं नव्हे तर बालकांच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न करणं हे सुपोषण साथी पालघर उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सामंत यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, महाराष्ट्रात भक्ती नाट्याची स्वतंत्र परंपरा असून त्यासोबत ग्रामोत्सवातील सोंग सादर करण्याची परंपरा देखील अस्तित्वात आहे. गणेशाचं दर्शन भक्ती नाट्य परंपरेत आणि ग्रामोत्सवात होत असतं. ललित हे भक्ती नाट्य म्हणजे अभिनीत भारूड. ललित केवळ वारकरी संप्रदायाचं नसतं तर महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा विविध संप्रदायांची ललित देखील असतात. अंबेजोगाईला दासोपंतांचं ललित प्रसिद्ध आहे तर जालना जिल्ह्यातील अंबड येथे रामानंदाचं ललित प्रसिद्ध आहे. यापैकी अंबेजोगाईला दासोपंतांच्या ललितात गणपती, रिद्धिसिद्धी ही सोंगही येत नाहीत, तर जालना जिल्ह्यातील रामानंदांच्या ललितांमध्ये गणपती, रिद्धिसिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. रामानंदांच्या परंपरेतील गणपतीचं सोंग दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला रात्री अंबड येथील राम मंदिरासमोर हे ललित साजरं केलं जातं. या ललिताचा प्रारंभ गणपतीच्या सोंगाने होतो. या सोंगात तीन पात्र सहभागी असतात. गणपतीचं सोंग, रिद्धी आणि सिद्धीचं सोंग हे नमनाचे सोंग असल्याने छत्री आपद्यागिरी धरून ते वाजत गाजत सोंगाच्या वाड्यापासून काढले जातात. देवळाच्या समोर सोंग येईपर्यंत यवनिका सोंगासमोर धरली जाते. गणपतीचा मुखवटा सोंग घेणाऱ्या व्यक्तीने घातलेला असतो. लाल अंगरखा, त्याच रंगाचा कद, पायात चाळ, गळ्यात हार अशी वेशभूषा असते. रिद्धी आणि सिद्धी ही सोंग तरुण मुलांना दिली जातात. जरीच्या सहावर साड्या, झंपर, डोक्यावर बेगडी काम केलेले टोप, उजव्या हातात रुमाल, पायात चाळ, गळ्यात माळा, हार, आभूषण हे असंच घातलेलं असतं. या पात्रांसाठी पावडर, लाली, काजळ, ओष्ठशलाका, गंध यांचा वापर केला जातो. संपदणीच्या म्हणजे सोंगाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पदाच्या वेळी ही सोंग नृत्य करतात. हे नृत्य दुडक्या चालीचं असतं. या सोंगाच्या वेळी श्री रामानंद स्वामी महाराज विरचित या संपदाण्यांचं गायन होतं. हे गायन सामूहिक असतं आणि यावेळी म्हटली जाणारी पदं ही अशी असतात. मोरिया रे, मोरिया रे, दयाळा मोरिया रे, देव गणेश चंद्र भालचंद्र गजमुख संकटहर, पद्म सजल दयाला रे, हो सुंदर देव गणेश चंद्र, सुरवर पद रज वंदत

0: ज्याचे तो गणवंदुनी स्मरा मनोहर सुंदर देव गणेशचंद्र दुर्वांकुर शिरी सेंदूर लेपत वोहन उंदिर बहु प्रियकर सुंदर देव गणेशचंद्र चरणी शरण मन पूर्ण बोधे रामानंद हृदय ध्यातो निरंतर सुंदर देव गणेशचंद्र येरे येरे मोरोबा माझ्या मोरोबा माझ्या विकीची वारी जात मंद मधुर हसारे सजल जलधी भव्य दिव निलभा सारे पूर्ण बोध नांदी गोपिका विलासारे त्रिभुवनपती तुझसी जपतीने विधी सूर गती झडकरी ये मोरोबा माझ्या। मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात तसंच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात लळिताची परंपरा आजही आढळते। दासोपंतांचं लळित अंबेजोगाई परिसरात आढळतं। दासोपंतांची परंपरा ही दत्त संप्रदायाची परंपरा आहे। दासोपंतांच्या पदारणम या ग्रंथात लळिताची पदं आहेत। अंबेजोगाईत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त नवरात्रोत्सवाच्या समारोपाला ललिताचं सादरीकरण होतं। याशिवाय सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमावर्ती भागातही ललित सादर होताना दिसून येतात। पदगायन, पदाची संपादणी, संवाद, पुन्हा पदगायन अशा व्यामिश्र रूपात सुरू असणारी रात्रभर सोंगांच्या रूपाने सुरू राहणारी ललित आता कालौघात कमी सादर होऊ लागली आहेत।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: आजच्या कार्यक्रमात नारळ आणि सुपारी बागांसाठी सूक्ष्म सिंचन याविषयीची माहिती ऐकूया। वाचन केलंय रुचा गद्रे यांनी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, नारळ पिकासाठी ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर किंवा मायक्रोजेट या पद्धतीनं पाणी देणं हे फायदेशीर ठरतं। सुपारी पिकासाठी मायक्रोजेट, मायक्रो स्प्रिंकलर किंवा ओव्हरहेड तुषार सिंचन या पद्धती किफायतशीर आहेत। यासाठी झाडांच्या गरजेनुसार दररोज किंवा दिवसाआड पाणी द्यावं। प्रत्येक झाडासाठी रिंग पद्धतीनं किंवा मायक्रोट्यूबचा वापर करून 4 लिटर प्रतितास विसर्ग असणाऱ्या 6-10 ड्रीपर्सचा वापर करावा। 1-2 तासामध्ये प्लॉट पूर्ण सिंचन होईल या पद्धतीने आराखडा करावा। पाणी देताना झाडाच्या बुंध्यापासून 1-15 मीटर अंतरावरती द्यावं। मायक्रोजेट किंवा मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करायचा असल्यास झाडाच्या 2 बाजूला प्रत्येकी 1 असे 2 नग प्रतिझाड याप्रमाणे वापरावे। या पद्धतीने झाडापासून 1-15 मीटर त्रिज्येचं सर्कल पूर्णपणे भिजतं। संचाचा आराखडा तयार करताना योग्य फिल्टर्स, पंप आणि योग्य दाब यांचा वापर करावा। सुपारी बागेला मायक्रो स्प्रिंकलर किंवा ओव्हरहेड तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देताना मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करताना 4 झाडांमध्ये 1 या प्रमाणात आराखडा तयार करावा। ओव्हरहेड तुषार सिंचनाचा वापर करायचा असल्यास 6x6 मीटर किंवा 12x12 मीटर अंतरावरती स्प्रिंकलरचा वापर करावा। तसंच काही वेळेला पाणी कमतरता असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा। त्यासाठी प्रत्येक झाडासाठी 4-8 प्रतितास विसर्ग असणाऱ्या 2 ड्रीपरचा वापर करावा। यासोबत योग्य फिल्टर्स, पंप, योग्य दाबाचा वापर करावा। संपूर्ण प्लॉटचं सिंचन 1-1.5 तासामध्ये पूर्ण होईल याप्रमाणे आराखडा तयार करावा। मंडई नारळ पिकामध्ये ठिबक सिंचन किंवा अन्य सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून 10-30% उत्पादनामध्ये वाढ होते तर 30-40% पाण्याची बचत होते। 10-20% ऊर्जेची बचत होते आणि 30-40% मजुरांची बचत होते। सुपारी पिकासाठी सूक्ष्म सिंचन

पाण्याचा वापर केला तर 20 ते 30% उत्पादनात वाढ होते, 30 ते 40% पाण्याची बचत होते, 10 ते 12% ऊर्जेची बचत होते आणि 30 ते 40% मजुरांची बचत होते. स्वयंचलित सिंचन यंत्रणेमध्ये वेळेवर आधारित, प्रवाहावर आधारित, जमिनीतील ओलाव्यावर आधारित, हवामानावर आधारित असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. मंडई हे सूक्ष्म सिंचन संच बसवताना आणि ते वापरताना काही काळजी घेणं देखील आवश्यक आहे. नारळ आणि सुपारी बागेसाठी जेव्हा सिंचनाचा आराखडा तयार करतो तेव्हा तो तयार करताना जमिनीच्या मजदुरानुसार संचाची निवड करावी. अचूक आणि समान वितरण होईल असा आराखडा तयार करावा. गाळण यंत्रणा किंवा खतं देण्याची यंत्रणा याचा योग्य वापर करावा. संचाचं साहित्य चांगल्या प्रतीचं वापरावं. संचाची वेळोवेळी स्वच्छता आणि देखभाल करावी. तेव्हा मंडळी, नारळ आणि सुपारी बागांसाठी जर सूक्ष्म सिंचन पद्धतीचा आपण वापर केला तर नक्कीच तो फायदेशीर ठरू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात नारळ आणि सुपारी बागांसाठी सूक्ष्म सिंचन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसला पेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लीनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं, तर नॉड्युलर लिव्हर पुष्कदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातलं लाल पेशी

पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या सुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरॉसिसचं निदान आणि सिरॉसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात. आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का जठरमध्ये वाढले आहेत का हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.

0: आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं, ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां, डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार, अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षकसुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षीसुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखूड बोटांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकणाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या

राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझा कळा तुझी फुले.
0: दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. भारत मंडपम इथे होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोवेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजेशकियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

अधिकारी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल, असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई रुई ढेकूल मुकसा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यापासून पाठीमागे काय कारण आहे, अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वं तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस, रिक्षा, टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल, असं सरनाईक यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथेही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या

राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघात.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहे. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज भारत मंडपम इथं द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी शक्यता आहे. या परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येत असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. जागतिक तेल पुरवठ्यात यंदा 57

0: लाख बॅरल्स प्रतिदिन इतकी घट होणार असून तो 10 कोटी 7 लाख बॅरल्स प्रतिदिन पर्यंत घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवली आहे. त्यामुळे आखाती देशांमधून होणारा तेल पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता 2027 पर्यंत पुढे ढकलली गेल्याचं संस्थेनं आपल्या मासिक तेल बाजार अहवालात म्हटलं आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 1 तर सुखविंदरनं 2 गोल केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 121 अंकांची घसरण झाली आणि तो 74,782 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांची घसरण नोंदवत 23,398 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02:08 झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं गम्मत जम्मत या चित्रपटातलं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची, तर संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत संध्या या कार्यक्रमात आता एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि विनय मांडके यांनी गायलेलं गीत.

0: एक गाडी पाकी अनाडी या चित्रपटातलं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं.
1: बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये।
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

चंगू मंगू या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची. गीत संध्या या कार्यक्रमात आता खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातलं अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं अण्णा देऊळगावकर यांचं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात.

गीत संध्या या कार्यक्रमात शेवटी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत, थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं हे गीत गायलंय उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी.

उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींच्या मनाच्या जवळचा कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, युववाणी.

0: मनाला काय उपमा द्यावी बरं, सर्व भावभावनांचा खजिना असंही म्हणता येऊ शकेल. नको ग, आज मन नाहीये माझं, आजच्या कामात ना मनच लागत नाहीये. असं कसं वागलं असेल तो, दुसऱ्याचं मन दुखवायला काहीच वाटलं नसेल त्याला. एवढं प्रेम पाहून तर माझं मन बाई भरून आलं, झालं एकदाचं मन शांत. अशी कितीतरी मनाची वाक्य आपण बोलत असतो, आजूबाजूंच्या लोकांकडून ऐकत असतो, मनाला चांगलं वाटेल असं पोषक वातावरण शरीरासाठी तयार करत असतो. मित्र मैत्रिणींनो, काल होता 10 सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस आणि आजूबाजूला घडणाऱ्या काही संवेदनशील घटना आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. मानसिक आरोग्याविषयी सजग होणं आणि बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे ते बोलण्यासाठी एक सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणं. आजच्या तरुणाई समोर करिअर, शिक्षण, स्पर्धा, नातेसंबंध, सोशल मीडिया, आर्थिक अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा आपण बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत असतो पण मनात मात्र अनेक प्रश्न, भीती आणि संघर्ष चालू असतात. मनाचा असा संघर्ष विकोपाला गेला की अपयश येतं. जैनजीच्या भाषेत म्हणायचं झालं तर डाऊनफॉल चालू होतो. मग येते अँझायटी, ट्रॉमाज आणि काही वर्स्ट केसेसमध्ये डिप्रेशन आणि अतिशय खालावलेलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. आणि अशा परिस्थितीत मदत मागणं, मनाला ट्रस्टवर्दी माणसाकडे मोकळं करणं, काय वाटतंय ते सांगणं हे अजिबात लाजिरवाणं नाहीये हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या युववाणीमध्ये आपण या विषयाकडे केवळ समस्या म्हणून नाही तर संवाद, समजूतदारपणा आणि आशेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या शहराच्या प्रशासनात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ऍडिशनल कलेक्टर अंजली धानोरकर मॅम. नमस्कार मॅम, युववाणीमध्ये आपण आज सॉफ्ट स्किल्स आणि एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा, आजच्या तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअली आणि सोशली कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: नमस्कार उत्कर्षा, आणि आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नमस्कार. तू फार महत्वाचा मुद्दा मांडते आहेस आणि यातच सगळं काही आलं की आत्महत्या प्रतिबंधक दिवस आपल्याला साजरा करावा लागतो. याचा अर्थ खरंच मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कुठल्या लेवल पर्यंत आपण सगळे चाललो आहोत त्याची प्रचिती या दिन साजरा करण्यामध्ये.

0: वापरूनच येते. आजकाल काय झालंय माहितीये का उत्कर्ष, की सोशल मीडिया चांगल्या अर्थाने वापरला तर खरंच खूप फायद्याचा आहे, पण दुर्दैवाने त्याचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा कम्पॅरिझन करण्यामध्ये खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे कधीतरी आपण निराश असतो किंवा कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं घडलेलं नसतं, म्हणजे आयुष्यात घडलेलं नसतं अशी एवढी मोठी घटना सुद्धा नसते. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आपण कोणाला तरी फोन लावला, तारखा लावतोय आणि रिसीव्ह होत नाही, त्याने सुद्धा फ्रस्ट्रेट होणारी मुलं पाहिलीत मी. तर या सगळ्या गोष्टी अशासाठी महत्वाच्या ठरतात की या सगळ्या बाबींमुळेच आपलं मानसिक आरोग्य खराब होतं. आणि आरोग्य म्हटलं ते शारीरिक असो की मानसिक असो, महत्वाचंच आहे. म्हणून मानसिक आरोग्याकडे आपण जसं हात दुखला पाय दुखला असं म्हणतो, तसं माझं मन दुखलंय हे सुद्धा आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यात वेगळं काहीच नाहीये.
1: बरोबर आहे मॅम. पण आजच्या काळात ना सोशल मीडिया, करिअरचा दबाव आणि सततची तुलना, कोणीतरी कोणाशी तरी नेहमीच तुलना करत असतात, ह्या सर्व गोष्टींच्या तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? आणि परिणाम न होऊ देण्यासाठी काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत का ज्या प्रत्येकाने कराव्यात?
0: अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य आपलं का खराब होतं हे बघितलं पाहिजे. जसं मी तुला आत्ता सांगत होते की आपल्या आयुष्यात काहीतरी थोडस अनपेक्षित असं मनासारखं न घडलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं. कसं आहे माहितीये का उत्कर्ष, की आपल्या आयुष्यात कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडत नाहीत. आणि त्याच वेळी सोशल मीडियावर आपण जर असं पाहिलं की कोणीतरी फॉरेनला गेलंय, कोणाचा तरी खूप मोठा बंगला आहे, त्यांनी रिसेंटली खूप मोठी कार खरेदी केली आहे, आणि प्रत्येक जण जेव्हा सोशल मीडियावर काहीतरी टाकणार तेव्हा डेफिनेटली आपल्या आयुष्यातल्या चांगल्याच बाबी पोस्ट करणार आहे.
1: बरोबर.
0: आणि हे सगळं पाहताना आपण कुठेतरी ते विसरून जातो आणि मग असं वाटतं की बघा सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान चालू आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललंय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवस्थित विचारांची क्लॅरिटी स्वतःला घेतलीच पाहिजे की आपण स्वतः सुद्धा जेव्हा काही टाकणार आहोत, पोस्ट करणार आहोत सोशल मीडियावर, आपणही आपल्या आयुष्यातल्या छानच बाबी टाकणार आहोत. नुकतंच कुणाशी तरी भांडण झालंय, आपल्या आपला चेहरा रडका झालाय, तो पोस्ट करणार आहे का आपण? अजिबात नाहीये. तसंच ज्यांचे छान छान चेहरे आपण पाहतोय त्यांच्याही आयुष्यात तसं काहीतरी घडत असेल, म्हणजे घडायला हवं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्यांच्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतील, फक्त दुर्दैवाने या सोशल मीडियामुळे होतं काय की त्यांच्या मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि जेव्हा त्या आपण पाहत असतो तेव्हा आपल्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडतंय तेच आपण बघत असतो. म्हणून मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. मग आता तू स्टेप्सचा विचार जो केलास ना, तर अगदी साध्या साध्या स्टेप्स आहेत. एक तर ही क्लॅरिटी ठेवणं की प्रत्येक जण चांगलंच पोस्ट करतं, आणि जसं म्हणतात की जे चकाकतं ते सोनं असतंच
1: असं नाही,
0: त्याच पद्धतीनं जे दिसतंय ते खरंच तसं असतंच असं नाही. त्याही पेक्षा महत्वाचं, इतरांच्या आयुष्यात काय घडत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि ते अधिक उत्तम कसं केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे ना. म्हणून पहिली स्टेप तर आपली तिथेच येते आणि दुसरी स्टेप अशी असते, दुसरी किंवा पुढच्या सगळ्या स्टेप अशा असतात की जिथे जिथे आपल्याला नातेसंबंधामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा एकंदरीतच फ्रेंड सर्कलमध्ये आणखी एक पुढचं पाऊल उचलायचं आहे, तर ते कशा रीतीनं आपल्याला उचलता येईल, कसं पॉझिटिव्ह सगळं वातावरण ठेवता येईल, यासाठी आपण त्या लेवलवर प्रयत्न करत राहणं.
1: नक्कीच मॅम. पण आजच्या तरुणांसाठी ना समाजात यशात व्याख्या केवळ मार्क्स, पॅकेज, पद किंवा प्रतिष्ठा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवल्या गेली आहे. तर मग तरुणांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील लोकांनीही खऱ्या अर्थाने यशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
0: हो ग, आज नेमकं झालं आहे तसं खरं की फक्त मी किती उंचीवर गेलो आहे किंवा प्रतिष्ठा किती आहे यावरच यश मापलं जातं. पण तुला सांगू का उत्कर्ष, खरं तर आपण प्रत्येकानंच अशा गोष्टींवर यश मापण्याच्या ऐवजी आपण सेल्फ कंटेंटेड असणं, ज्याला म्हणतात ना की आपण आतमध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का, समाधानी आहोत का, ते बघायला हवं ना. पद किंवा प्रतिष्ठा खूप जास्त असेलही आजही आपण पाहतो ना की कित्येक केसेस अशा दिसतात आपल्याला की सगळं काही छान होतं, यांच्या आयुष्यात सगळं सुख आणि सुखच असेल असं बाहेरून आपल्याला वाटतं, पण कधीतरी बातमी येते की त्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केला किंवा आणखी नेमकं काहीतरी त्यांनी आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालोय स्वतःच्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यश आपण स्वतःच्या फुटपट्टीवर मापलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर अजिबात मापण्याची गरज नाही. की ह्या मुलांच्या अवतीभोवतीचे जे आहेत, तू जेन्झी जे म्हणालीस की त्यांच्यावर खरंच आज खूप प्रेशर आहे, कारण

0: स्पोर्ट असण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एकतर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीवर, आणि कोणतीही गोष्ट सांगायची कशी हा मोठा एक दबाव आहे. पण हे सगळं जाणून घेऊन सभोवतालच्या लोकांनी सुद्धा छान पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता बरेचदा काय होतंय माहितीये का, म्हणजे आमच्या पिढीतील लोक तरी, की जेन्झी आम्ही एक्स मधले ना, सो जेन्झी म्हणजे हे कोणीतरी वेगळंच रसायन आहे ज्यांना समजून घेणं आपल्याला शक्यच नाहीये, असं काहीतरी डोक्यात घेण्याची गरज नाहीये. ही आपलीच मुलं आहेत सगळी, आणि आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर ती सुद्धा आपल्या जवळ मोकळी होतील, तेवढी स्पेस त्यांना द्यायला हवी.
1: आणि प्रत्येकाची यशाची टाइमलाईन ही वेगवेगळी असू शकते,
0: अगदी
1: हे प्रत्येकाने समजून घेणं जरा गरजेचं.
0: बरोबर.
1: आणि असंही आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर असतं.
0: yes.
1: म्हणजे अपयश, रिजेक्शन, तर मग अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यास तरुणांनी स्वतःला कसं सावरावं, रेझिलियन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं विकसित करता येईल आम्हा प्रत्येकालाच.
0: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. आपण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना, तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे. पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना, तसं ह्या मनाच्याही लवचिकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला आपल्या इमोशन्स कळतात का, हा पहिला मुद्दा येतो. आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स आपल्या कळायला लागतात ना, तेव्हा त्यांना टॅकल कसं करायचं ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून आपल्या इमोशन्स व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे हा भाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय माहितीये का, सतत धावत जातोय. कशाच्या मागे धावतोय कदाचित आपल्यालाही माहीत नसतं, सगळे धावतायत म्हणून आपण पण धावतोय. कुठेतरी मग आपण थांबलं पाहिजे थोडंसं तरी, की बाकीच्यांना काय हवंय त्याच्या मागे ते धावतायत, पण मला हे खरंच हवंय का, हा कुठेतरी थांबून विचार जर केला तर डेफिनेटली आपल्यावर एवढा सगळा स्ट्रेस येणार नाही. मानसिक आरोग्य हे शब्द जे तू वापरते आहेस, ते आरोग्य आपलं अजिबात खराब होणार नाही, आणि चांगल्या रीतीने प्रत्येक गोष्ट आपण टॅकल करू शकतो.
1: पण मॅम, धावलो नाही तर आपण मागे पडू अशी जी एक भावना तयार होते आणि त्यातून जे गिल्ट येतं, तर ते त्याच्याशी कसं डील करायचं?
0: हां, कारण परिस्थिती सुद्धा किंवा सराउंडिंग्स तुम्हा मुलांचं सगळं असं असतं की सगळेच जण विचारतात काय झालं पुढे, काय झालं पुढे, म्हणजे ग्रॅज्युएशन संपत नाही तो आता नोकरी बघणार आहे का, पुढे काय करणार आहे, आता लाख पोटा पाण्याला, हे अशा पद्धतीनं सगळं असतं. म्हणून धावावं लागणार हे जरी योग्य असलं ना, तरी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे की त्या दिशेनं मला धावायचं नाहीये. मग पेरेंट्स सांगत असतील, नियर अँड डिअर सांगत असतील की ह्या एका दिशेनं धाव तू, जेणेकरून तू यशस्वी होशील. पण आपल्याला जर तिकडे धावण्याची इच्छा नसेल तर आपण पुन्हा एकदा कम्युनिकेशन हा शब्द वापरेन मी, कम्युनिकेट आपण व्यवस्थितरित्या करू शकलो पाहिजे की तुमची जरी इच्छा असेल तिकडे धावण्याची, तरी सुद्धा माझी इच्छा आहे की इकडे जाण्याची. उत्कर्ष, तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहेस. खरंच आपल्या ह्या सगळ्या जेन्झीने ना त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे, आणि हेही त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी रास्त आहे. फक्त जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं असेल तर ते त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि अर्थातच परिस्थिती कशी आहे, परिस्थिती म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा आपली कौटुंबिक अशा सगळ्याच अर्थानं परिस्थिती शब्द वापरते मी, तर तो सगळा भाग लक्षात घेऊन कधी कधी मग थोडीशी मनाला मुरडही आपल्याला घालता आली पाहिजे ना. मला काय दिसतंय माहितीये का, की प्रत्येक वेळेस माझ्या मनासारखं घडलंच पाहिजे असं नाही होत ग. आणि आपण अगदी फार पूर्वीपासूनचे उदाहरणं पाहिले, इतिहास काळातलेही उदाहरणं पाहिले, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाचं आयुष्य खूप छान चढत्या क्रमानंच गेलेलं आहे असं नाहीये. त्यांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या, आणि तडजोड हा आयुष्यातला एक भाग असतो. म्हणून त्या पद्धतीने आपण विचार केला तर विचारांनी आपण स्टेबल होऊ शकतो,
1: आणि हाच एक रेझिलियन्स आहे. मॅम, इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग स्किल्स मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, किंवा अशा काही एक्सरसाइज आहेत का ज्याने इमोशनल इंटेलिजन्स वाढेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह होईल आणि डिसिजन मेकिंग स्किल्स चांगले होतील?
0: खूप, तिन्ही अत्यंत महत्वाचे स्किल्स आहेत. आणि प्रॉब्लेम म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम ॲज सच आपण घेत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यासमोरचा अगदी प्रत्येक छोटा छोटा जो प्रॉब्लेम येतो तोही आपण किती ताबडतोबीनं सॉल्व्ह करतो ते महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि नेमकं आपण एखाद्या गाडीचा विचार केला आणि ती गाडी नेमकी तेव्हा आली नाही,

0: आपल्याला तिथे महत्वाचं काम आहे. मग ही सुद्धा परिस्थिती आपलं इमोशनल इंटेलिजन्स खरंच किती आहे हे सांगू शकते आपल्याला. की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओके ती गाडी नाहीये आता मला तिथे जाणं तर गरजेचं आहे, मग मी इमिजिएटली माझ्याकडे काय नेक्स्ट पर्याय असेल, मग हे करू की ते करू की ते करू, असं ताबडतोब विचारांनी आपण जर करायला गेलो ना तर डेफिनेटली तीही परिस्थिती आपण हँडल करू शकू.
1: पण मॅम काही परिस्थिती ना खूप वर्स्ट होतात, तर अशा वेळी प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी? म्हणजे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्याबद्दलचा स्टिग्मा आपण समाजात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो?
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवानं आजही मानसिक आरोग्याकडे, जसं आपण सुरुवातीला बोलत होतो तसं शारीरिक आरोग्य इतकंच चांगल्या रीतीनं बघितलं जात नाही. म्हणजे जेवढा इझिली आपण सांगतोय की मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन येईल, तेवढा इझिली आपण मी सायकोलॉजिस्टकडे जाईन किंवा आता मला सायकियाट्रिस्टची गरज भासते तर मी आता तिकडे जाईन असं सांगत नाही आपण. म्हणजे अजूनही जर जायचं असेल तर कुठेतरी दूर गाडी पार्क करायची आणि कोणी बघणार नाही अशा पद्धतीनं तिथे जायचं असं आहे. पण ॲक्च्युली नाही ग तसं. म्हणजे तितकी इतकी इझी गोष्ट आहे ती. शरीर दुखतं तसं मन दुखतं हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हा स्टिग्मा आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. होतं काय माहिती आहे का की बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो स्टिग्मा आहे म्हणून आपण जर ती हेल्प घ्यायला गेलो नाही तर नुकसान सगळ्यात जास्त आपलं आणि आपल्या नियर अँड डिअर्सचं होणार आहे. कारण नेसेसरीली आपल्याला जर काही झालं, आपली मानसिक स्थिती योग्य नसेल तर आपले कुटुंबीय सुद्धा आनंदात नाहीत राहू शकत ना. तर त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जायचं, बाकीचे लोक काहीही म्हणत आपल्याला गरज आहे ना सो आपण गेलं पाहिजे.
1: आणि त्रास होत असेल तर मदत घ्यावी,
0: घ्यायलाच पाहिजे.
1: मॅम आता आपण शेवटाकडे येतोय, तर एखादा तरुण किंवा तरुणी आपल्या आयुष्यातल्या खूप कठीण काळातून जात असेल, स्वतःला एकटं समजत असेल आणि हा काळ कधीच संपणार नाही असं त्याला वाटत असेल, तर एक अधिकारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण त्याला काय सांगाल?
0: बोललं पाहिजे ग, सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोललं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं असतं की अशी कोणतीच जगात गोष्ट असणार नाही की जी बोलण्याने किंवा चर्चेने सॉल्व होणार नाही.
1: थँक्यू मॅम, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. दिस कन्व्हर्सेशन वॉज डेफिनेटली थेरप्युटिक फॉर मी अँड आय एम शुअर फॉर द लिस्नर्स ॲज वेल. तुम्ही सांगितलेली यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची कौशल्य सूत्र प्रत्येकाला उपयोगी पडो ह्या सदिच्छा.
0: उत्कर्ष, मला खूप छान वाटलं आज इथे स्टुडिओमध्ये येऊन आणि एवढ्या चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलाय तेही मला खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्याच पिढीला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
1: थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आपण ऐकली ॲडिशनल कलेक्टर श्रीमती अंजली धानोरकर यांच्याशी सॉफ्ट स्किल्स, मानसिक आरोग्य आणि युवा ह्या विषयावर मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद.

0: मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकूयात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल खेडकर यांच्याशी मी आणि राज दळेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार डॉक्टर निखिल खेडकर.
1: नमस्कार.
0: युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नुकताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन काल पाळला, त्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मला सर्वप्रथम असं सांगा की आजच्या तरुणांमध्ये मानसिक ताण आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसतो.
1: बरोबर.
0: आत्महत्येच्या विचारापर्यंत तरुण पोहोचण्यामागची प्रमुख कारणं तुम्हाला कोणती वाटतात?
1: अगदी तुम्ही योग्य प्रश्न आणि हा योग्य कालावधी पण आहे की जगभरात असं आढळून आलं आहे 16 ते 30 वयोगटामध्ये म्हणजे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. तरुणांना पाहिलं तर तरुण म्हणजे हे इमोशन्सचा समुद्र आहे, अगदी खळखळता समुद्र आहे. याच्यातून विषही वर येऊ शकतं आणि अमृतही वर येऊ शकतं. तर विष म्हणजे हे आत्महत्येचे विचार. असं आढळून आलं आहे की तरुण वयामध्ये जवळपास 25 ते 30% तरुणांना कधी ना कधीतरी आत्महत्येचे विचार येतात. आणि त्याचं एक महत्त्वाचं इमोशनल कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस. माझी ओळख काय आहे, मी काय आहे आणि मी कुठे पोहोचू शकतो. या आयडेंटिटी क्रायसिसचे बरेचसे वेगवेगळे पैलू आहेत. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये करिअर एक येतं की मी कुठे काय बनणार आहे, कुठे बनणार आहे. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात की मला ॲक्सेप्ट करतंय कुणी, माझं रिलेशन कुणीतरी ॲक्सेप्ट करतंय. ही आयडेंटिटी पण खूप महत्त्वाची आहे. तरुणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज येतात.

0: खूप नवीन आयडियाज येतात, भन्नाट आयडियाज असतात, पण ते इम्प्लिमेंट करण्याची साधनं आणि फ्रीडम नसतो. ही महत्वाची कारणं आहेत की जी तरुणांमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि मग ते इमोशनल डिस्टर्बन्सेस वाढत वाढत जाऊन आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार असा अचानक खूप कमी वेळेस येतो, पण खूप साऱ्या घटना हळूहळू हळूहळू गोळा होतात आणि एखादा स्ट्रेसचा ट्रिगर हे विचार वाढायला मदत करतं.
1: निश्चितच डॉक्टर निखिल सर महत्वाचं सांगत आहात, आपण त्यालाच लागून विचारायचं की मग शैक्षणिक अपयश असेल, परीक्षेचा ताण असेल किंवा करिअरची चिंता, यांचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल?
0: परीक्षेची आणि मार्कांची चिंता याचा तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे जसं काही एक रेस लागली आहे कुत्र्यांमध्ये, हे मनुष्य नसून मुलं नसून त्यांची रेस चालू आहे आणि त्याच्यात कोण पुढे आणि कोण मागे याच्यावरच सगळं ठरतं आहे. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आयुष्य आणि मार्क याचा खूप संबंध नाही. तुम्ही मार्कच्या मागे पळाल तर तुम्ही आयुष्य तेवढं आनंदाने आणि चांगलं जगू नाही शकणार. ह्या ताणतणावामुळे झोप कमी होते, चिंता वाढतात, चिडचिडपणा वाढतो, अपयश पचवायची शक्ती नसते. अपयश पचवता नाही आलं तर मग चिडचिडपणा वाढून उदासीनता वाढू शकते आणि अशा डिस्टर्ब इमोशनल स्टेटमध्ये ते जे ध्येय पाहतायत, जे की असायला नाही पाहिजे की फक्त मार्क्स, ते मार्क्स अजून कमी होतात. म्हणजे विशेष सर्कल होतं, ताण आला की अजून अभ्यास कमी, अजून मार्क कमी, अजून ताण कमी. अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना मार्कांवर लक्ष न देता ते काय शिकत आहेत, ज्ञान काय प्राप्त करतायत, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याशी ओपन संवाद ठेवणं गरजेचं आहे.
2: बरोबर आहे, पण हे झालं प्रोफेशनल लाईफ किंवा अकॅडमिक्सबद्दल. पण पर्सनल लाईफमध्ये पण आपल्या रिलेशनशिप्समधल्या काही अडचणी किंवा काही नातेसंबंध तुटल्यामुळे तरुणांमध्ये निर्माण होणारा भावनिक ताण हा कसा आपण समजून घ्यायला हवा, म्हणजे तरुणांनी स्वतःसुद्धा आणि पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा?
0: अगदी बरोबर आहे, कारण तरुण वयामध्ये नवीन नातेसंबंध, मैत्री बनते, रिलेशनशिप फॉर्म्स होतात आणि रिलेशनशिप जशा फॉर्म्स होतात तशा कधी कधी ब्रेकअप्सही होतात आणि हे ब्रेकअप होऊ शकतं याचा आधी ॲक्सेप्टन्स पाहिजे. जसं सुरुवातीलाही मी म्हणालो की आयडेंटिटी, त्याचा जर का आत्मविश्वास चांगला असेल तर हे ब्रेकअप काउंटर करायला त्याला सोपं जातं. या वयामध्ये रिलेशनशिप जेवढ्या फास्ट बनतात तेवढ्या फास्ट तुटतात. तर जेव्हा रिलेशनशिप तुटते तेव्हा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे आपल्या बाकी मित्रमैत्रिणींसोबत, कारण या रिलेशनशिपवरची चर्चा बऱ्याचदा पालकांसोबत ते तो विद्यार्थी किंवा तो तरुण करू शकत नाही, पण बाकी मित्रमैत्रिणींसोबत जर का रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्सची चर्चा केली, रिलेशनशिप अशी अचानक खूपदा तुटत नाही, ती ताणल्या जाते. जर का हा ताणतणाव दोघांच्याही लक्षात आला आणि त्यांनी म्युच्युअल त्याच्यावर काहीतरी काम केलं, मग ते ब्रेकअपही असू शकेल, तर ते ब्रेकअप दोघांना कमी त्रासदायक जाईल.
1: निश्चितच डॉक्टर निखिल सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच तरुणांच्या म्हणजे भावविश्वाची उकल केली, अनेक प्रश्नांच्या मोकळेपणाने उत्तरं दिलीत आणि निश्चितच ही माहिती फार महत्वाची असणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आपण, तर समुपदेशक आहात आपण, एक आपण एक प्रॅक्टिशनर सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहात, तर समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला नेमकी कशी मदत मिळू शकते आणि समुपदेशनाची भूमिका किती महत्वाची आहे हे जाता जाता काय सांगाल?
0: आत्महत्येच्या विचारांसाठी समुपदेशनाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेंड सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे तर समुपदेशन करतात. इथे आल्यानंतर आम्ही नॉन जजमेंटल, म्हणजे या ज्या काही टिप्स दिल्या या आम्ही फॉलो करतो की आम्ही नॉन जजमेंटल असतो, त्यांना ऐकून घेतो, त्यांना त्यांचे पर्याय शोधायला मदत करतो. रेडीमेड काही आमच्या ड्रॉवरमधून काढून देत नाही, ओके तू वकील बन, तू इंजिनियर बन, तू पॉलिटिशियन बन किंवा तू हे रिलेशनशिप असं सुधार. त्यांना स्वतः मार्ग शोधायला आम्ही मदत करतो, मे बी हातात हात घेऊन विचारांशी विचार जुळवून या गोष्टी करतो. आणि समुपदेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला तर फायदा होतोच होतो, पण तो इतर व्यक्तींना पण ओळखू शकतो की अच्छा याला पण प्रॉब्लेम दिसतोय, हिलाही प्रॉब्लेम दिसतोय आणि आपण प्रोफेशनल समुपदेशकाची भेट घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. त्याला एक जरी गोष्ट आम्ही सांगितली की तू एकटा नाहीये, ह्या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहेत, जे काही तू सहन करतोय त्याच्यात

0: त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करतोय, तर तो व्यक्ती नक्कीच त्याच्यातून बाहेर येतो.
1: धन्यवाद निखिल खेडकर सर, तुम्ही आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आणि युवकांसाठी एकच सल्ला की तुम्ही एकट्याने सहन करू नका, बोला, ऐका, एकमेकांची सोबत करा आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना मदत करा. धन्यवाद.
1: थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आता एका छानशा गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही महत्त्वाचे आहात, तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: बागी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अभिजित भट्टाचार्य आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीतरचना होती समीर यांची तर संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत बहार या कार्यक्रमात आता समीर यांची आणखी एक गीतरचना. कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी. चित्रपट अग्निसाक्षी.

0: सहकाराय च दृढ़ संकल्प आवश्यक। सह अवोचत यत गभीर सहकारेण दृढ़तर सहभागितया च सतत विकासस्य संवर्धनम काम्यम। अतएव सुदृढ़ता प्रत्येकस्य राष्ट्रस्य आर्थिक रणनीतेः केन्द्र बिंदुभूता संजाता। अपरत्र मंचस्य उद्घाटन सत्रं संबोधयता वाणिज्योद्योग मंत्रिणा पीयूष गोयलेन ब्रिक्स देशेभ्यः आह्वानं कृतं यत् स्वकीयं आर्थिक सामर्थ्यं जनानां कृते उद्योगावसरेषु संपत्तौ समृद्धौ च परिणमयितुं तैः परस्परं मिलित्वा कार्यं करणीयम्। संयुक्त राज्य अमेरिकायां संजातस्य भीषणस्य नव एकादश इत्याख्यस्य आतंकवादी प्रहारस्य 25वें स्मृति दिवसे भारतेन आतंकवाद निर्मूलनाय स्वकीयः दृढ़ संकल्पः पुनरपि निरूपितः। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अवोचत यत् यद्यपि आतंकवादस्य स्वरूपं नैरन्तर्येण परिवर्तते तथापि सर्वप्रकारकस्य आतंकवादस्य विरोधं कर्तुं भारतस्य संकल्पः सर्वथा निष्कम्पः दृढश्च वर्तते। एतस्य घोरप्रहारस्य 25वें वार्षिकोत्सवे अद्य सामाजिक संचारपटलीय संदेशे श्रीमोदी निरूपितवान् यत् आतंकवादेन जगति असंख्यानां निरपराधिनां जीवनं विनाशितम्। सः प्रत्यपादयत् यत् भारतं विगत दशकेभ्यः आतंकवाद विरोधि संग्रामे अग्रिम पंक्तौ संस्थितम् अस्ति। प्रधानमन्त्रिणा अस्मिन् घोरप्रहारे मृतेभ्यः अश्रुपूर्णा श्रद्धाञ्जलिः समर्पितः अथ च तेषां शोकसंतप्त परिवाराणां कृते ऐक्यभावः प्रकटितः। भारतस्य ऋतुविज्ञान विभागेन अद्य छत्तीसगढ़ राज्ये तटीय आन्ध्रप्रदेशे ओडिशा राज्ये च प्रचण्डतोपि प्रचण्ड वृष्ट्यै नारंगवर्णीया संचेतना दत्तास्ति। अरुणाचलप्रदेशः असम मेघालय झारखण्ड केरलम् माहे मध्यप्रदेश तेलंगाना उत्तराखंड विदर्भ पश्चिम बंग सिक्किम गुजरात इत्येतेषु प्रदेशेष्वपि अग्रिमाणि दिनानि यावत् प्रचंड वृष्टि भवितुम् अर्हति। एतदतिरिच्य दिल्ली नगरे आगामिनि द्वित्रि दिनानि यावत् आकाशः मेघावृतः स्थास्यति, अतिलघु वर्षापि भवितुम् अर्हति। कनिष्ठ एशिया चषक हॉकी क्रीडायां भारतीय कनिष्ठ पुरुष दलम् अद्य प्रथमायाम् उपांत्य स्पर्धायां मलेशिया देशम् एकस्योत्तरे त्रिभिः अंकैः पराजित्य चीन देशस्य मोकवी नगरे अंतिम स्पर्धायां स्थानं प्राप्तवत् इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच सप्टेंबर महिन्याचे अंतरंग हा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल। याचं लेखन आणि निवेदन केलंय सुहास नंदुरे यांनी। 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। आज संध्याकाळी 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत श्रीलंका आणि पाकिस्तान संघादरम्याने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत 1143 kHz आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। तर न्यूज ऑन AIR या ॲपवर नेहमीचं प्रसारण सुरू राहील। संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी प्रथमेश साठे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 7:15 पॉप म्युझिक, रात्री 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम, तर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 आपण ऐकाल विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग जोगकंस। श्रोतेहो, उद्या आहे शनिवार, दिनांक 12 सप्टेंबर 2026। आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्था

आपण याविषयीची माहिती, याचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम

0: 9 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत. सादर करते आहेत विवेक वानखडे. सकाळी 10 वाजता आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 वाजता रमाकांत परांजपे यांनी व्हायोलिनवर सादर केलेला राग तोडी आपण ऐकू शकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला हरितालिका आणि गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व याविषयी आपण ऐकाल. तर याच कार्यक्रमात यानंतर बोल कायद्याचे या सदरात ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकू शकाल. 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. नाद ब्रह्म या कार्यक्रमात दुपारी 2:30 आपण ऐकू शकाल कंचना मन्यम यांनी गायलेले राग हंसध्वनी, राग 18 आणि राग गवास. आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेमध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. तर गीत बहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात उद्या सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार हिच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल. यामध्ये सहभाग आहे मनोज्ञा हुद्दार हिचा. सादरकर्ते आहेत तेजा ध्रुवे. 6:30 रूपरेषा सांगितली जाईल आणि त्यानंतर लगेचच थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. याचं संपादन केलंय सुहास नंदुरे यांनी. 7:15 वृत्त विशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. किसान वाणी या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची मुलाखत. 7:45 गझलचा कार्यक्रम. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती हा कार्यक्रम. तर 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: श्रोते हो, प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम सप्टेंबर महिन्याचे अंतरंग. लेखन आणि निवेदन आहे सुहास नंदुरे यांचं. सादर करते विवेक वानखडे.
3: श्रोते हो नमस्कार. सण उत्सवाची रेलचेल खरोखर असा आहे महिना सप्टेंबर. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला श्रावण शेवटच्या टप्प्यात आलेला असतो. सर्वत्र हिरवाईनं निसर्ग नटलेला बघून मनही प्रफुल्लित आणि उत्साहित होतं. ऊन पावसाचा खेळ इंद्रधनुच्या सप्तरंगात रंगलेला असतो. नद्या, ओढे, तळी पाण्याने भरभरून आलेली असतात. सर्वत्र कसं आल्हाददायक वातावरण.

सप्टेंबर महिन्यातच येतो तो पोळा सण. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. जरी औद्योगिकीकरण झपाट्यानं होत असलं तरी शेती व्यवसायात आजही बैलाचं महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला जीव देणारा आणि रात्रंदिन मदत करणारा बैल हा बळीराजाचा सगा सोयराच.

श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून देखील पाळला जातो. यानिमित्त उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहार किती महत्त्वाचा आहे याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जातात. सध्या प्रक्रिया केलेले आणि विनाविलंब तयार होणारे अन्नपदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो, परंतु आपल्याकडे घरात तयार केलेले आणि पारंपरिक

खाद्यपदार्थांना तोड नाही. यानिमित्त आपण पुन्हा आपल्या घरगुती खाद्यपदार्थांना आपल्या रोजच्या आहारात प्रथम स्थान देऊन आपलं आरोग्य सुदृढ आणि निरोगी करूया.

याच महिन्यात येतो तो गणेशोत्सव, एक मोठा उत्सव. परंतु हा उत्सव साजरा करताना या उत्सवाला कुठंही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन हा उत्सव खऱ्या अर्थानं कसा पर्यावरणपूरक आणि आपापसात प्रेम बंधुता निर्माण करेल यावर अधिक भर देऊन लोकप्रबोधन अधिकाधिक करण्यावर भर देऊया.

श्रोते हो, 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1949 आपल्या संविधान सभेनं हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल केला. म्हणून दरवर्षी 1953 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात सर्वाधिक बोलली जाणारी आणि समजली जाणारी भाषा हिंदी असल्यानं देशात राष्ट्रीय एकता आणि एकात्मता बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक भाषा ही महत्त्वाची आहे आणि देशाची संस्कृती, वैचारिक देवाणघेवाण, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक प्रगतीत त्या त्या भाषेची महत्त्वाची भूमिका असते. तेव्हा शक्य तेवढ्या भाषा आपण शिकण्याचा प्रयत्न करून आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करूया आणि या माध्यमातून 2047 पर्यंत आपण विकसित भारताचे विकसित नागरिक होऊया.

0: श्रोते हो, कसा वाटला कार्यक्रम जरूर कळवा. मी सुहास नंदुरे आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: सप्टेंबर महिन्याचे अंतरंग हा विशेष कार्यक्रम आता आपण ऐकला. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं सुहास नंदुरे यांनी. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणे आणि व्यापार कमी करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3 दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जायला मदत करणं, तसंच 1000 भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी दिलेला जय जगतचा नारा सर्व सीमा भेदून मानवतेला सर्वोच्च पातळीवर नेणारा ठरला असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्यांशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर IIT मुंबई 22व्या तर IIT दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, IIT मद्रास, IIM बेंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरला चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यामागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला संभवणारा कोणताही धोका हाताळायला राज्य सरकार

0: सामर्थ्य आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेथना यांनी सांगितलं. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीची यंदा पुनरावृत्ती होईल. या निव्वळ शक्यतेच्या आधारे कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देता येणार नाहीत. आपण लोकशाही देशात राहतो, मात्र जर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर न्यायालय हस्तक्षेप करेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराठी इथल्या बेमुदत उपोषणाचा आज 14वा दिवस आहे. मराठा समाज बांधवांना उद्या आंतरवली इथं येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं असून त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याची आणि मुंबईकडे मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना घेराव घालत मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 12 शिबिरांमध्ये 126 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 37 झाली आहेत.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
5: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: कमी वेळात जास्त नफा,
7: बस एका क्लिक वर कमाल हसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ऐकूया बाल जगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ क्रू केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये.
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच खरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्री

0: असली करताय.
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
3: एकतर सगळ्यात महत्वाचं त्याच्या झोपेवरती आणि भुकेवरती जर परिणाम होत असेल तर हे पहिलं साईन आहे की त्याला सायकॅट्रिस्टच्या मदतीची गरज आहे. त्याची जर चिडचिड वाढलेली असेल, त्याचं कम्युनिकेशन बंद झालं असेल, तुमच्यासोबत कमी कम्युनिकेट करतोय, कमी बोलतोय, उदास राहतोय, निराश राहतोय, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येत, शांत शांत राहायला शिकलेलं आहे, तर अशा वेळी सुद्धा ते एक लक्षण असू शकतं. तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की काहीतरी बिनसले किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि अशा वेळी डेफिनेटली सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे गरजेचं असू शकतं.
2: तेव्हा जरूर ऐका शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.

यानंतर संध्याकाळी ठीक 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगातल्या बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतात 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेत यजमान भारताची भूमिका काय असेल, तसंच विकसित देशांना या बैठकीच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जातो याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं रशिया, चीन, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर सदस्य देशांशी भारत स्वतंत्र चर्चा करणार आहे. ब्रिक्स देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणं हा परिषदेसमोरचा प्रमुख अजेंडा असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. ब्रिक्सचा उद्देश, भारताचं महत्व याबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपती.
1: ब्रिक्स ही संघटना भारतासाठी जागतिक पटलावर आपला वाढता आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सिद्ध करण्याची एक अतिशय महत्वाची मोठी संधी आहे. एकतर युनायटेड नेशनच्या खालोखाल जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग व्यापणारी ब्रिक्स संघटना आहे, कारण ज्यावेळेला 16 कोटीचा रशिया, जवळपास 150 कोटीचा भारत आणि त्याच्या मागोमाग चायना जेव्हा येतो, तेव्हा एवढा मोठा पॉप्युलेशन आणि एरिया वाईज सुद्धा एवढा मोठा प्रचंड एरिया असलं कोणतंही दुसरं ऑर्गनायझेशन जगभरात नाही. त्यामुळे ब्रिक्सचं महत्व अधोरेखित झाल्याशिवाय चालणार नाही. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठी ब्रिक्स ही अतिशय महत्वाची संधी आहे. त्यासाठी भारत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. एक तर भारत ही सर्वात मोठी वाढणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आजच आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून आपल्या 7.8 हा जो GDP च्या वाढीचा दावा आहे त्याला पाठबळ मिळालेलं आहे. त्याच वेळेला

0: अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे म्हणून ब्रिक्स हे देश प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता रुपया आहे किंवा स्थानिक व्यापारात चलनाला प्रोत्साहन देण्यात आले, त्यातून पुढे कुठेतरी डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल, रुपयाचं किंवा इतर देशांच्या चलनाचं मूल्य अवमूल्यन कमी होईल आणि कुठेतरी त्यांनाही व्यापाराला बळकटी मिळेल आणि स्थिरता येईल, हा एक प्रकार आहे. त्याच वेळेला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारले जात आहेत. त्याच वेळेला जागतिक राजकारणामध्ये अमेरिका युरोप एका साईडला, रशिया चीन यांच्या एका साईडला हे बघितले तर एक जे नवीन कोल्ड वॉर सुरू झाल्यासारखं झालंय. म्हणजे अमेरिकेचे हात कुठेतरी अडकले जेव्हा त्याच्या अगोदर रशियाचे हात युक्रेनमध्ये अडकले. त्यांच्यात समतोल साधणारा एक महत्वाचा सेतू म्हणून भारताचं जे स्थान आहे ते केव्हाच अधोरेखित झालंय. त्याच वेळेला UPI असेल किंवा आधार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ब्रिक्स देशांसमोर एक मोठं मॉडेल म्हणून आपण सादर करतोय. मग UPI सिस्टम जी आहे ती जगभरातल्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावते की असंही बँकेतून बँकेचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं फक्त मोबाईलच्या माध्यमातून. हे हा एक आश्चर्याचा मोठा धक्का आहे. UNSC मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिक्सचा कुठेतरी दबावाचा वापर करता येईल. त्याच वेळेला सीमेवरून जो दहशतवाद होतोय त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जागतिक जनमत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिक्सचा वापर करता येऊ शकतो. मग आज या घडीला फक्त ब्रिक्सचे देश नव्हे, म्हणजे ब्राझील, इंडिया, साऊथ आफ्रिका, रशिया, चायना हे देश नव्हे तर इतरही देश आज ब्रिक्सचे मेंबर आहेत. त्यामुळे कुठेतरी एक जागतिक मित्र म्हणून भारत यांच्यापणे प्रेझेंट होतो आणि त्याच वेळेला ब्रिक्सचं महत्व सुद्धा जगभरामध्ये वाढत असतं. जगभरात जी आता परिस्थिती बदलतीये त्याच्यामध्ये इराण, दक्षिण आफ्रिका, ब्राझील हे जे प्रगत न मानणारे देश मानले जाणारे देश आहेत त्यांच्याशी होणारी चर्चा अतिशय महत्वाची आहे. ब्रिक्सचं सर्वात महत्वाचं जे पाऊल होतं ते म्हणजे ग्लोबल साऊथचा मजबूत आवाज. आता जरी भारत नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असला आणि ब्राझील जरी सदर्न हेमिस्फिअरमध्ये असला तरी सुद्धा नॉर्थ आणि साऊथचा अर्थ हा बऱ्याचदा श्रीमंत आणि गरीब असाच घेतला जातो. म्हणजे मार्क्सच्या भाषेत आहेरे आणि नाहीरे. मग अजूनही IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, अजूनही जागतिक पाश्चात्य देश जे आहेत विकसित आहेत त्यांचंच ह्यांच्यावरती अजूनही प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कर्ज निवारण आहे, आर्थिक विकास, हवामान निधी ह्यावर अजूनही त्यांचंच महत्व आहे. तिथे ब्रिक्स एक प्रभावी साधन म्हणून उपयोगाला येऊ शकतं. त्याच वेळेला जगभरात डॉलरची किंमत अव्वाच्या सव्वा वाढते त्यामुळे जगभरातल्या करन्सी आहेत त्या मान टाकतायत. अशा सिच्युएशनमध्ये डॉलरवर अवलंबित्व ठेवायचं का? बरं, एवढं करून अमेरिकेचा डॉलरवरचा जो अधिकार आहे तो कालातीत आहे. उद्या डॉलरवर निर्बंध अमेरिका आणू शकते, व्यापारावर पण निर्बंध आणू शकते. तर हे दुहेरी कात्रीमध्ये असताना डॉलरवरचं अवलंबित्व कमी करता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे. एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेनच्या दृष्टीने सुद्धा ह्या ब्रिक्सचं महत्व खूप आहे कारण या देशांमध्ये खास करून इराणकडे, रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत जे भारतासाठी महत्वाचे आहेत. सो बदलत्या युद्धजन्य परिस्थितीवर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणं, सप्लाय चेन अखंडित ठेवणं यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत भारताचा कायमच असा प्रयत्न असतो की जग एकध्रुवीय न राहता मल्टीपोलार असावं, सर्वांना समान संधी मिळावी, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट न राहता रिव्हायवल ऑफ द विकेस्ट राहावं यासाठी भारत कायमच प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला चीन आणि रशियाच्या ब्रिक्समधील प्रभाव हा त्याच वेळेला जोपर्यंत प्रभाव आहे तो अमेरिका विरोधी होऊ नये त्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील सारख्यांची भूमिका महत्वाची आहे. सो पाश्चात्य विरोधी व्यासपीठ ठेवायचं नाही आहे, आपल्या सर्वसमावेशक देशांचा एक व्यासपीठ बनवायचं आहे. सो पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांच्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासायचं असेल तर ब्रिक्स सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे आणि भारत हाच संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नात आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात ब्रिक्स समूहाचा विस्तार झाला असून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा त्यात समावेश झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ब्रिक्सचं महत्व वाढतोय. ब्रिक्सच्या माध्यमातून भारत सातत्यानं संतुलित जागतिक व्यवस्थेची भूमिका मांडत आलाय. अमेरिका चीन व्यापार संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापारातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्रिक्समध्ये भारत सातत्याने ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज मांडत आला आहे. कर्जाचा वाढता बोजा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, विकासासाठी वित्त पुरवठा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे प्रश्न भारत ब्रिक्सच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. म्हणूनच ब्रिक्स भारतासाठी दक्षिणेतलं नेतृत्व मजबूत करण्याचं व्यासपीठही आहे. ब्रिक्स परिषद

0: ते संदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपते.
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ आवाज ब्रिक्सचा तो जास्त महत्त्वाचा. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की साऊथ म्हटलं की साधारणपणे मार्क्सच्या भाषेत नाही रे देश म्हणजे गरीब देश, आणि नॉर्थ म्हटलं की श्रीमंत देश असं होतं. आणि आजच्या जगात झालंय असं की डॉलरवरती अमेरिकेचं संपूर्ण नियंत्रण आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर डॉलरमध्ये व्यवहार नाही केला आणि जर का तो व्यवहार आपसंमतीने जर का परस्परांचं चलन ठरवून जर का केला गेला तर त्याला एक स्टॅबिलिटी येऊ शकते. हे बऱ्याचदा होत नाही आणि ते होण्याची गरज आहे. ब्रिक्स संघटना जी आहे त्यातून पुढे येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट जिथे आपली UPI पेमेंट आहे तिथे ती वापरली जाऊ शकते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ब्रिक्समध्ये जर का आपापसात व्यापार करायला लागले तर कुठेतरी एक डॉलर विरहित स्थैर्य त्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये जो व्यापार करायचा असेल त्याला फार महत्त्व आहे. त्याच वेळेला टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन असेल याच्या माध्यमातून ब्रिक्सचं महत्त्व फार अधोरेखित केलं जाऊ शकतं. कारण बिझनेस कोऑपरेशन नसतं नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण एक लक्षात घेऊया की साधारणपणे व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा एक खूप मोठा रूट समुद्री रूट तयार झालेला आहे. पूर्वी जो सगळा आपला रशियाकडनं तेलाचा व्यापार व्हायचा तो लेनिनग्राड किंवा सेंट पीटर्सबर्गवरनं जामनगर किंवा मुंबईपर्यंत यायचा आणि तो बराच मोठा व्हायचा घालायचा. आज व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा बराच मोठा रूट आपण विकसित केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रूटमुळे प्रवास तर कमीच पडतो पण आत्ता पश्चिम आशियामध्ये आखातात जे काही युद्ध पेटलंय त्याचा त्याच्यावर काही फार संबंध त्याशी येत नसल्यामुळे प्रभाव फार पडत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट लहान लहान बिझनेस आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा एकंदरीतच त्या बिझनेसेसमध्ये किंवा एकंदरीत होलिस्टिक इकॉनॉमिक्स असेल आपण म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो अनेक घटकांना तुमच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो किंवा वित्त व्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो हा एकंदर खूप मोठा भाग ब्रिक्समध्ये चर्चेला येतो. त्याच्यामुळे कुठेही भारत चायना संबंध असतील आज गेल्या काही काळामध्ये चायनाची भारतातली इन्व्हेस्टमेंट संबंध कितीही ताणले गेले असले तरी वाढलेली आहे. रशियाची भारतामध्ये तर इन्व्हेस्टमेंट वाढलीच गेली आहे. 71 पासूनचे अनुभव आहेत. त्याच वेळेला ब्राझील हा सुद्धा एक असा देश आहे की ज्याला या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्याच वेळेला जर आठवत असेल तर भारताने ब्राझीलला कोविडच्या काळामध्ये मोठी एक लशींची कन्साइनमेंट पाठवली होती आणि बोल्सोनारो यांनी हनुमान येतोय ब्राझीलमध्ये लस घेऊन अशा स्वरूपाचं एक चित्रसुद्धा ट्विटरवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं. त्याला खूप मोठा अर्थ होता. सो अशा स्वरूपाची जी काही देवाणघेवाण आहे आणि नुसती आर्थिक नाही त्याला जोडलेली भावनिक देवाणघेवाणही आहे.
0: श्रोते हो, भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करतोय. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, अंतराळ, औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे अनुभव ब्रिक्स देशांसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्याचवेळी भारताला ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योगांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज किती प्रभावी ठरणार, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला कोणती दिशा मिळणार आणि भारत आपलं राष्ट्रीय हित जपत जागतिक पातळीवर कोणती भूमिका बजावणार याचे संकेत या दोन्ही घडामोडींमधून मिळू शकतात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत श्रीलंका आणि पाकिस्तान संघादरम्याने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल, तर न्यूज ऑन AIR या ॲपवर नेहमीचं प्रसारण सुरू राहील.

0: आकाशवाणी सह रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या जाहिरात प्रसारणानंतर लगेचच.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. याचं निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 20 भाद्रपद शके 1948, अर्थात 11 सप्टेंबर 2026. मंडळी, आपली पारंपरिक शेती जी आहे ना, ती सेंद्रिय होती. त्यामुळं काय व्हायचं तर जमीन, पाणी, पर्यावरण आणि माणसं, प्राणी यांचंसुद्धा भवितव्य अगदी सुरक्षित होतं. सेंद्रिय शेतीमधून जे उत्पन्न मिळायचं ते अगदी आरोग्यसंपन्न असं असायचं. या पद्धतीनं शेती करणं म्हणजेच काय तर रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं यांचा अजिबात वापर करायचा नाही किंवा अगदी कमीत कमी करायचा. आणि त्याऐवजी शेणखत, गांडूळखत, हिरवळीची खतं, कंपोस्ट खत अशी खतं वापरायची आणि जीवामृत, जैविक कीडनाशकं यांचा वापर करायचा आणि त्यानं शेती करायची. यामुळे खूप सारे फायदे होतात. मुख्य म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता वाढते, मातीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते त्यामध्ये सुद्धा वाढ होते. शेतीतले जे आपले मित्र कीटक आहेत म्हणजे मधमाशा, बेडूक, गांडूळ यांचंसुद्धा संवर्धन होत असतं यामुळे. तसंच शेतामध्ये जो जैविक कचरा तयार होतो त्याचा आपण या पद्धतीनं पुनर्वापर करू शकतो. एकूण काय मंडळी, तर रासायनिक घटक कमी झाल्यामुळं गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार व्हायला मदत होते.

या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे खर्चामध्ये कपात होते. कारण काय तर शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पिकांचे अवशेष, शेण यांच्या वापरामुळं बाहेरून खरेदी कराव्या लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च काही प्रमाणात तरी कमीच होतो. पण तरीही मंडळी एक गोष्ट मात्र आता लक्षात ठेवा की अचानकपणे सेंद्रिय शेती सुरू करता येणार नाही. त्यासाठी सावकाश आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं बदल करायला हवेत. असं केलं तर आपण पर्यावरणपूरक, आरोग्यसंपन्न आणि आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी शेती निर्माण करू शकतो.

0: मंडळी, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे सेंद्रिय शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे आणि परंपरागतरित्या सेंद्रिय शेतीच करणारे एक प्रगतिशील शेतकरी प्रथमेश साठे यांना आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं होतं. त्यांच्याशी या सेंद्रिय शेतीबद्दल खूप छान गप्पा झाल्या, तर आज आपण त्याच ऐकणार आहोत. प्रगतिशील शेतकरी प्रथमेश साठे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या काळात बदलतं हवामान बघता एकाच पिकावरती अवलंबून राहणं हे योग्य नाही. विविध पिकांची लागवड करून शेती सक्षम करण्याचे प्रयत्न आता करण्याची गरज आहे. अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. हे आहेत प्रथमेश साठे, ज्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. तर त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: सर, तुमचं शिक्षण हे MSc झालेलं आहे. MSc झाल्यानंतर आपण पाहतो की जी जनरेशन आहे ती नोकरी करण्याकडे त्यांचा कल असतो. असं असताना तुम्ही मात्र शेतीकडे वळला आहात आणि पूर्ण वेळचं ते काम तुम्ही करता आहात, तर हे कसं काय झालं?
2: हा, म्हणजे शिक्षण असून सुद्धा शेतीतच यावं असं सुरुवातीला कठीण असतं, पण माझ्या बाबतीत हे परंपरागत शेती असल्यामुळे तेवढं कठीण गेलं नाही. माझ्या आजोबांनी म्हणा किंवा वडिलांनी म्हणा, ते नेक्स्ट जनरेशनकडे तसं ट्रान्सफरच केलंय की हे शेती सांभाळून जे काही असेल तेच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे हे मला बाळकडू लहानपणीच मिळालं, त्यामुळे लहानपणी शेतीची आवड होती. शिक्षण घेताना सुद्धा मी तोच दृष्टिकोन ठेवला होता की शेती बघून जे काही करता येईल असं शिक्षण घेऊनच आपल्याला हे करायचं आहे. नक्की असं आता शेतीचे प्रश्न बघता असं हवंच की शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करण्यापूर्वी किंवा नवीन शेतकऱ्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि म्हणजे त्या शिक्षणाचाही उपयोग शेतीत करता येतो आणि शिक्षणाचा पॅरलल सोर्स म्हणून शेतीला फायदा होऊ शकतो.
1: दुहेरी गोष्टी साध्य होऊ
2: शकतो. हो, दुहेरी गोष्ट साध्य सध्याच्या गरजेच्याच आहेत त्या.
1: बरोबर आहे. कोणकोणती पिकं तुम्ही घेतात?
2: आता परंपरागत कोकणात म्हणजे आंबा, तो आंबा तर आहेच. या व्यतिरिक्त सगळ्यांकडे जे कॉमन दिसतं नारळ सुपारी ते आहे. भात शेती आहे. आपली जमीन पाणथळी असल्यामुळे नाचणी नाही होत आपल्याकडे, पण भात होतं. आणि भात शेती कापून झाली की नंतर आपण जे कडधान्य म्हणतो म्हणजे त्याच्यात कुळीथ, मटकी, मूग, चवळी, मुगाचे दोन प्रकार पिवळा हिरवा असं करतो. शिवाय नारळ सुपाराच्या बागेच्या मध्ये आंतरपीक म्हणून आपल्याकडे मसाल्याची पिकं आहेत, त्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, जायफळ आहे, काळमिरी आहे. शिवाय जिथे कमी पाणी साचतं किंवा पाणी साचत नाही अशा भागांमध्ये हळद घेतो आपण आणि त्याच्या जोडीला भाज्याही करतो. म्हणजे पावसाळी होणाऱ्या भाज्या असतील तर मोठा भेंडा आहे किंवा काकडी आहे, दुडकं, पडवळ अशा प्रकारच्या भाज्याही करतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आम्ही घेतो.
1: तुम्ही आत्ता म्हणालात की मटकी, मूग, मुगाचे दोन प्रकार पिवळा आणि हिरवा तुम्ही लागवड करता, तर आपण बघतो की आपल्या इकडे कोकणामध्ये मटकी, मूग या कडधान्यांची लागवड फारशी दिसत नाही. दिसतो तो प्रामुख्याने पावट्याची लागवड दिसते, थोड्याफार प्रमाणात कुळीथ लागवड होते. तर मटकी मूग लागवड करण्यामागे नेमकी तुमची भूमिका काय?
2: हा, मटकी मूग आपल्याकडे कमी दिसतं हे बरोबर आहे, पावटा दिसतो, कुळीत दिसतो. मटकी आणि मूग सध्या सगळ्यात जास्त डिमांड असणारी अशी ही कडधान्य आहेत. म्हणजे मुगाला तर सगळ्यात जास्त मागणी आहे सध्या. सगळे हेल्थ कॉन्शियस आहेत, त्यामुळे मुगाला मागणीही प्रचंड आहे आणि मुगाचं पीकही खूप चांगलं येतं. इव्हन 55-60 दिवसात काढणी योग्य होतो मूग, कमी दिवसात होतो तो. आणि त्यामुळे मूग लावण्याकडे आमचा कल असतो. शिवाय मटकी आमच्याकडे तर पारंपरिक आहे, म्हणजे पूर्वीपासून जतन केलं, किमान 80 वर्षापूर्वीपासूनचं म्हणायला तरी चालेल एवढं आमच्याकडे जुनं त्याचं बियाणं अव्हेलेबल आहे आणि आम्ही तेच करतो. त्यालाही चांगली मागणी आहे. बाजारात मिळणाऱ्या मटकीपेक्षा त्याची आकार थोडा छोटा आहे पण चव मात्र उत्तम आहे, त्यामुळे तो टिकवणं आणि त्याच्याबरोबर मूग वाढवणं हे दोन्ही आम्ही प्रकर्षाने करतो.
1: मटकीचं तुम्ही म्हणालात की 80 वर्ष जुनं तुमचं बियाणं आहे, मग हे स्वतःचंच बियाणं तुम्ही वापरता का त्याच्यात काही बदल तुम्ही केले आहे?
2: नाही, म्हणजे कुळीथ, मटकी, मूग या सगळ्यांमध्ये आमची परंपरागतच बियाणी आहेत. अर्थात काही बियाणी यातनं न उत्पादन निघाल्यामुळे गेली. उदाहरणार्थ लाल चवळी असेल, जो बारीक आकार होता तो आमच्याकडनं गेला, पण तो आता परत कुठून तरी मिळून ते परत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यालाही मागणी चांगली आहे. बाजारात आपल्याला पांढरी

0: ही जाडी चवळी दिसते ती तर होतेच ती
1: बरोबर,
0: पण त्याच्यापेक्षा लाल चवळीला कोकणातली एक वेगळी विशेष चव आहे, त्यामुळे त्याचीही मागणी आहे. परंपरागत बियाण्यातच आम्ही ते करतो.
1: ही बियाणी तुम्ही कशी साठवून ठेवता, म्हणजे त्याचं संवर्धन कसं करता?
0: बियाणी साठवायला म्हणजे आधी मुळात चांगली उन्ह लागली पाहिजेत. कडधान्य काढून झालं की किमान वैशाखातली, आमचे बाबा म्हणतात तसं 8 उन्ह वैशाखातली लागली पाहिजेत त्याला, आणि मग तुम्ही हवाबंद डब्यात अगदी बिनधास्तपणे 1 वर्ष ती ठेवू शकता. त्याला बाकी काही लावावं लागत नाही बाहेरून. आता म्हणजे मित्रजन्य बुरशी लावून ती पेरण्याआधी काही जण पेरतात, आम्ही तेही करत नाही. जमिनीत ओलावा असतो त्यावेळीच पिकतो. चांगली उगवण क्षमता राहते त्याची, उत्पादनही चांगलं येतं. विशेष काही त्याला टिकवण्यासाठी मग उन्ह लागलेली असली की करावं लागत नाही.
1: बरं, खूप सोप्या पद्धतीने हे संवर्धन होऊ शकतंय. तुम्ही विविध पिकांची लागवड केलेली आहे, म्हणजे भाजीपाला पिकवता, कडधान्य पिकवता, भात आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही म्हटलं की नारळाच्या बागेमध्ये आंतरपिकं म्हणून मसाल्याचे पदार्थ घेता, तर ही विविध पिकां घेतल्याने उत्पन्नामध्ये काय फरक तुम्हाला दिसून येतो?
0: हा, उत्पन्नाला हातभार लागतोच चांगल्या पद्धतीने. म्हणजे आंबा तर बाजूला ठेवूया आपण, पण नारळ सुपारीमध्ये आंतरपीक असण्याचा खूप मोठा फायदा होतो. विशेषतः नारळ आणि सुपारीमध्ये असणारी आंतरपिकं जशी जायफळ आहे किंवा दालचिनी आहे, दालचिनीला सध्या खूप चांगलं मार्केट आहे. जायफळालाही ठराविक सीझनमध्ये बऱ्यापैकी मागणी असते. आणि तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करत असाल तर ते घेण्यासाठी ग्राहक वर्ग वेगळे पैसे देऊन ते घेत असतो, त्यामुळे त्याचा नक्की हातभार लागतो. नारळ सुपारीच्या झाडांना मिळणाऱ्या पाण्यात ते होतं, म्हणजे आंतरपिकाला तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. त्यामुळे त्याच पाण्यात त्याच तेवढ्याच कष्टात ते तुम्हाला खूप चांगलं उत्पादन देऊन जातात. सध्या नारळालाही खूप चांगला दर आहे, नारळालाही कडनं खूप आर्थिक फायदा होऊ शकतो. पण त्याच्या जोडीला ही आंतरपिकं असतील तर त्याच शेतीतही तुम्हाला जास्त पैसे मिळवून देतात. काळं मिरीही तसंच आहे. सध्या काळं मिरीलाही खूप चांगली मागणी आहे आणि सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळे त्याचं जे त्याचा जो काय म्हणतो स्वाद आहे, अरोमाचा आहे, तो टिपिकली खूप छान असतो आणि त्याला मागणीही खूप आहे.
1: एकूणच मसाले पिकांना मागणी ही बाजारामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे. आता तुम्ही म्हणालात की सेंद्रिय पद्धतीने,
0: बरोबर,
1: म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेतीच करतात, तर ती करण्यामागची तुमची भूमिका काय आहे?
0: म्हणजे बागायती ही पूर्ण सेंद्रिय नाही करत, पण शेती मात्र जी आहे ती, म्हणजे भात असेल किंवा कडधान्य असतील, नारळ सुपारी असेल, ही सगळी पिकं मात्र पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनेच घेतो. यामध्ये पूर्वी फक्त शेणखत वगैरे असं जे होतं त्याच्यामध्ये आपण आता थोडी ॲडिशन केले. आपण आता गांडूळ खतही करतो घरी आणि बाजारातनंही काही निविष्ठा घेतो विकत, पूर्ण नाही असं नाही, पण ज्या गोष्टी जास्त लागतात आपण तयार करू शकलो नाही त्या बाजारातूनही विकत घेतो. पण जीवामृत करतो किंवा गांडूळ खत करतो ह्याचा त्याच्यामध्ये उपयोग करतो. सेंद्रिय शेती कडे येण्याचा दृष्टिकोन असा की मागे शासनाकडनंही असं चाललं होतं की विषमुक्त शेती त्याचाच एक भाग म्हणून, की जे आपण रोज खातोय अन्न ते तरी पूर्णतः विषमुक्त असावं असंच माझाही दृष्टिकोन आहे. आणि ते विषमुक्त होण्यासाठी म्हणून सेंद्रिय शेती गरजेची आहे. सेंद्रिय शेतीनुसार प्रत्येक वेळी तुम्हाला काही उत्पादन कमीच मिळतं असं काही नाही. उत्पादन तुम्हाला तेवढं राखताही येतं. फक्त सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला असं दिसतं की तुम्ही खूप जागरूक पद्धतीने ते करणं गरजेचं आहे. कारण बाकी जे रासायनिक शेती करतात ते जसा ह्या कीटकांवरती किंवा पडणाऱ्या रोगावरती रासायनिक फवारण्या करून किंवा रासायनिक उत्पादन वापरून जसा कंट्रोल मिळवू शकतात तसा सेंद्रिय मिळवता येईल नंतर याची खात्री नाही. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये सातत्य लागतं आणि प्रिकॉशनरी स्टेप्स खूप जास्त घ्याव्या लागतात. एवढं मात्र सेंद्रिय शेतीत सांभाळावं लागतं.
1: ह्या प्रिकॉशनरी स्टेप म्हणजे काय नेमकं करता तुम्ही?
0: हा, प्रिकॉशनरी स्टेप म्हणजे आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑब्झर्वेशन पाहिजे की आपल्या शेतात रोग पडतोय की नाही, हे असं आधी मुळात ऑब्झर्वेशन पाहिजे. रोग पडायला त्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर तो सेंद्रिय पद्धतीने, म्हणजे निमर्क आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेंद्रिय निविष्ठा हल्ली शिकवल्या जातात त्या वापरून तो कंट्रोल करता येऊ शकतो. पण तो खूपच मोठ्या प्रमाणात वाढला तर मात्र सेंद्रिय पद्धतीने तो कंट्रोल करणं जरा कठीण आहे आणि मग त्याचा उत्पादनावर मात्र मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे चांगलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे.
1: बरोबर, म्हणजे सतत आपल्या शेतीचं निरीक्षण हे शेतकऱ्यांकडनं होणं खूप
0: गरजेचं आहे. शेती ही खरं तर 24 तासाची नोकरीच आहे.
1: बरोबर आहे, आणि सतत त्याची निगराणी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता तुम्ही भाजीपाला पिकवता तर भाजीपाला हा तसा नाशिवंत आहे, तर मग एखाद्या वेळेस असं होत असेल की एकदम भरपूर सारं उत्पन्न आलंय आणि मार्केटला ते पाठवायचंय, तर शेतातून मार्केटपर्यंतचा जो त्या भाजीपाल्याचा प्रवास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काय करता?
0: चांगल्या पद्धतीने म्हणजे आधी मुळात डिव्हाइड करतो ते

0: हां
1: एकच पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यापेक्षा काही पिकं थोडी थोडी प्रमाणात घेतली तर त्याला मार्केटही राहतं. म्हणजे तुम्ही
0: बरोबर
1: उद्या 500 किलो काकडी काढली तर ती खपणार नाही,
0: बरोबर आहे
1: पण एक 25 किलो काकडी आहे अजून त्याच्या जोडीला काहीतरी, असे 4-5 प्रकार असतील तर ते खपवायलाही काही वेगळं करावं लागत नाही. त्याचा
0: हां
1: ग्राहक जो असतो त्याला त्याची गरजच असते. त्यामुळे माझं पण असंच म्हणणं असेल, एक पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यापेक्षा 2-4 पिकं थोड्या थोड्या प्रमाणात
0: बरोबर
1: घेतली तर त्याला मार्केट शोधणं बरं पडतं. आणि सध्या म्हणजे शेतीतला मुख्य पीक आणि त्याचं उत्पादन नसून त्याची विक्री आणि मार्केटिंग हे आज
0: बरं
1: सगळ्यात मोठा महत्त्वाचा आहे. कारण उत्पादन किती वाढवता येईल, किती पिकवता येईल,
0: हो
1: पण ते जर विकलं गेलं नाही तर जो फटका शेतकऱ्याला बसेल तो सहन करतं आणि मग शेतीत टिकून राहणं कठीण जाईल. त्यामुळे
0: खरं
1: ज्याला मार्केट आहे, जे मार्केटमध्ये शेतकरी विकू शकतो,
0: हां
1: कुठल्याही दलालाच्या मागे न लागता किंवा मधल्या माणसांच्या मागे न लागता, असं उत्पादन करून ते विकणं ह्याला माझं प्राधान्य राहील.
0: तुम्ही तुमच्या मालाची विक्री कशा पद्धतीने करता?
1: आम्ही असं उत्पादन फार मोठं नाही, आता म्हटलं तसं लिमिटेड असल्यामुळे आमच्या ओळखीत किंवा
0: हां
1: त्यांचे मित्र यांच्यामध्येच ते विकलं जातं आणि त्याला वेगळ्या मार्केटमध्ये जाऊन काही विकावं लागत नाही. तरी सुद्धा जे काही उरतं ते लोकल मार्केटमध्ये संपतं, अर्थात मग त्याला दर थोडा कमी राहतो, डायरेक्ट विक्रीला जरा जास्त पैसे मिळतात.
0: तुमचं डायरेक्टच विकलं
1: हां,
0: जातं.
1: डायरेक्ट विकलं जातं.
0: आता सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मही आपल्याकडे
1: हो,
0: अवेलेबल आहे, तर त्याचा वापर किती शेतीमध्ये फायदेशीर होऊ शकतो?
1: हां, आंबा, नारळ, सुपारी ह्याला भरपूर प्रमाणात होतो, कारण हे काय म्हणतो आपण मोठ्या प्रमाणावर अव्हेलेबल आहे. त्यामुळे ह्याची जर समजा मी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली आणि ते तेवढ्या प्रमाणात ऑर्डर्स आल्या तर मी त्या पुऱ्या करू शकतो नक्की.
0: बरोबर.
1: कडधान्य असेल किंवा भाजीपाला असेल हा तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धच नाही माझ्याकडे म्हणजे विक्रीसाठी, त्यामुळे तो मी लिमिटेड म्हणजे माउथ पब्लिसिटीवर जेवढा संपतो तेवढा करतो. पण नारळ, सुपारी असेल किंवा हळद असेल, हळदही मोठ्या प्रमाणावर करतो आपण, त्यामुळे हे ऑनलाईन पद्धतीनेही विक्री करतो त्याची, म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडियावरती जाहिरात करूनही ती विक्री केली जाते.
0: हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शेतीसाठी फायदेशीर आहे.
1: हो हो, नक्की फायदेशीर आहे दोन्ही पद्धतीने. म्हणजे आपल्या बरोबरचे बाकीचे शेतकरी, महाराष्ट्रातले बाकीचे शेतकरी काय करतायत, त्यातलं चांगलं गोष्टी तुम्ही तुमच्या शेतीत इम्प्लिमेंट करू शकता, अशाही दृष्टीने ते फायदा आहे. म्हणजे नुसतंच विक्रीसाठी तो वापरणं याच्याऐवजी शेतात काही ॲडिशनल व्हॅल्यू ॲडिशन काही करता येईल का, यासाठी सुद्धा तो वापरता येऊ शकतो.
0: बरोबर. आता शेतीही म्हटलं की खूप साऱ्या समस्या या असतातच. तुम्हालाही कधीतरी शेती करताना असे काही प्रश्न आले असतील, अशा काही समस्या आल्या असतील, तर मग त्यातून मार्ग तुम्ही कसा काय काढता? मी असा एखादा अनुभव आहे का तुमचा?
1: हां, आता अनुभव म्हणजे शेतीत हल्ली बऱ्याच जणांना काय म्हणू सोशल मीडियावरती रील्स बघून शेती खूप अशी रोमॅन्टिक वाटते, पण खरं तसं नाही आहे. शेती खरंच कष्ट करून करण्याची गोष्ट आहे आणि सातत्य त्याच्यात टिकवायचं असेल तर कष्टाला दुसरा त्याच्यात काही अल्टरनेटिव्ह नाही. तर हे करताना खूप समस्या येतातच. मुख्य एक सगळ्यात महत्त्वाची समस्या आपल्याकडे असते ती म्हणजे मजूर. त्याच्यानंतर सध्या मोठा तुमच्या आमच्या समोर शेतकऱ्यांसमोर असणारा प्रश्न म्हणजे वांदर माकडांचा त्रास. तर याच्यासाठी म्हणून शेतीत जेव्हा वांदर माकडांचा उपद्रव सुरू झाला तेव्हा आम्ही काय केलं की राखण ही त्याच्यासाठी उपाय आम्ही निवडला. की दिवसभरात आपण तर असतोच, पण त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण नसतो तेव्हा आपण काही कामगार ते संध्याकाळी सांगतो त्यांना थांबायला आणि मग राखण करूनच त्यांच्यापासून हे करतो. पण त्यांच्याकडनं जेव्हा उपद्रव होतो तेव्हा परत मनात असं वाटतंच कधीतरी की हे बंद करावं कशालासाठी आपण करतो. म्हणजे शेवटची अगदी एखादी भाजी असते, काकडी असते, पडवळ असतं, उद्या आपण तोडणार याची तोडणी करणार आणि आदल्या दिवशी तेव्हा वांदर घेऊन जातात तेव्हा मनात खूप वाईट वाटतं. पण राखण हाच सध्या त्याच्यावरचा उपाय आहे, कारण दुसरा काही त्याला स्ट्रॉंग अल्टरनेटिव्ह दिसत नाही. सोलर फेन्सिंग हल्ली लोक सांगतात, पण त्याच्यात मोठा मला दिसलेला असा हा की बाजूला जर उंच झाडं असतील तर त्याचा फार मोठा उपयोग वांदरांसाठी तरी होत नाही. वांदर उंच झाडावरून आत उडी मारतात बऱ्याच वेळा, त्यामुळे बाजूला मोठी झाडं नसतील तर ते एक चांगला अल्टरनेटिव्ह कोकणात वाकडांसाठी होऊ शकतो. उंच झाडं असतील तर मात्र सोलर फेन्सिंग तेवढं होऊ शकत नाही असं वाटतंय.
0: बरोबर आहे. कुठलीही गोष्ट करताना अडचणी या येतात, पण त्याच्यावरती मार्ग हा आपला आपला शोधायचा असतो. आपण असा एखादा शेतीतला प्रयोग केला आहे का की जो तुम्हाला खूप फायद्याचा झालाय?
1: हा, शेतीत प्रयोग आपण कायमच करत असतो. त्याच्यात आता म्हटलं तसं की हळद हा खूप चांगला, म्हणजे आत्ता तरी त्याला वांदरांपासून अजिबात काही त्रास नाही म्हणून हळद लागवड जास्त करायलाही हरकत नाही. हळदीलाही प्रचंड मागणी आहे, ती सेंद्रिय पद्धतीने असेल तर त्याला
0: प्रचंड
1: मागणी आहे, त्याचा दर्जाही खूप चांगला दिसतो. म्हणजे आत्ता

0: मार्केटमध्ये मिळणारी हळद आणि आपण सेंद्रिय पद्धतीने केलेली हळद यातला फरक सांगावा लागत नाही, इतक्या पद्धतीने ती ओळखता येते. म्हणजे जस्ट तुम्ही डब्याचं झाकण उघडलं तर आतल्या हळदीचा जो वास आहे तो लगेच कळतो ही सेंद्रिय पद्धतीची आणि कुठली भेसळमुक्त आहे. तर हळद हा एक चांगला प्रयोग आहे. हळदीतही आंतरपीक घेता येतं. हळद कंद लावल्यापासून ते वाढील लागेपर्यंत जो मधला स्पॅन मिळतो, यंदाही आम्ही त्याच्यामध्ये मध्ये पालाभाजी केली, तर किमान तुम्ही म्हणू शकता की जेवढं क्षेत्र आहे हळदीचं त्याच्यामध्ये किमान 500 जोडी पालाभाजी तुम्ही करू शकता. अगदी 10-15 रुपयाने विकली गेली तरी 7,500-8,000 रुपयापर्यंत त्याच्यातून मिळू शकतात. शिवाय हळदीतनं मिळणारा पैसा जो आहे, हळद काढायला 6 महिने किमान 5 ते 6 महिने कालावधी जातो, त्याच्यात तो होऊ शकतो. पालेभाजी काढून झाली की त्याच्यामध्ये झेंडू लावता येतो आंतरपीक म्हणून. झेंडूलाही दसरा दिवाळी याच्या मागे खूप मोठी मागणी असते, त्यामुळे आंतरपीक हा माझा एक प्रयोग आहे आणि तो फोकस आहे की तो करून आहे या जागेतच जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल.
1: बरोबर. आता तुम्ही म्हणालात आहे या जागेमध्ये, बऱ्याच शेतकऱ्यांकडे खूप मोठी शेतीचं क्षेत्र नाही आहे, छोट्या छोट्या विभागलेल्या आहेत, तर त्यांनाही अशा पद्धतीने शेती करणं फायदेशीर होऊ शकतं का?
0: हो, आंतरपीक फायदेशीर होऊ शकतं. दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे कमीच खूप क्षेत्र आहे त्यांनी त्याच्या जोडीला की आता शेती पर्यटन हे पण वाढत चाललं आहे, त्यामुळे त्याची जोड दिली तर शेती आहे ही कमी जागेतली सुद्धा फायदेशीर करता येऊ शकते. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, त्यांनी शेती पर्यटनाचाही त्याच्याबरोबर विचार करावा. आपल्याकडे समुद्र किनारा पण आहे, त्यामुळे त्याची जोड देऊन जर शेती पर्यटन करता आलं तर आहे या शेतीत आहे ती शेती करून त्याला शेती पर्यटनाची जोड देऊन नक्की आर्थिक स्थैर्य कोकणातही मिळवता येऊ शकतं.
1: आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोकणातली शेती ही फारशी फायदेशीर नाही आहे, त्यामुळे बरीचशी जी तरुण पिढी आहे ती शेतीकडे वळतच नाही, ते एकतर बाहेर नोकरीच्या निमित्ताने जातात. तर मग या बाबतीत तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय सांगू शकाल?
0: होय, हे खरं आहे की
1: स्वतः शेती करताय.
0: बरोबर. शेती ही आजच्या दृष्टीने बघायला गेलं तर वेगवेगळे जे खर्च आहेत ते बघता तशी परवडत नाही. पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की शेती हे एकमेव क्षेत्र असं आहे की जिथे खरंच उत्पादन घेतलं जात. बाकीचे जे सगळे व्यवसाय आहेत ना, त्याच्यामध्ये एका मालाचं कन्व्हर्जन फक्त दुसऱ्या मालात होतं. शेती ही अशीच एक गोष्ट आहे जिथे उत्पादन चालतं, त्यामुळे शेतीकडे जीवन पद्धती म्हणून बघून ती केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त त्याच्यामधनं फायदा मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग तुम्ही निवडू शकता की त्याच्यात आत्ता म्हटलं तसं शेती पर्यटन आहे, आंतरपिकांचा उपयोग आहे, किंवा ज्या लागणाऱ्या निविष्ठा आहेत त्या घरी तयार करून, या निविष्ठा घरी तयार करून तुम्ही उत्पादन खर्च कमी करू शकता. तर अशा गोष्टी करून त्या फायदेशीर करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. शेती सोडून देणं हे त्यामागचं उत्तर नसेल, कारण शेवटी अन्नच मिळालं नाही तर जगणं कठीण आहे. बाकी कुठली एखादी गोष्ट नाही असेल तर माणूस निभावून नेऊ शकतो, पण अन्नच जर तयार झालं नाही तर जगणंच कठीण होईल. त्यामुळे मी तरुण मुलांना पण सांगेन की शेती ही कष्ट किंवा त्यामध्ये असणारे धोके हे सगळे लक्षात घेऊन सुद्धा ती गरज आहे आणि ती एक जीवन पद्धती आहे म्हणून केली पाहिजे.
1: तुम्ही आत्ता म्हणालात सर की काही निविष्ठा आपण आपल्या बनवू शकतो स्वतःच्या स्वतः, तर अशा कोणत्या निविष्ठा आहेत ज्या शेतकरी स्वतः बनवू शकतात?
0: बरोबर. दोन प्रकारच्या निविष्ठामध्ये आपण विचार करतो. एक म्हणजे खत या स्वरूपात देण्यासाठी म्हणून काय करता येईल, तर त्याच्यामध्ये गांडूळ खत करता येईल, किंवा गांडूळ खताबरोबरीने देण्यासाठी म्हणून अंड्यांचा वापर करून अमिनो ॲसिडचे उपयोग केला जातो, ते घरी करता येऊ शकतं. दुसरं म्हणजे कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क घरी करता येऊ शकतो. आणि आताही असं म्हणतो की आपल्या घरी जर गाय असेल किंवा गुरं असतील तर याच्यामध्ये फार काही खर्च येत नाही. दशपर्णी अर्कामध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या सगळ्या यापासूनच तो केला जातो, पानांपासून, त्यामुळे त्याच्यामध्ये फार मोठा खर्च येत नाही. आणि एक प्रिव्हेंटिव्ह कीटकनाशक म्हणून त्याचा खूप चांगला उपयोग होतो, त्यामुळे दशपर्णी अर्क करता येऊ शकतो. त्याच्या आत्ता सांगितलं तसं जीवामृत करता येऊ शकतं, गांडूळ खत करता येऊ शकतं, इव्हन कुठल्याही पद्धतीचं खत पालापाचोळा कुजवून तयार करता येऊ शकतं. अशा निविष्ठा घरी तयार करता येतात आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्याच लागतात, त्यामुळे बाहेरनं काही आणून करायला पाहिजे असं काही नाही.
1: तुम्हाला अजून शेतीमध्ये काही प्रयोग करण्याची इच्छा आहे का? म्हणजे तुमचे प्रयोग सुरूच आहेत, पण अजून असं एखादी गोष्ट आहे का की जी करावी शेतीमध्ये असं तुम्हाला वाटतंय?
0: हां, शेतीमध्ये करावी असं हे प्रयोग ह्याच्यामध्ये तोच एक मुद्दा आहे की ती कशी बाहेरून काही आणून शेती करण्याव्यतिरिक्त घरातल्या

0: घरात सगळं तयार करून ती कशी करता येईल असं. आणि दुसरं म्हणजे आहे या सगळ्या तयार होणाऱ्या वस्तूंचं शेल्फ लाईफ वाढवून ते मार्केटेबल अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, याच्यासाठी पॅकेजिंग असेल किंवा त्याचं स्टोरेज असेल, यामध्ये नवीन प्रयोग करून काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे.
1: नक्कीच, तुमच्या पुढच्या शेतीच्या वाटचालीला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, अशाच शेतीतील नव्या प्रयोगांची आणि यशस्वी अनुभवांची माहिती आपण सतत घेत राहिली पाहिजे. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला नक्कीच मिळतं. आणि आपण म्हणतो की आपल्याकडची शेती ही फायदेशीर नाही आहे, पण जर अभ्यास करून आपण ही शेती केली तर नक्कीच आपल्या कोकणातली शेती ही फायद्याची आहे. हे आत्ताच आपण प्रथमेश साठे यांच्याशी संवाद साधला त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकऱ्यांशी खूप चांगला संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
2: सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी प्रथमेश साठे यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. बरं तर आता कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा मी आपला निरोप घेणार आहे, पण आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून।
4: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर। हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरंय।
3: अगदी खरंय। आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय। हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले।
4: छान
5: आहे, भारी लिहिलंय
3: हो।
5: रंगांचं भी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय।
4: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
2: सादर करते विवेक वानखडे।

0: नारायणाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय। राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।
4: भारत हमको जान से प्यारा है।
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3र्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचा लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजिश्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजिश्कियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळं 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात 16 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात 44.90 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली आणि तो 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11.47 अब्ज वाढ होऊन तो 740.80 अब्ज इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन

खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोशी होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टन समोर फ्रान्सिस टियाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे. युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबतचा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील, असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

0: चा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील, असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:15 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूया पॉप म्युझिक.

समीर फातर्पेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर अय्यर यांचं हे गीत आपण ऐकलं अलका याज्ञिक आणि समीर फातर्पेकर यांच्या आवाजात. पॉप म्युझिक या कार्यक्रमात आता बाबुल सुप्रियो यांनी गायलेली समीर यांची गीतरचना.

बाबुल सुप्रियो यांनी गायलेली समीर यांची ही गीतरचना साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केली होती. कार्यक्रमात आता समीर यांचं आणखी एक गीत. या गीताचे गायक कलाकार आणि संगीतकार आहेत अदनान सामी.

त्याला संगीत होतं लेस्ली लुईस यांचं. पॉप म्युझिक या कार्यक्रमात आता जावेद अख्तर यांची गीतरचना. गायक, कलाकार आणि संगीतकार आहेत शंकर महादेवन.

पॉप म्युझिक या कार्यक्रमात शेवटी स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली श्याम अनुरागी यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या श्याम अनुरागी यांच्या या गीताबरोबरच पॉप म्युझिक हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार

आपण ऐकू शकणार आहात आणि या कार्यक्रमात डॉक्टर उमेश कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण उद्या सकाळी 8:40

यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, रात्री 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आणि 9:30 करंट अफेअर्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र.

न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमातलं पहिलं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात, चित्रपट हसीना मान जाएगी।

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली ही गीतरचना होती अख्तर रुमानी यांची, तर हसीना मान जाएगी या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. कार्यक्रमात आता जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांचं संगीत असलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं ममता या चित्रपटातलं. संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता

0: करण्याचा आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: एक तर सगळ्यात महत्वाचं त्याच्या झोपेवरती आणि भुकेवरती जर परिणाम होत असेल तर हे पहिलं साईन आहे की त्याला सायकॅट्रिस्टच्या मदतीची गरज आहे. त्याची जर चिडचिड वाढलेली असेल, त्याचं कम्युनिकेशन बंद झालं असेल, तुमच्यासोबत कमी कम्युनिकेट करतोय, कमी बोलतोय, उदास राहतोय, निराश राहतोय, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येत, शांत शांत राहायला शिकलेला आहे, तर अशा वेळी सुद्धा ते एक लक्षण असू शकतं. तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की काहीतरी बिनसले किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि अशा वेळी डेफिनेटली सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे गरजेचं असू शकतं.
0: तेव्हा जरूर ऐका शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो रजनी.

0: 11.43 kHz FM बँड 101.5 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
1: श्रोतेहो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यारा ना या चित्रपटातली राजेश रोशन यांचं संगीत असलेली ही गीतरचना होती अंजान यांची. आपण ऐकली किशोर कुमार यांच्या आवाजात. कार्यक्रमात आता ज्वेल थीफ या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

रजनीगंधा या कार्यक्रमात शेवटी गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत। या गीताचे गीतकार आहेत भरत व्यास, तर संगीतकार आहेत वसंत देसाई।

गूंज उठी शहनाई या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमातून आता मी तुमचा निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला।

रात्रीचे 10:30 वाजले आहेत. वेळ झालीये शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग जोगकंस.

शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग जोगकंस आत्ताच आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करत आहोत.